नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. आयज वार बुधवार, भारतीय सौर दीस 20 जेष्ठ 1948 म्हळ्यार 10 जून 2026. सकाळची 5:55 आनी 52 सेकंद जाल्ले आसात. समेस्त आयकुप्यांक सकाळचे सभेक माये मोगाचो येवकार. म्हादय चॅनलाच्या आयच्या सकाळचे सभेक आतां आमी सुरवात करता. सुप्रभात.

0: बरे तर आयकुप्यानो, ह्या गीता सांगाताक आयची आमचो आधार ही भक्तिगीतांची कार्यावळ हांगाच सोंपता.
1: सशक्त आणि निरोगी जीण आपणावपाक
2: आपणायात योग.
1: योग
2: भारताची प्राचीन देणगी.
0: आयकुप्यानो, 6:45 आणि 10 सेकंद झाले असत. ऐकूया शेतकामत्यां खातीर माहिती ह्या कार्यावळीन सेंद्रीय शेती या विषयाचेर धीरज परब हांचे उलोवप.
3: सेंद्रीय शेती हो एक जो विषय असा तो आज जगभरान खूप मोठ्या प्रमाणात ताची एक चळवळ चालू असा आणि सेंद्रीय शेती ही एक काळाची गरज असा. आता सेंद्रीय शेती आणि रासायनिक शेती हातून खूप मोठे डिबेट चाललेली असा. इन 1960 ज्यांना ग्रीन रिव्होल्युशन झाले त्यांना या रासायनिक खतांची सेंद्रीय शेती ही एक आरोग्यदायी जीवनाची गुरु किल्ली असा. आमचे आरोग्य सगळे जे डिपेंड असा ते आम्ही जे किती खाता, आता जे आम्ही रोयता जे उगता तेच आम्ही खाता ताचेरूच आमचे सगळे आरोग्य डिपेंड असा. आज जे आमचे आरोग्य बिघडलेले असा किंवा जो आमचा लाईफ स्पॅन जो कमी झालो असा त्याचे मूळ कारण म्हणजे रासायनिक खतांचो आणि कीटकनाशकांचो अतिवापर. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असे सांगता की आज आम्ही जे अन्न जेवता तातून 35-40% अन्न घटकांची कमतरता असा, पण 25-30% आमच्या पोटान आज विष वता. तर आम्ही विचार करपाचो आमचे आरोग्य कसे बरे उरतले. निसर्गानुय आमका आजच्या घडी खूप फरक दिसून आयले असा, जसे की अवेळी येणारो पाऊस, वादळां, भूकंप. असो अर्थ किदे तर आम्ही जे निसर्गाच्या विरुद्ध काम करता जे विरोधान आम्ही चलता तसे न करता निसर्गा बरोबरच चलपाक जाय आणि त्या खातीर सेंद्रीय शेतीचो अवलंब करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय ना. गेली 10-15 वर्षां जर आमच्या अन्नधान्यांचे उत्पादन पळयले जाल्यार ते जवळपास स्थिर असा, तातून वाढ झाली दिसून येना. आम्ही आर्टिफिशियल फर्टिलायझर जेव्हा एप्लाय करता त्यांना त्याच्यावर खूप वाईट परिणाम झाले असा. दिसांदिस जमिनीची उत्पादकता कमी जायत असा, तातूनच रासायनिक खतांच्या अतिवापरान जमीन ओस पडपाक लागल्या आणि उत्पन्न खर्चांत भरपूर वाढ जायत असा. अशा परिस्थितीत आशेचे किरण म्हटल्यार सेंद्रीय शेती. मृदशास्त्र म्हणजे सॉयल सायन्स. मृदशास्त्रात असं म्हटलेले असा की माती ही एक सजीव मानली जाता, कित्याक तर तातून असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव आणि गांडूळ काम करीत असतात. एक उदाहरण म्हणून तुमका सांगता, 20-25 वर्षां पहिली जर 1 किलो माती घेतली जाल्यार तातून करोडोंनी सूक्ष्मजीव असताले, पण आज ती संख्या खंयतरी हजारोंनी पावल्या. हाचे कारण म्हणजे रासायनिक

0: रासायनिक खतांचो अतिवापर. गांडूळ हो शेतकऱ्यांचो मित्र, पण शेतान रासायनिक खतांचो बळीमार जाल्ल्या कारणान जमनीचो तापमान वाढटा आणि हे गांडूळ वो मारो सहन न करू शकल्यामुळे जमनीच्या खूप सकल वता. आजची सध्याची परिस्थिती की गांडूळ आमच्या जमनीन दिसना, पीक वाढवपाचे उत्पन्न वाढवपाचे काम गांडूळ करता, पण आजची परिस्थिती गांडूळ आमका जमनीन दिसना. ते वाढवपाक जाय जाल्यार सेंद्रीय शेती जाय. गांडूळांक पोषक वातावरण तयार करपा खातीर सेंद्रीय शेती ही खूप फायदेशीर असा. असं म्हटलं जाता की सेंद्रीय शेती ही शाश्वत शेती असा. हे आमका बऱ्याच संशोधनातल्यान कळून आयले असा आणि हे खरे असा की कित्याक तर निसर्ग नियमांक धरून ही चलता आणि आमची प्रगती ही निसर्गा बरोबरच चलूनच असा. सेंद्रीय शेती करतना खत म्हणून शेणखत, गोबाड्डे, राग, पालोपाचळ आणि झाडांचे उडयल्ले भाग हाचो वापर केला जाता. पिकांचे कीड आणि रोगांपासून संरक्षण करण्याखातीर गोमूत्र म्हण, कडुलिंब तसेच वेगवेगळ्या झाडांची पानां वापरली जाता. रासायनिक खतांचो आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे आणि एक आमका भरपूर वाईट गोष्ट जी आता अनुभवपाक मेळटा, जी की आज चिमण्यो म्हणा किंवा फुलपाखरां जी आमच्या शेतात दिसच ना, ताचं मूळ कारण आम्ही जे कीटकनाशकां फवारता ताचो. आता फुलपाखरां आणि चिमण्यो हे किती काम करता तर ते परागकण वहनाचे जे काम करता ज्याका आम्ही पॉलिनेशन म्हणता, आणि ते जर ना तर झाले आमच्या उत्पन्नात, जेणेकरून फळधारणा आणि फुलधारणा जी जावपाची असा ती जायना आणि याच्या कारणान आमचे उत्पन्न खैतरी खुंटलेले असा, वाढना. वयतना तुमका माका एकूच सांगपाचे दिसता की जर आमका येणारी आमची फुडली पिढी वाचवपाची असा तर सेंद्रीय शेती याच्या शिवाय आमका पर्याय नाच. हांव तुमच्या कडल्यान अशी अपेक्षा करता की आत्ता जितली थोडीशी इन्फॉर्मेशन दिली ताचेर तुम्ही चडसो भर दितले आणि सेंद्रीय शेती तो अवलंब करतले आणि आमच्या भारताच्या यशान वाढ जावपाक तुमची खूपशी मदत जातली. धन्यवाद.
1: शेतकामत्या खातीर माहिती ह्या कार्यावळीन सेंद्रीय शेती या विषयाचेर धीरज परब हांचे उलप निकतेच तुम्ही ऐकले.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
3: वेव्स
2: हातून तुमका विनामूल्य मेळटात
3: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
2: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
3: वेव्स.
1: ऐकूप्यानो 6:50:24 जाल्ले आसात. ऐकूया भलायकी विशी कार्यावळ संजीवनी ह्या कार्यावळीन पौष्टीक आहाराची गरज ह्या विषयाचेर डॉ जुजे डिसा हांणी दिल्ली माहिती.
4: मनशाचे आरोग्य बरे उरतले जाल्यार ताका फावो ते परी पौष्टीक जेवणाची खूप गरज असता. फावो ते परी जेवणात ताज्या आहार आसपाक जाय. जेवणात म्हणटा ते प्रोटीन्स आसपाक जाय, कार्बोहायड्रेट्स आसपाक जाय, फॅट्स आसपाक जाय आणि तसेच विटामिन्स आणि मिनरल सॉल्ट्स हेही आसपाक जाय. जायते पावट आम्ही समजता की आम्ही चिकन, मटन अशी मासा खाल्यार आमकां चड ताकत मेळटा म्हणून, पण जितली घटसाण आमकां मासांनी मेळटा तितलीच ताकत आमकां वेजिटेबल जेवणातूय मेळटा. प्रोटीन्स म्हणटा ते आमच्या कुडीक ताकद दिता, म्हणजे एनर्जी दिता तरेतरेचे काम करपाक. कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स म्हणटा ते आमच्या वाडायेक आधार दिता. चड करून ल्हान भुरगीं जी असता ताची वाड सारखी जातली जाल्यार तांकां कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हाची गरज. विटामिन्स आणि मिनरल सॉल्ट्स म्हणटा ते आमच्या कुडीची प्रतिकार शक्ती वाढयता, म्हणजे जी भायलीं दुयेंसां पासत आमची कूड राखता. त्या पासून विटामिन्स आणि मिनरल सॉल्ट्स हाजी आमकां खूप गरज असता. विटामिन्स तरेतरेची असता. तुम्ही ऐकलं असतले विटामिन ए म्हणून. विटामिन ए हे दोळ्याक आणि विस्तीक आमच्या ताकद दिता. विटामिन बी म्हणटा ते आमच्या मानसीक आणि आमच्या नेर्वांक शक्ती दिता. विटामिन सी म्हणटा ते आमच्या कातीक आणि आमच्या कातीक जे गाये जाता ते रोखडेच पेकयता. विटामिन डी आमची आडां मजबूत करता आणि तशे तरेन विटामिन ई, विटामिन के आमच्या कुडीची वाढ जावपाक आमकां आधार दिता.

0: प्लास्टिकापासून पैस राहूया, प्लास्टिकाचा वापर टाळूया, स्वच्छ आणि नितळ भारत घडवूया, स्वच्छता ही सेवा।
1: सवरजन 95 मिनटांनी 3 सेकंद झाले असत। ऐकूप्यानो, आता ऐकूया आईस वितरावपाच्या कार्यावळींची रूपरेषा। रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 7 वरांचेर हिंदीतल्यान खोबरो आम्ही दिल्ली केंद्रावल्यान संक्षेपीत करतली। तशेंच 7 वरांचेर 5 मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खोबरो तुमकां आमच्या आकाशवाणी पणजी केंद्रावल्यान आयकुपाक मेळटल्यो। 7 वरांचेर 7 मिनटांचेर शुभप्रभात ह्या कार्यावळीन दिन विशेष, उपरांत 7 वरांचेर 25 मिनटांचेर कोंकणीतल्यान प्रादेशीक खोबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो। 7 वरांचेर 30 मिनटांचेर शुभप्रभात ह्या कार्यावळीन अर्थ उद्देग सादर करपी महेंद्र देसाय, तशेंच शांती ही सुशिला हळदणकर हांची कथा तुमकां आयकुपाक मेळटली। 8 वरांचेर 40 मिनटांचेर कोंकणीतल्यान खोबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो। 8 वरांचेर 50 मिनटांचेर चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आसतली। मराठी गीतांची कार्यावळ आसतली 9 वरांचेर 30 मिनटांचेर। 10 वरांचेर हिंदीतल्यान खोबरो, उपरांत 10 वरांचेर 5 मिनटांचेर कातारा। जाऊन 30 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीन रमेश गुळणी हांचे बासुरी वादन तुमकां आयकुपाक मेळटले, राग अहिर भैरव, उपरांत राग मिश्र पहाडी, तशेंच हरिप्रसाद चौरसिया हांचे बासुरी वादन तुमकां आयकुपाक मेळटले, मिश्र खमाज धून। दनपारच्या सभेन 11 वरांचेर 5 मिनटांचेर गातार हे मेरा दिल, 12 वरांचेर कार्यावळींची रूपरेषा, 12 वरांचेर 5 मिनटांचेर फोन इन अस्तुरी ह्या कार्यावळीत आयचो विषय आसा रजोनिवृत्त तणावमुक्त आणि आत्मविश्वास। आयची मुखेल सोयरी आसा डॉक्टर आकांक्षा दामोदर सावळ, सादर करपी चारुशिला देसाय। 1 वरांचेर 5 मिनटांचेर कांदावळा, 1 वरांचेर 40 मिनटांचेर हवामान रूपरेषा आणि सदाफुली ही कोंकणी गीतांची कार्यावळ, 2 वरांचेर 30 मिनटांचेर हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आसतली। आमच्या तिसऱ्या सभेन सांज वेळार 5 वरांचेर 30 मिनटांचेर युवा आणि मराठी ह्या कार्यावळीत जपूया सांस्कृतिक वारशाच्या पाऊल खुणा ह्या विषयाचेर तन्वी चाफाडकर हांचे उलोप तुमकां आयकुपाक मेळटले, उपरांत 7 वरांचेर 5 मिनटांचेर

नमस्कार, यू आसा काय मुखेल खबरो. म्हजे घर येवजणे खाला सगळ्या पात्र अर्जदारांक फुडल्या 6 म्हयन्यान सनद मेळटले. गरज पडल्यार घरा कडेन येवन सनद दितले अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी जाहीर केला. गुजरात पत्रकारितेचो अभ्यासक्रम सुरू करचो, नियंत्रणेवरवी पत्रकार तयार करचे, सरकार फावो तो तेंको दिवपाक तयार आसा अशी सुचोवणी मुखेलमंत्री सावंत हांणी दिल्या. दिल्लीन जावपा आशिल्ल्या एनडीए घटक पक्षांची बसका आनी निती आयोगाच्या बसके खातीर मुखेलमंत्री सावंत दिल्लीक गेल्यात. रावण फोंड मडगांवच्या रेल्वे उड्डाण पुलाचो एक भाग खचिल्लो, आतां तो पुरायन सुरक्षीत आनी स्थिर केला. हाका लागून ह्या मार्गावेल्या जड वाहनांचे येरादारीचेर आशिल्ले निर्बंध रोखडेच फाटी घेतल्या. प्रियोळ मतदारसंघांतल्या लोकांनी उदरगतीच्या कामा खातीर म्हाका सदांच तेंको दिला अशें आमदार गोविंद गावडे हांणी सांगले. ते काल माड्डोळ आपेवाळ पिस्काळ रस्त्याच्या रुंदीकरण प्रकल्पाचे उक्तावण केल्या उपरांत उलयताले. आंतरराष्ट्रीय योग दिसा निमित्यान ऑनलायन योग सत्रांत एकाच वेळार चडांत चड लोकांनी वांटो घेवन गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड करपाविशी केंद्रीय आयुष मंत्रालय नेटान कामाक लागला. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्स. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. 7:05 जाल्ले आसात. आयकुया शुभप्रभात ही कार्यावळ.

0: शुभ प्रभात ह्या कार्यावळीन आयकुप्यांक येवकार आयकुप्यांनो आता आयकुया आयचे दिनविशेष
1: दिनविशेष

आयकुप्यानो, आयचे दिनविशेष निकतेच तुम्ही ऐकले. आता ऐकूया एक सुंदरशें गीत.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विरळत गेलेली।

ऐकुप्यानो, डॉक्टर सलील कुलकर्णी हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. 7:25 जाल्ली आसात. शुभप्रभात या कार्यावळीतल्यान विसव घेऊया आणि ऐकूया कोकणीतल्यान खोबरो.

0: आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. म्हजे घर येवजणे खाला सगळ्या पात्र अर्जदारांक फुडल्या 6 म्हयन्यांत सनद मेळटले. गरज पडल्यार घराकडे येवन सनद दितले अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी जाहीर केला. बेगीनूच म्हजो फ्लॅट येवजण सुरू करतले अशी घोशणा ह्या वेळार सावंत हांणी केली. उत्तर गोंयांतल्या म्हजे घर येवजणेच्या लावार्थ्यांक सनद दिवपाच्या कार्यावळींत ते उलयताले. ही कार्यावळ काल पणजेत इन्स्टिट्यूट मिनेसिस ब्रगांझा सभाघरांत जाली. गोंयभर प्रलंबीत आशिल्ली सगळी कूळ मुणकार प्रकरणां फुडल्या 3 म्हयन्या भितर सुटावी जातली अशें आश्वासन मुखेलमंत्री सावंत हांणी दिला.
1: गेल्या 60 वर्सांच्या कार्यकाळांत म्हणजे कोणी ह्या विशयाक हात लावंक ना, कोणीच केन्ना विशेष सुटावो जावंक ना. आनी विशेष करून जेन्ना हांवें होम मिनिस्टराक सांगले, आपूण येता म्हणून सांगले होम मिनिस्टरान, आनी येदो व्हडलो कार्यक्रम जो आमी घडोवन हाडलो तुमच्या खुस्ताचेर, आनी परत सांगता हांव फुडल्या 6 म्हयन्याच्या भितर जो जो कोण एप्लाय करतलो ज्या ज्या स्किमीच्या अंतर्गत ताका सनद दिवपाचे काम त्याच्या घरापर्यंत हाडून सनद दिवपाचे काम म्हजे सरकार करतले हे हांव प्रामुख्यान सांगता.
0: काल उत्तर गोंयांतल्या म्हजे घर येवजणेच्या 1000 मायज लावार्थ्यांक सनदी दिल्यात. हातून पेडणे, सत्तरी, दिवचल, बार्देस आनी तिसवाडी म्हालांतल्या लावार्थ्यांचो आस्पाव आसा. गुजरात पत्रकारितेचो अभ्यासक्रम सुरू करचो आनी यंत्रणेवरवी पत्रकार तयार करचे सरकार फावो तो तेको दिवपाक तयार आसा अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिलां. गोंय श्रमिक पत्रकार संघटनेच्या पत्रकारिता पुरस्कारांचे मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी वाटप जाले. काल मिनेसिस ब्रगांझा सभाघरांत जाल्ल्या ह्या कार्यावळीत मुखेलमंत्री सावंत मुखेल सोयरे उलयताले.
2: अळमी येता तशें इलेक्शन येयले काय पत्रकार जाता. हांवें अशेंय पत्रकार कळयल्या इलेक्शनाच्या 2 म्हयने ते पत्रकार असतात, बाकीच्या वेळार ते आपलो दुसरो बिझनेस सगळे करीत. तुम्ही बी वेगवेगळे चॅनल वाले कोण दूरदर्शन वाले हे त्यांना तुम्ही सांगपाक जाय की जे प्रोफेशनल असा पळय न्ही तांकांच हे काम सोपयात म्हणून.
0: दिल्लीन जावपा आशिल्ल्या एनडीए घटक पक्षांची बसका आनी निती आयोगाच्या बसके खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हे दिल्ली केल्यात. केंद्रान एनडीए सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्ल्यान आज एनडीए घटक पक्षांची बसका जातली. बिरेस्तारा निती आयोगाची बसका जातली. वाहनांची गती वळखून कारवाय करपा खातीर 26 सुवातांचेर एआय आधारीत कॅमेरा बसोवपाचो प्रस्ताव आसा. पयल्या पावण्यार 26 कॅमेरा बसयतले. कॅमेरा बसोवपाच्यो सुवातो निश्चित जाल्यात अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री मॉविन गुदिन्हो हांणी दिली. रस्तो सुरक्षा मंडळाची बसका येरादारी मंत्री गुदिन्हो हांच्या फुडारपणा खाला जाली. ह्या बसकेन एआय कॅमेरा बसोवपाचो निर्णय जालो. नरेश चंद्र देव वर्मा हांकां पद्मश्री पुरस्कारान सन्मानीत केल्या. 34 पुस्तकां बरोवन देशी साहित्याक समृद्ध करपी ते आदिवासी लेखक आसात.
3: Listening to Cock Barock programs on Akashvani, he was inspired to pick up the pen and start writing himself. He started writing in Bengali in 1970. By 1980, he began writing in Cock Barock. There was almost no literature to begin with, no foundation to build on. So he became the foundation. Over 50 years, 34 books, countless essays and research, he transformed Cock Barock from a spoken identity into a written legacy.
0: केंद्रीय शेती आणि शेतकार कल्याण आणि ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान आणि काल विकसित भारत जी राम जी योजनेची अंमलबजावणी करपासंबंधी वेगवेगळ्या राज्यांतल्या ग्रामीण उदरगत मंत्र्यांची महत्वाची बसका घेतली. 1 जुलै 2026 सावन लागू जावपा आशिल्ल्या या इतिहासीक नव्या व्यवस्थेअंतर्गत संक्रमण कसल्याच अडथळ्याशिवाय पुरायपणान सुरळीत आणि कामगार केंद्रीत जाऊंक जाय असे चौहान हांणी बसकेंत उलयतना सांगले. या बसकेंत केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी वेगवेगळ्या राज्यांक अंतरीम निधी वाटपाची घोषणा केली. हातून महाराष्ट्रा खातीर 4,420.32 कोटी रुपया आनी गोंया खातीर 3.70 कोटी रुपयांची तरतूद केल्या. हवामान खात्यान गोंयांत आज आनी फाल्यां पावसाचो येलो अलर्ट जारी केला. फुडले 6 दीस गोंयांतले चडांत चड तापमान 31 ते 32 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 25 ते 26 डिग्री सेल्सियस मेरेन आसपाची शक्यताय खात्यान उक्तायल्या. साखळेच्या प्रोग्रेस हायस्कुलान शापोरा मैदानाचेर जाल्ल्या फायनलीन कुडचडेच्या न्यू एज्युकेशनल इन्स्टिट्यूटाक 16 धावण्यांनी हरोवन जीसीए आयोजीत 16 वर्सां सकयल पिराय गट हाच्या दिलीप सरदेसाय सर्तीचे वस्तादपण जोडले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आसतल्यो सांजवेळा 7 वरांक.

0: शुभ प्रभात या कार्यावळीन ऐकुप्यांक परत एक फावट येवकार. ऐकुप्यानो, आता ऐकुया अर्थउद्देग सादर करपी महेंद्र देसाय.
1: नमस्कार. अर्थउद्देग कार्यावळीत तुमकां समेस्त्यांक माय मोगाचो येवकार. मध्य पूर्व झुजाचे फाटभुयेर एअरलायन्स कंपन्यो, ऑयल मार्केटिंग कंपन्यो आनी विमान भोंवडेकारांक थाकाय मेळची म्हूण सरकारान 10,000 करोडाचो एव्हिएशन टर्बायन इंधन म्हळ्यार एटीएफ दर स्थिरीकरण निधीक बुधवारा 3 जूनाक जाल्ले केंद्रीय मंत्रीमंडळाचे बसकेत मंजुरी दिल्या. हो खाशेलो निधी एटीएफच्यो दरो वाडप चडप हाजेर मुखेलपणान नियंत्रण दवरच्या हेतान उपेगी थारतलो. ह्या निधीचो मुखेलपणान वापर देशा भितर आनी आंतरराष्ट्रीय अशा दोनूय तरेच्या विमान ऑपरेशन्साक लागून जातलो. देशा भितरल्या उड्डाणांक लागून एटीएफचो दर 75.60 रुपया दर लिटराक असो निश्चित केला. सरकारच्या मता प्रमाण मार्च सावन मे म्हयन्या मेरेन एटीएफ दरो 2.5 पटीन वाडल्यात. कारण मध्य पूर्वेतल्या घेरांच्या संकटाक लागून आंतरराष्ट्रीय बाजारा भितर विमान इंधन म्हळ्यार एटीएफच्यो दरो हिसपा भायर वाडल्यात. मार्च 2025 एटीएफचो दर 60.50 रुपया दर लिटराक आशिल्लो. तो मे 2026 दुपटे परस चड वाडून 142 रुपया लिटराक असो जालो. पूण आतां तांकां थाकाय दिवची म्हूण देशा भितरल्या उड्डाणांक लागून एटीएफचो दर लिटरा फाटल्यान 75.6 रुपया थीर केला. एअरलायन्स कंपन्याच्या साबार ऑपरेटिंग खर्चा भितर एटीएफचो वांटो 40% आसता आनी ताचो दर हिसपा भायर वाडल्या कारणान एअरलायन्सांक आनी तेल कंपन्यांक तांचेर अर्थीक चेपण अदीक पडटा. पूण ह्या आतां सुरू केल्ल्या नव्या निधीक लागून एव्हिएशन वाठाराक मुखेलपणान 6 व्हड फायदे जातले. पयले सुवातेर भारतीय शेड्युल्ड विमान कंपन्यांक एटीएफच्यो दरो थीर दवरूंक व्हड मजत जातली. दुसरो मुखेल लाव म्हळ्यार दरो थीर जाल्ल्यान कंपन्यांक हुस्क्या विरयत आपले कामकाज चालू दवरूंक कांयच कटकटी जावच्यो नात. तांच्या ऑपरेशन्सां भितर कसलोच आडमेळे जावं व्यत्यय येवचे ना. सगळ्यांत व्हड फायदो म्हळ्यार विमान उड्डाणाच्या भाड्या भितर वाड जावचेली शक्यताय आतां सामकी उणी. संवसारीक पांवड्यार इंधन म्हारग जाले जाल्यार लेगीत विमान भोंवडेकारांक दरवाडीचो हुस्को करपाची कांयच गरज ना. कारण ह्या निर्णयाक लागून दरो थीर उरतल्योच

0: ऐकुप्यानो शिबानी कश्यप हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि इथल्यान शुभप्रभात ही कार्यावळ हांगात सोपता.
1: प्रभातम प्रभातम

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान. आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधानांची परिवर्तनकारी शासनशैली, विकसनशील देशांचा त्यांनी केलेला पुरस्कार, सर्वसमावेशक आणि आर्थिकदृष्ट्या गतिमान भारताची त्यांची दूरदृष्टी या गोष्टींची जागतिक नेत्यांनी प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीनं भारताच्या सीमापलीकडे विशेषतः श्रीलंकेसह अनेक देशांमधील लोकांना प्रेरित केलं आहे असं श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी म्हटलं आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदी यांचं वर्णन एक आदर्श आणि नेतृत्वाचं उत्तम उदाहरण असं केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर एक प्रमुख आवाज म्हणून उदयास आला आहे असं त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. हा ऐतिहासिक टप्पा केवळ पदावरील कालावधीचं मोजमाप नसून देशाच्या विकासाच्या प्रवासातील एका परिवर्तनकारी युगाचं प्रतिबिंब आहे असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना याच भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या 12 वर्षात सरकारनं देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही उणीव ठेवली नाही. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण विकासाला गती देणं आणि मजुरांना कोणत्याही अडथळ्याशिवाय रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या विकसित भारत जी रामजी कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असून केंद्र सरकारनं ग्रामीण विकासासाठी 25,00,000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे असं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. विकसित भारत जी रामजीच्या अंमलबजावणीबाबत राज्य ग्रामीण विकास मंत्र्यांच्या दूरस्थ बैठकीत ते काल बोलत होते. केंद्र सरकारनं मनरेगा अंतर्गत आधीच 30

हजार कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. या व्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 95,692 कोटी रुपयांचा हंगामी निधी जाहीर करण्यात आला आहे. यामुळे एकूण निधी 1,25,000 कोटी रुपयांच्या पुढे जाईल असं चौहान यांनी सांगितलं. सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वीची आवश्यक तयारी करण्यास सांगितलं आहे असं त्यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. यासाठी 26 राज्यांनी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे तर झारखंड, कर्नाटक, तेलंगण आणि मिझोराम यांनी ही प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन दिलं असल्याचंही चौहान यांनी सांगितलं. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियांपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात असून परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचले याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असंही प्रधान यांनी सांगितलं. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम यांनी दिली आहे. यापैकी अंदाजे 8% नुकसान डिजिटल अटक घोटाळ्यांशी संबंधित आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे काल नवी दिल्लीत डिजिटल अटक घोटाळ्यांविरुद्ध मानवाधिकारांचं संरक्षण या विषयावरील खुल्या चर्चेत बोलताना न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यन यांनी सायबर आधारित फसवणुकींमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. नागरिकांचे हक्क, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेवर याचे गंभीर परिणाम होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सायबर गुन्हे रोखणं, पीडितांसाठी वसूल यंत्रणा सुधारणं आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचा प्रतिसाद अधिक भक्कम करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. वर्तमान कायदेशीर चौकटीअंतर्गत डिजिटल अटक घोटाळ्यांना एक स्वतंत्र गुन्हा म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव या चर्चेत सुचवण्यात आला. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. पर्शियन आखाताचा इतिहास पाहता तिथं हस्तक्षेप करणाऱ्या बाह्य शक्तींना ज्या परिणामांना सामोरं जावं लागलं ते लक्षात घ्यावं असंही आराघची म्हणाले. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर इराणनं पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याबद्दल इराणला दिलेलं प्रत्युत्तर अत्यंत कठोर आणि प्रभावी असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणनंही या भागातील अमेरिकन लक्ष्यांच्या दिशेनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागून प्रत्युत्तर दिलं. जर्मनी इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जून महिन्यातल्या हवामानविषयक बैठकीत काल विद्युतीकरणाचं नवं जागतिक उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या म्हणजे सीओपी 31चे नियोजित अध्यक्ष मुराद कुरुम यांनी काल हे उद्दिष्ट जाहीर केलं. यामध्ये इमारती, परिवहन आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये थेट जीवाश्म इंधनाचा वापर करणं ऐवजी स्वच्छ विजेचा वापर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिल्लीत अर्नेस्ट आणि यंगच्या अध्यक्ष जेनेट ट्रंकले यांची भेट घेतली.
या भेटीत जागतिक पुरवठा साखळीत भारताची वृद्धिंगत होणारी भूमिका, जागतिक क्षमता केंद्र क्षेत्रातील संधी तसंच गुंतवणुकी

च्या विविध संधींवर चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून बल्गेरिया आणि फिनलंडच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. बल्गेरिया दौऱ्यादरम्यान डॉ एस जयशंकर तिथल्या प्रमुखांशी आणि परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतील, तर फिनलंडमध्ये ते कुलन तारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत. देशाच्या हब अँड स्पोक हवाई वाहतूक संकल्पनेची सुरुवात वाराणसीपासून झाली असून इझी कनेक्ट विमानसेवा मॉडेलमध्ये समाविष्ट होणारं वाराणसी हे पहिलं शहर आहे. त्यामुळे आता वाराणसीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच इमिग्रेशन आणि बॅगेजची औपचारिकता पूर्ण करता येईल आणि जगभरातील विविध ठिकाणी अखंडपणे प्रवास करता येईल, असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. भारताला जागतिक हवाई वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे, असंही नायडू यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधल्या जयपूर इथं खोह नागोरियन या रहिवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. घटनेचा तपास सुरू असून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींवर योग्य उपचार केले जातील याची खात्री करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: इतल्यान राष्ट्राचे फुडारपणाच्या प्रवासाचेर चर्चा केली. तशेंच विदेश धोरण, आर्थिक उदरगत आनी सामाजीक आर्थिक उदरगतीतल्या भारताच्या महत्वपूर्ण कामगिरीचेर लेगीत उजवाड घालो. सरकाराक 12 वर्सा पुराय जाल्ल्याच्या तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सगळ्यांत चड काळ पदाचेर राविल्ले वेचून आयिल्ले प्रधानमंत्री जाल्ल्याच्या फाटभुंयेर एनडीएची बसका आयज नवी दिल्लीत जातली. हे बसकेक भारतीय जनता पक्षाचे मुखेल फुडारी आनी एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांची फुडारी हजर जावपाची शक्यता आसा. एनडीए शासित सगळी 22 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांच्या मुखेलमंत्री आनी उपमुखेलमंत्री तशेंच आघाडीतल्या सगळ्या पक्षांचे फुडारी लेगीत हजर रावतले. हे बसकेत वेगवेगळ्यो राष्ट्रीय उदरगत कार्यावळी, मुळाव्यो सुविधांच्यो कार्यावळी आनी 2047 मेरेन विकसीत भारताच्या सरकाराच्या दूरदृष्टीचेर चर्चा जातली. घरमंत्री अमित शाह हांणी काल नवी दिल्लीत भूंयबंदर वेवस्थापन प्रणाली विनिमयचें उक्तावण केलें. भारताच्या भूंय शिमेवयल्या माल येरादारी आनी प्रवासी येरादारी डिजिटल आनी बरी करपाच्या दिकेन हें एक म्हत्वपूर्ण पावल आसा. हो उपक्रम एक आधुनीक तंत्रगिज्ञान आधारीत शीम वेवस्थापन प्रणाली तयार करपाच्या सरकाराच्या वचनबद्धतायेचें एक प्रतीक आसा अशें हे वेळार अमित शाह हांणी म्हळें. ही माची विकसीत भारत 2047 संकल्पनेकडेन जोडिल्ली आसा आनी ते वेपार सुलभताय, संपर्क वेवस्था आनी राष्ट्रीय सुरक्षा घटमूट करतले अशें ते उलयले. हे वेळार मुखार उलयतना तांणी म्हळें,
1: हमारी स्मार्ट बॉर्डर की संकल्पना में लैंड पोर्ट अथॉरिटी का बहुत बड़ा योगदान आने वाले दिनों में. ये जो लैंड पोर्ट मैनेजमेंट सिस्टम और स्मार्ट बॉर्डर की संकल्पना, ये दो मिलकर एक प्रकार से अभेद और सुरक्षित बॉर्डर का निर्माण करेंगे, इसमें मेरे मन में कम से कम कोई शंका नहीं.
0: यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावरून ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय शेतकी आनी शेतकार कल्याण आनी ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल विकसीत भारत जीरामजी येवजणेची अंमलबजावणी करपाक संबंधी वेगवेगळ्या राज्यातल्या ग्रामीण उदरगत मंत्र्यांची म्हत्वाची बसका घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मार्गदर्शनाखाला केंद्र सरकारान ग्रामीण रोजगार, कामगारांची सुरक्षा आनी गावांच्या सर्वांगीण उदरगतीक नवी गती दिवपा खातीर एक व्यापक आर्थिक आनी धोरणात्मक पावल उबारला. 1 जुलै 2026 सावन लागू जावपा आशिल्ल्या या इतिहासीक नव्या व्यवस्थे अंतर्गत संक्रमण कसल्याच आडखळाविणे पुरायपणान सुरळीत आनी कामगार केंद्रीत जावंक जाय अशें चव्हाण हांणी बसकेत उलयतना सांगले. हे बसकेत केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण हांणी वेगवेगळ्या राज्यांक अंतरीम निधी वाटपाची घोषणा केल्या. हातूंत महाराष्ट्रा खातीर 4,420.32 कोटी रुपया आनी गोंया खातीर 3.70 कोटी रुपयांची तरतूद केल्या. केंद्र सरकारान ग्रामीण उदरगती खातीर 1,25,00,000 कोटी रुपयांच्यो येवजण्यो जाहीर केल्यात. केंद्र सरकारान मनरेगा खाला 30,000 कोटी रुपयांचे वाटप हे आदीच केल्या. राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांक 95,692 कोटी रुपयांचे अंतरीम वाटप केला अशें केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चव्हाण हांणी सांगले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी काल नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या मुखेल कार्यालयाक भेट दिवन ह्या म्हयन्याच्या 21 तारखेक जावपी नीट परिक्षेच्या तयारीची पळोवणी केली, तयारीचो नियाळ घेतलो. हे उपरांत पत्रकारांकडेन उलयतना तांणी म्हळें,
3: सभी राज्य के मुख्यमंत्रियों को अनुरोध पत्र लिखा है, उनके पहले भी सहयोग रहा है, इस बार थोड़ा और भी ध्यान दिया जाए. इस बीच में अनेक राज्य के मुख्यमंत्री अपने राज्य की डीजी और चीफ सेक्रेटरी की उपस्थिति में डिस्ट्रिक्ट कलेक्टर की मीटिंग, एसपी की मीटिंग राउंड शुरू किए हैं, जिसमें एनटीए के डीजी स्वयं भी यहां से ऑनलाइन जुड़ते हैं. अनेकों राज्यों की मीटिंग होगी आज, जैसे बिहार की मीटिंग था. आने वाले दिनों में भारत सरकार की गृह सचिव भी उस पर एक उच्च स्तरीय मीटिंग लेने वाले हैं.
0: विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन 2 दिसांच्या अधिकृत दौऱ्यार बल्गेरिया आनी फिनलँडाक वतले. बल्गेरिया दौऱ्या वेळार डॉ जयशंकर बल्गेरियाच्या वरिष्ठ फुडाऱ्यांची आनी विदेश मंत्र्यांची भेट घेवन तांचेकडेन चर्चा करतले अशें विदेश मंत्रालयान सांगला. दौऱ्याच्या दुसऱ्या पांवड्यार डॉ जयशंकर फिनलँडातल्या 14व्या कुलतारांता संवादात वाटेकार जातले एक बदलपी संवसार जागतिक प्रादेशिक आणि थळावी नदर ही या संवाद

ऐकुप्यानो एक विलन रिटर्न ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले राघव चैतन्य हांचो आवाज आशिल्लो. ऐकुप्यानो सुखात दरेक मनीस आदार दिवपाक तयार आसता, पूण दुखांत लेगीत पूर्ण आदार दिवपी तोच खरो मनीस. मनशांतले मनीसपण तेंच. ऐकुप्यानो तुम्ही ऐकतात चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. तुमच्या खातीर आम्ही सदांच नवी नवी गीतां घेऊन येता. तर आता ऐकूया सिम्बा या फिल्मातले गीत राहत फतेह अली खान, अजीज कौर, तनिष्क बागची हांचो आवाज.

0: बरे भलायकी खातीर,
1: आत्मिक शांती खातीर
0: आपणायात योग।
1: योग जाचो उगम जाता भारतान
0: आणि प्रवाह पावता
1: पुराय जगान।

नमस्कार, अंक वस्तू बाबटे ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारताच्या सगळ्यात चढ काळ पदाचेर राविल्ले वेचून आयिल्ले प्रधानमंत्री थारल्यात. संवसारीक फुडाऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां भेटयली परबी. सरकाराक 12 वर्सां पुराय जाल्ल्याच्या तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सगळ्यात चड काळ पदाचेर राविल्ले वेचून आयिल्ले प्रधानमंत्री जाल्ल्याच्या फाटभुंयेर राष्ट्रीय लोकशाय आघाडीची बसका आयज नवी दिल्लीत जातली. केंद्रीय शेतकी आनी शेतकार कल्याण आनी ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल विकसीत भारत जीरामजी येवजणेची अंमलबजावणी करपा संबंधी वेगवेगळ्या राज्यांतल्या ग्रामीण उदरगत मंत्र्यांची म्हत्वाची बसका घेतली. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन 2 दिसांच्या अधिकृत दौऱ्यार बल्गेरी आनी फिनलँडाक वतले. म्हजे घर येवजणेखाला सगळ्या पात्र अर्जदारांक फुडल्या 6 महिन्या भितर सनद मेळटली. गरज पडल्यार घराकडेन येवन सरकार सनद दितले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी जाहीर केला. गुजान पत्रकारितेचो अभ्यासक्रम सुरू करचो आनी हे यंत्रणेवरवी पत्रकार तयार करचे. सरकार तांकां फावो तेको दिवपाक तयार आसा अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां. आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान ऑनलायन योग सत्रात एकाच वेळार चडान चड लोकांनी वांटो घेवन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करपाविशी केंद्रीय आयुष मंत्रालयान नेटान कामाक लागला. आनी खेळात, काल श्रीलंकेत जाल्ल्या त्रिकोणी मायेच्या पहिल्या खेळात भारत अ पंगडान श्रीलंका अ पंगडाक 8 धावण्यांनी हारयले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो चित्रसंगीत ह्या कार्यावळीन तुमकां परत एक फावटी येवकार. आयकुप्यानो, जिवीत इतलें सोबीत आसा. एक दीस, एक वर, एक मिनीट परत केन्नाच येना म्हणून दरेक खीण आमी खुशालकायेन जगपाक जाय आनी दुसऱ्याकूय सांगपाक जाय. आयुष्य खूब सुंदर आसा ते फक्त अशा लोकां वांगडा घालोवपाक जाय जांकां तुमची कदर आसा. आयकुप्यानो, आमच्या ह्या कार्यावळीतले फुडले गीत ऐकूया. पती पत्नी और वो ह्या फिल्मातले टोनी कक्कर.

कुछ तो है या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले बाबुल सुप्रियो आणि साधना सरगम हांचो आवाज आशिल्लो, अनु मलिक हांचे संगीत आणि समीर हांची रचना. आयकुप्यानो, आमचे आयुष्य हे रंगबिरंगी असा, सारखेच ते मळबातल्या इंद्रधनुष्या प्रमाणे असा, वेगवेगळ्या छटांनी रंगलेले असा. तशेंच वेगवेगळ्या लोक आमच्या आशिकुशीक असतात, वेगवेगळे अनुभव हे रंगलेले असा. ते कधी ते केन्ना आमकां रडयता, केन्ना हांसयता, आमकां स्वप्नां दाखयता आनी अस्तित्वात घेवन वता. तर आयकुप्यानो, तुमी आयकतात चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया केदारनाथ ह्या फिल्मांतलें गीत, अरिजीत सिंग आनी निकिता गांधी हांचो आवाज, अमित त्रिवेदी हांचें संगीत.

ऐकू पियानो लुका छुपी ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले टोनी कक्कर आणि नेहा कक्कर हांचो आवाज आशिल्लो आणि इतल्यान चित्रसंगीत ही कार्यावळ हांगाच सोंपता.

233 एक मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैव वाहिनी श्रोतेहो 9:30 आणि 45 सेकंद झालेले आहेत. ऐकूया मराठी गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात हे गीत तुम्ही ऐकलं. श्रोते हो, पाऊस प्रत्येकाला हवा असतो, कारण पावसाचा प्रत्येक थेंब हा नवा असतो. आता ऐकूया वृषाली पाटील यांच्या स्वरात हे गीत.

श्रोते हो, पसंत केलेली व्यक्ती सुंदर असणे गरजेचे नाही, पण ती व्यक्ती आपलं आयुष्य किती सुंदर बनवते हे महत्त्वाचं असतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम. आता ऐकूया डॉक्टर सलील कुलकर्णी आणि विभावरी आपटे जोशी यांच्या स्वरात हे गीत.

0: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी।
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून।
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून।
1: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम।

तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष, संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर, तिन्ही सांजा।

पावसाची सर भेदुंद नुकतीच बरसून गेली, आठवणींची धूळ सारी गारव्यात हरवून गेली. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम. आता ऐकूया हे सुंदरसे गीत.

श्रोते हो, असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे असावे। असे प्रेम केवळ सावलीतच नव्हे तर उन्हात साथ देणारे असे असावे। प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दुःखातही साथ देणारे असे असावे। प्रेम

श्रोते हो, सागर फडते फडके आणि सायली पंकज यांच्या स्वरात हे गीत तुम्ही ऐकलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया आता.

0: इलाचो फातेर थारिल्ले आकाशवाणी अंदु 90 वर्सा जातात. आकाशवाणीन कितल्याशाच नवोदित साहित्यिकांक विचारांच्या मुक्त मळबांत उरपाक प्रोत्साहित केला आणि करीत आसा. आकाशवाणीन म्हजे फाटली 48 वर्सांचे नाते. म्हाका घडोवपात आकाशवाणीचो व्हड वांटो आसा. हांव म्हज्यो खोस बरी शुभेच्छा प्रकटायता.
1: ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ. आमची ही कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया एलिक वाज हांचो आवाज.

वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो धावर जावन 30 मिनटांनी 7 सेकंद जाल्ले आसात. आयकुया हिंदुस्थानी शास्त्र संगीत ह्या कार्यावळीत रमेश गुळणी हांचे बासुरी वादन, राग अहिर भैरव, उपरांत राग मिश्र पहाडी.

रमेश गुळणी हांच्या बासुरी वादनांत तुम्ही ऐकलो राग मिश्र पहाडी. आता ऐकूया हरिप्रसाद चौरासिया हांच्या बासुरी वादनांत मिश्र खमाज धुन.

गुरु या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले श्रेया घोषाल आणि उदय मुजुमदार यांच्या आवाजात, ए आर रहमान यांचे संगीत आणि गुलजार यांची

गाता रहे मेरा दिल कार्यावळ पुढे वर्ताना आता ऐकूया दिल तो पागल है या फिल्मातले गीत लता मंगेशकर आणि उदित नारायण हांचा आवाज संगीतकार उत्तम सिंग आणि गीतकार आनंद बक्षी.

0: 1942 अ लव्ह स्टोरी या फिल्मातले गीत तुम्ही ऐकलंय कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू हांच्या आवाजात. आर डी बर्मन हांचे संगीत आणि जावेद अख्तर हांची रचना. गाता रहे मेरा दिल कार्यावळीत या खिणाक घेऊया लहानसोच विसव.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: गाता रहे मेरा दिल कार्यावळीत तुमका परतून एकदा येवकार. ऐकूया फुडले गीत मुंबई पुणे मुंबई या फिल्मा खातीर ऋषिकेश रानडे हांच्या आवाजात. संगीतकार अविनाश विश्वजीत आणि गीतकार

गाता रहे मेरा दिल, तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर. ऐकूया फुडले गीत. दहक या फिल्मा खातीर हरिहरन आणि साधना सरगम हांचा आवाज, संगीतकार आनंद मिलिंद आणि गीतकार मजरूह सुलतान.

0: राजनीती या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले मोहित चौहान आणि अंतरा मित्रा यांच्या आवाजात, संगीतकार प्रीतम आणि गीतकार इर्शाद कामेल. गाता रहे मेरा दिल कार्यावळीत या खिणात घेऊया लहानसोच विसव.
1: कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: झाल्यावर ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी.
1: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता.
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
1: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
3: कलात्म गोय
2: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
3: कलात्म गोय.

लगान या फिल्मातले गीत तुम्ही ऐकलंय उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात, संगीतकार ए आर रहमान आणि गीतकार जावेद अख्तर. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचे तुम्ही ऐकता गाता रहे मेरा दिल. ऐकूया फुडले गीत.

हाफ गर्लफ्रेंड या फिल्मातले गीत आता ऐकूया एशकिंग आणि शाशा तिरुपती यांच्या आवाजात. तनिष्क बागची यांचे संगीत आणि तनिष्क बागची आणि अराफात मेहमूद यांची गीतरचना.

अनोखा अंदाज या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले, बाबुल सुप्रियो आणि सपना मुखर्जी हांचो आवाज, संगीतकार नदीम श्रवण आणि गीतकार समीर. आता ऐकूया गाता रहे मेरा दिल कार्यावळीतले निमाणे गीत. बायकर्स अड्डा या फिल्मा खातीर प्रियांका बर्वे हांचो आवाज, संगीतकार विशी निमो आणि गीतकार सत्यजीत रानडे.

0: या गीता वांगडा गाता रहे मेरा दिल कार्यावळ इतल्यान सोपता.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
0: -33° म्हळ्यार 1287 kV आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयता. 12:30 जाल्यात. आता जाणा जाऊन घेऊया फुडल्या कार्यावळींची रूपरेषा.

गाइस घेऊन येता लाईव्ह फोन इन प्रोग्राम. मुखेल सोयरी दोतोर आकांक्षा दामोदर सावळ. विषय जावन आसा ग्रेसफुल मेनोपॉज जर्नी अर्थात रजोनिवृत्ती, तणावमुक्त आणि आत्मविश्वासान. सादर करतात चारुशिला देसाय. संपर्क करपा खातीर फोन 0832-222-4457 आणि 0832-242-1234.

एक वराचेर हिंदीतल्यान खबरो, मुखेल खबरो एक वर जावन पांच मिनटांचेर, उपरांत कानळा ओळा कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. सदा फुली एक वर जावन चाळीस मिनटांचेर, चित्रसंगीत आयकुपाक रावात दोन वरां जावन तीस मिनटांचेर, तीन वरां जावन बारा मिनटांचेर आमची दनपारची सभा सोंपता.

5:28 आमची तिसरी सभा सुरू जाता. 5:30 मराठी युवाणी. रोजगार माहिती 6:10. शब्दुली आयकू बागरावात 6:15. कातारांचो आस्वाद घ्यात 6:35. 7:00 तिन्ही सांजा. चावडेर 7:30.

0: मस्त एखाद्याचो, पण त्या कदाचित म्हाका मिळूंक ना, मार्क्स कमी पडल्या कारणान. पण देन द इमिडियट ऑप्शन वॉज आयुर्वेदा. आमचे जे फॅमिली डॉक्टर्स आशिल्ले ताणेंच म्हाका सजेस्ट केलें की तूं आयुर्वेद कित्याक करिना बाय, तोय बी एक आतां उत्फुल्लीत जाता तो एक स्ट्रीम आसा, सो यू शूड गो फॉर दॅट. जेन्ना आयुर्वेदा चूज केलो तेन्ना म्हाका संस्कृताचें कांयच खबर नाशिल्लें. आय वॉज सो अमेझ्ड की म्हाका सायन्स आतां संस्कृत येना जाल्यार हांव आतां कशें तरी म्हणून करतलें. पण जशें जशें शिकत गेलें तशें तशें म्हाका दिसपाक लागलें की आय नो दीस सिन्स मेनी मेनी इयर्स. सो आमचे आयुर्वेदाचे जितले तुमी डॉक्टर्स पळयतली ते अशेंच म्हणटा की वी हॅव नॉट चोजन आयुर्वेदा, आयुर्वेदा हॅज चोजन अस. सो ते सायन्स जे आसा पळय न्ही, ते आपशीच तुमकां जेन्ना यू आर डिस्टायन टू डू दॅट, इट कम्स टू यू. ते कोणें सांगले किंवा आपली इच्छा जरी आसली जाल्यार थोड्यांक गावा सुद्दां ना तितून ऍडमिशन अशें आसता. पण वेन यू आर ब्लेस्ड बाय दॅट सायन्स यू ऑटोमॅटिकली गॅट इट.
1: दोतोर, साध्या सरळ उतरांनी खूप तुम्ही बरें सांगले की आयुर्वेदान तुमकां चूज केल्या, आमी आयुर्वेदा चूज करू ना.
0: yes.
1: आणि ताका एक ब्लेसिंग लागता. yes. कारण आयुर्वेद म्हणटा तो आमचो नीज, आमचे कितें सगळे संस्कृती सगळे तातून सामाविल्ले आसा. दोतोर, बापायची इच्छा, वडिलांची इच्छा आणि तुमचे स्ट्रॉंग ताका म्हणजे सपोर्ट करप किंवा त्या विचारधारेन तुम्ही दोतोर झाले. आता आयच्या विषयाकडे वळूया. मेनोपॉज हो तसो एक खूप कितें म्हणूया आपुलकेचो किंवा जो बायलांचो एक तांच्या वाट्याक येताच ही स्टेज तो विशय. हो विशय तुम्ही कित्याक निवडलो?
0: खरें म्हळ्यार हो विशय निवडप म्हटल्यार खूप महत्वाचो दिसलो, कारण इट इज लायक पिरियड्स, इट इज ऑल्सो अ टॅबू. आमी तेज्या बद्दल डिस्कसूच करना. खुबशा बायलांक खबर नसता मेनोपॉज म्हळ्यार कितें ते. दे सफर सायलंटली थ्रू आउट देअर जर्नी. कितें जाता की जसो पिरियड्स आसता, जशे रिप्रोडक्टीव सायकल आसता एखाद्या बायलेची, तशेंच मेनोपॉज हो ताज्या बरोबरूच येता. पण त्या पिरियडान कितें जाता, आपणें कशी काळजी घेवची ताजी, ते फुडें जे प्रॉब्लम्स जाता आफ्टर मेनोपॉज ते कशें टाळप किंवा त्या पिरियडान आपणें आपली स्वताची काळजी कशी घेवप हें एखाद्या बायलेक खबर नासता. आमी कितें म्हणटा की नॅचरल ते कांय तेजो हे उलोवपाची ताजे बद्दल गरज ना. पण खरें म्हटल्यार आतांचे हे ताणतणावाचे जे आमचे लायफस्टायल जाल्लेले आसा त्या लायफस्टायल हे मेनोपॉज सुद्दां आसा पळय न्ही, ते सुद्दां एक खूब डिफिकल्ट जालेलं आसा एखाद्या बायलेक. स्पेशली द वुमन जी वर्कींग वुमन आसा, जी एट द सेम टायम आपलें घरूय सांबाळटा, आपल्या भुरग्यांकूय सांबाळटा, ताज्याच बरोबर ती मनांतल्या मनान खंय ना खंय आपल्या शरिरा कडेन झगडटा. तो जो बदल जाता तिच्या शरिरान रायट फ्रॉम अडल्टहूड टील नाव शी इज गेटिंग टुवर्ड्स दी ओल्ड एज, तो खंय ना खंय तिका हँडल करपाक लागून डिफिकल्ट जाता. सो हो पिरियड हाज्या बद्दल उलोवप खूब महत्वाचें आसा आयच्या काळान.
1: म्हणून तुम्ही हो विषय निवडलो. दोतोर, तुम्ही ज्या तरेन सांगताले की एका बायलेक हो विषय खबरूच आसना आणि तांकां अशें दिसता की हे सदचेच नॅचरल अशेंच जातले. सो ह्या खातीर तुम्ही जागृताय करप हे तुम्ही तुमचे कर्तव्य समजता. दोतोर, अशें जावपाक कितें खास कारण?
0: मेनोपॉज म्हटल्यार आतां आमी ताजे डेफिनेशन सांगचे म्हणून.
1: दोतोर ना, म्हजो प्रश्न कितें आसा की तुमकां कित्या खातीर ह्या विशयाक महत्व दिवचें कशें दिसलें?
0: ह्या विशयाक
1: म्हणजे कारणां तुमी सांगली, आपलो एक स्वताचो अनुभव म्हणून आसता.
0: कारण हांव आतां पळयतां की म्हाज्या आजूबाजूक जितली महिला आसा ती त्याच एजींतल्यान वतात आनी एवरी डे म्हजे जे पेशंट स्वताचे जे कंप्लेन्स घेवन येता ते सांगता की अशे अशे म्हाका हे सिमटम्स जे आमी बद्दल मी फुडें उलयतली. पण तांकां खबरूच नासता की दे आर गोईंग थ्रू दॅट फेज ऑफ मेनोपॉज. म्हाजी स्वताची आई जी आसा ती बी त्याच एजीक बिलोंग करता, किंवा म्हाजी मावशी जी आसा ती त्याच एजीक बिलोंग करता. पण तांकां कोणी सांगूंक ना की दीस इज कॉल्ड एज मेनोपॉज, किंवा तुम्ही आतां
1: ते तुम्ही वखदा किंवा दोतोराच्या बरोबर हे तुम्ही कमी करूंक शकता किंवा ताजे परिणाम कमी प्रमाणान सहन करूंक शकता. सो दोतोर, खूप खूप तुमकां देव बरें करू, कारण तुम्ही जे कितें पळयलें आणि त्या अनुभवातल्यान तुम्ही हो विशय निवडलो. आमच्या आयकप्याक हांव सांगूंक सोदतां की आमच्या स्टुडिओंत ज्यो दोतोर आसात, डॉक्टर आकांक्षा दामोदर सावळ, ह्यो अतिशय तरुण आसात. आनी म्हाका दिसता की ह्या वयार जी तुमकां मॅच्युरिटी येवन तुम्ही अनेक बायलांक म्हणजे ज्या तरेन तुम्ही तांकां हाताळटात आणि सांभाळटात त्या खातीर तुमकां धन्यवाद. दोतोर, तुमच्या बायोडेटान एक लायन आशिल्ली की तुम्ही तुमकां स्पिरिच्युअलिटी तुम्ही ताज्या वाटेन तुमचो कल आसा आध्यात्मीक, ताज्याय विशीं आमी उलोवया.

0: एफ एम रेनबोच्या स्टुडिओत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या माते स्टुडिओत आमच्या ह्या दोन्ही स्टुडिओनी उपलब्ध असतात डॉक्टर आकांक्षा दामोदर सावळ, ग्रेसफुल मेनोपॉज जर्नी अर्थातच रजो निवृत्ती, तणावमुक्त आणि आत्मविश्वासान ह्या विषयाचे ते आमकां मार्गदर्शन करतात. दोतोर फोन आयिल्लो निर्मला कोरडे हांचो फोणे सावन. ते म्हणटा आपल्याक खंयच्याय परिस्थितीन खूब घाम येता जाल्यार आपण कितें करप.
1: खंयच्याय
0: मेनोपॉज म्हणजे तांची पाळी गेल्या, सो ह्या काळात ताका खूप घाम येता, सो कितें करप, अस्वस्थ जाता.
1: हय, सो ह्या कंडिशनाक आमी म्हणटा हॉट फ्लॅशीस किंवा नायट स्वेट्स. सो अशा काळात कितें जाता की अचानकच एकदम आंगात गरमी वाढपाक लागता. दुसरी गजाल म्हटल्यार न्हिदलेले कडेराचे घामागूम जावप, विचलित जावप, तणाव येवप, नाका असले विचार येवप. सो हे क्लासिक सिमटम ऑफ मेनोपॉज. इट ऑकर्स कित्याक लागून जाता ते, कारण आमचो जो ब्रेनाचो थर्मोस्टॅट जो आमचो हायपोथॅलॅमस असता तातूंत डिस्टर्बन्स जाता बिकॉज ऑफ सडन ड्रॉप इन द एस्ट्रोजन हॉर्मोन. सो तो हॉर्मोन कमी जाल्ल्या कारणान कितें जाता की बॉडीक अंडरस्टँड जायना जे रेग्युलेशन असता. That is because of age factor.
0: Okay.
1: So after 45, after

0: 45 to 55 इट इज अ नॅचरल प्रोसेस की तुमची जी पाळी आसा ती हळूहळू बंद जाता. ताका लागून जे आमचे ओवेरियन फंक्शन्स असता, युट्रेन फंक्शन्स असता, ते डिक्लायन जावपाक लागता. सो दॅट इज डायरेक्टली अफेक्टिंग टू अवर ब्रेन. सो ब्रेनाक कन्फ्युजन जाता की आता आपण कसं टेम्परेचर मेंटेन करू बॉडीचं, म्हणून ती अचानकशी ती गरमी ही अशी दिसपाक लागता. सो हाका लागून आम्ही किरे करप म्हणतात ते जाता तितले हायड्रेशन मेंटेन करप बॉडीचे. आता हायड्रेशन म्हटल्यावर कसे, कोकोनट वॉटर इज द रिचेस्ट सोर्स ऑफ हायड्रेशन असं आम्ही म्हणता. देन आडसराचे उदक, मागीर
1: सदांच आमी रांदतना नाल्ल फोडटात,
0: ताजे उदक पिल्यार जाता, उत्तम. इनफॅक्ट मागीर जाता तितले कोरियंडर वॉटर, आमची जी कोथंबीर असता, सुकी कोथंबीर असता, ताजे उदक करून जरी जर गरम करून ना रातचे ते उदकान भिजत घालप, कारण तेजो जो पोटेंट जे इनग्रेडियंट्स असतात जे कोथंबीरीतले ते उदकान मिसळून रावतात. आणि मग सकाळी तेच उदक दिवसभरान आम्ही पिल्यार जाता. सो कारण तातून किती जाता, जी बॉडीतली उष्णता जी असता, जो पित्त वाढिल्लो असता, तो थ्रू युरिनेशन तो भायर वचपाक लागता, आणि एज अ रिझल्ट ऑफ इज नॅचरली जी हीट वाढलेली असता ती कमी जाता. सो अशा प्रकारे आम्ही आमच्या बॉडीतली जी हीट वाढता ती आम्ही कमी दवरपाक शकता.
1: सो निर्मला कोरडे फोणे सावन तू एक कॉल केलो, कॉला खातीर धन्यवाद. घाम येता किंवा दोतोरान जसे सांगले की हॉट फ्लशेस मागीर किती किती जाता, ताका लागून आम्ही आमच्या हातात जे उपचार असा ते करू शकतात, आणि ना झाल्यावर मागीर दोतोर असतात. दोतोर म्हाका एक प्रश्न विचारून दिसता की आईची बायल सदांच बिझी आणि मागीर तातून पाळी येवप, सो आपल्याक बेगीन आपली पाळी वच्ची अशी सगळ्यांकूच दिसता न्ही, जाऊये हा म्हणणं दिसता, पण मेडिकली आणि आमच्या शास्त्रान त्या त्या वेळार त्यो त्यो गोष्टी झाल्यावर बऱ्यो असतात. तुम्ही किती सांगशात दोतोर,
0: एखाद्या बायलेचो पाळी येवप किंवा पाळी वचप हे खूप महत्वाचे टप्पे असतात तिच्या आयुष्यात. जेव्हा आमची पाळी येतात त्यांना आमचे हॉर्मोन्स सगळे व्यवस्थेशीर काम करतात. आवर बॉडी इज गव्हर्न्ड बाय हॉर्मोन्स, ओके. सो जेव्हा ही पाळी बंद जाता पहिली, त्यांना किती जाता, त्यांना तिच्या नॅचरली तिचे जे विचार असतात तातून किती बदल येऊ लागतात. पाळी बंद झाल्या उपरांत एका बायलेचे फंक्शन्स असतात, जी तिची हाडां असतात बेसिकली, ती खंय ना खंय पोखळ जावपाक लागतात, तांकां खंय ना खंय त्रास जावपाक लागता. सो ज्यांची कोणाची पाळी बेगीनूच बंद जाता किंवा कोणाचे काही कारणास्तव लागून युट्रस जो काढचो पडटा बिकॉज ऑफ फायब्रॉइड आणि हे, त्या बायलांक जर आम्ही स्टॅटिस्टिकल डेटा पळयत जाल्यार तांचे बोन पेन जावप, कमर दुखप, मान दुखप, हाडां झिजप ही तांची फास्ट रेट जावपाक लागता. कारण जे एस्ट्रोजन हो जो मेन हॉर्मोन असा तोच जर बॉडीन ना जाल्यार आमच्या बॉडीन जी एखाद्या बायलेच्या बॉडीन जी लवचिकपणा किंवा जो आमचो फेमिनाईन जो ट्रेट असा तो खंय ना खंय कमी जावपाक लागता. सेकंडली ती जर पाळी अचानकच बंद झाली जाल्यार खंय ना खंय ते टॉक्सिन्स जे भायर वचपाचे असतात एव्हरी मंथ, जे रिजेनेशन जे जावपाचे असतात आमच्या अंगातले, ते बंद जाता. आणि ते बंद झाल्या कारणाक लागून ती हीट बॉडीतल्या बॉडीन एक्युम्युलेट जावपाक लागता, अँड एज अ रिझल्ट ऑफ विच जे बाकीचे प्रॉब्लेम्स असतात ते जावपाक लागता. म्हणून जी पाळी असा जी नॅचरली जी डिसाईड झालेली असा की अमक्या हेजेर वच्ची, ती तशी गेलेलीच बरी.
1: पण दोतोर आता ती बेगीनूच गेली जाल्यार एका बायलेक बरें दिसपाक शकता, पण ही सगळी प्रॉब्लेम सुरू जाता.
0: बरोबर
1: दोतोर, मागीर अशा वेळार ताणी किती करप?
0: अशा वेळार आता पाळी जर बंद झाली बिकॉज ऑफ सम मेडिसिन्स किंवा आणि कसल्या कारणाक लागून जर बंद झाल्या, जे आम्ही पळयता आता खुबशे केसीस अशा जावपाक लागल्या, सो तशा वेळार तिने जे पोस्ट मेनोपॉझल जे रिच्युअल्स असतात, जे म्हणजे पाळी गेल्यानंतर जे फॉलो करपाचे असतात ते फॉलो करचे. शी शूड ऑल कीप हर बॉडी हेल्दी इन दीस पिरियड, योग्य तो आहार घेवचो, जी दिनचर्या असा तेजो व्यवस्थेशीर पालन करचो, आणि आमच्या जे आहारान जे असे फायटो एस्ट्रोजन्स युक्त जे आमचा आहार असा असो आहार घेवचो, जेणे करून तिचे जे कॉम्प्लिकेशन
1: सविस्तरपणान सांगत नाही कसलो.
0: हय, सो आहार म्हणतकनी कसो असतो जाल्यार एव्हरी डे आम्ही आता म्हणता की दूध पीत जाल्यार आम्ही मोठी जाता, पण असं असना. सो एव्हरी डे एखाद्या बायलेन किंवा इट इज फॉर एव्हरी वन, पण बायलेक लागून कित्याक इम्पॉर्टंट असता, बिकॉज सिन्स हांवें सांगले आताच मेन्शन केले की एस्ट्रोजन कमी जाता, ताका लागून जी हाडां असतात तांकां प्रॉब्लेम जावपाक सुरू जाता. सो ताका लागून इन्स्टेड ऑफ टेकिंग एक्सटर्नल केमिकल पिल्स किती करपाचे, आपणे जे दूध असतं तातून एक चमचो घी, प्युअर नॅचरल काउज घी जर घरात करता जाल्यार उत्तम.

0: तो घालून सांजच्या वेळार पिवचो. कारण तातूंत कितें जाता, आमच्या बॉडीक ल्युब्रिकेशन तर मेळटातूच, पण आमच्या हाडांकूय तें पोशण मेळटा. दुसरी गजाल म्हटल्यार मूग, जे आमी म्हणटा दॅट इज सुपर फूड फॉर वुमन इन दिस स्टेज. ना, कडण, मुगाचे कडण किंवा मुगाची खिचडी किंवा मुगाची दाळ किंवा साधे दाळ भात, हो जो आहार हांव मेन्शन करता दॅट इज व्हेरी इझी टू डायजस्ट, व्हेरी लायट, एज वेल एज जेन्ना थोड्यांक जेवपाक नाकाशें दिसता, कांयच नाकाशें दिसता, त्या टायमार सुद्दां असो आहार घेतल्या कारणान तो पचपाक लागता. कारण मेनोपोजान मंदाग्नी म्हणजे आमची जी डायजेस्टीव्ह फायर आसता ती नॅचरली वीक झालेली आसता. सो वीक झाल्ल्या उज्याचेर जेन्ना आमी लायट जे कितें जेवण घेता तेन्ना ते पचपाक इझी जाता. मागीर जशें की हांवें आतां मेन्शन केलां, हांव एक पॉयंट विसरलें सांगपाक, खस जो जेका आमी विटेवर ग्रास म्हणटा ताचें शरबत करून पिवपाक शकता जेन्ना हीट वाडलेलें आसा तेन्ना बॉडीन.
1: खस
0: म्हणजे तेका हे म्हणटा आमी उशीर म्हणटा आयुर्वेदान, विटेवर ग्रास अशें तेजें इंग्लीश नेम आसा. सो ताचें शरबत करून पिवपाक शकता किंवां ते सादे पाण्यान सुद्दां जरी घातले आनी पिले जाल्यार सुद्दां बेस्ट आसा. सेकेंडली फायटो एस्ट्रोजन युक्त म्हटलें हांवें जाल्यार कोण कोण येता भितर तीळ. सो तीळ हो इज हॅविंग एस्ट्रोजन, सम अमाउंट ऑफ एस्ट्रोजन इन टू इट. सो तिळाचे लाडू जे आमी
1: हळदी कुकमाक वाडटात
0: बरोबर, आनी तो तेजे बी सिग्निफिकन्स आसा त्या टेस्ट टायमार कित्याक वाडटा ते, कारण त्या टायमार आमच्या शरिरांतलो वात जो आसता न्ही तो वाडिल्लो आसता. सो ताका केटर करपाक आमचे जे फूड आयटम सुद्दां आसा ते पर्टिक्युलर सिजनान येता, कारण ताका तशें कारण आसता, ते बेश्टेच अशे ट्रेंडा प्रमाणे अशें आसना.
1: आमचे जे आमी जे कितें आमचो धर्म किंवा आमची जी शास्त्र आसा ती विज्ञानाचेर अवलंबून
0: बरोबर. येस एक्झॅक्टली. देन कम्स नाचणीचे लाडू, मागीर सत्व, हितूनय आमकां कॅल्शियम मेळटा बॉडीन आमच्या. मागीर फ्लॅक्स सीड्स, ग्रीन लिफी वेजिटेबल्स म्हणजे मेथीची भाजी, शेपूची भाजी, मागीर बीटरूट. सगळ्यांत बेस्ट आय वूड रेकमेंड इज सिजनल फ्रुट्स आनी वेजिटेबल्स, जे कितें आमच्या
1: सिजनान मेळटा ते तुमी खावप. आंब्याच्या वेळार
0: आंबो खावप बरोबर, कारण ते जे अनसिजनल जे आतां सध्या मेळपाक लागला न्ही दॅट इज जिनेटिकली मॉडिफायड. त्या मॉडिफिकेशनाक लागून खंय ना खंय आमच्या हॉर्मोन्स आमच्या शरिराचेर खूप मोठ्या प्रमाणे इफेक्ट जावपाक लागला, आनी दॅट इफेक्ट इज व्हेरी स्लो. सेकेंडली लायफस्टायल डिझीजीस जे आसा ते खूप प्रमाणान वाडपाक लागला. आणि रिसेंटली NFHS म्हणून एक बॉडी आसा, तिणें जो स्टॅटिस्टिकल डेटा प्रेझेंट केला की गोंयान लायफस्टायल डिझीज हे नंबर वनाचेर आसा. सो ताकाच लागून केटर करपाक लागून आमचे जे गोंय सरकार आसा दॅट हॅज इनिशिएटेड हेल्थ विथ आयुर्वेदा 2.0 एज अ इनिशिएटिव्ह वेरीन
1: हेल्थ विथ आयुर्वेदा 2.0.
0: सो गव्हर्नमेंट इज प्रोव्हायडिंग फ्री मेडिसिन्स, फ्री कन्सल्टेशन्स आणि ट्रीटमेंट टू दोज वू आर हॅव्हिंग दीस डिझीजीस. सो हाजोय उत्तम एक लाभ एखादी महिला घेवपाक शकता जिका असे सगळे सिमटम्स दिसतात. सेकेंडली
1: दोतोर, आता ह्या विषयाचेर जे आमकां गोंय सरकारान अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्यात तेची माहिती खंय मेळटा?
0: तेजी माहिती तुमकां गोवा ऑनलायन मेळपाक शकता किंवा ऑनलायन इंटरनेटाचेर सुद्दां सर्च केल्यार मेळपाक शकता. आनी तांच्यांनी विशेष करून एक कोड दिलेलो आसा, ताजेर करून तुमी जर स्कॅन केलो जाल्यार जी अख्ख्या गोंयभरान जितली क्लिनिक्स आसात गव्हर्नमेंट एज वेल एज प्रायव्हेट ताजे तुमकां माहिती मेळटा की हे खंय खंय सुविधा अवेलेबल आसा.
1: त्या प्रमाण म्हणजे आतां हांवच हांवें काडलें जाल्यार जंय म्हाका लागीं आसा थंय हांव करतां.
0: हय हय हय येस
1: खूब बरी माहिती दितात तुमी.
0: आणि सेकेंडली बटर मिल्क. सो बटर मिल्क इज द सुपर ड्रिंक आय कॅन से, किंवा सत्तूचे पानक जे असतात ते आम्ही इन्क्लूड करपाक शकता. ताक बरो की धय बरे ही आता एक वडली कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक कसं असता, पण जर आम्ही पळोवपाक वचत जाल्यार जे धय असा ते उष्ण असता आणि ताक जो असता तो मोठ्या प्रमाणे शीतल असता. सो एव्हरी डे सुद्धा जो ताक तुम्ही इन्क्लूड करत बेस्ट बेस्ट येस. सो ते सुद्धा इन्क्लूड करू येतात तुमच्या डेलीच्या आहारात. मागीर इवनिंग टायम स्नॅक्स थोड्यांक खावपाची जी सवय असता, सो त्या टायमार कितें करचे जाल्यार तुम्ही मखाने जे असता दॅट इज ऑल्सो रीच इन कॅल्शियम. सो मखाने ड्राय रोस्ट करून खावपाक शकता, किंवा हांवें मेन्शन केल्या प्रमाणे तिळाचे, मुगाचे जे लाडू आमी आतां खंय ना खंय लाडू जो टर्म आसा तो पयस जायत रावला, विसरूनच गेला. आमी हवशें म्हणना की बाकीचे स्वीट्स खावचे न्ही, पण जे आमचे गोवन स्वीट्स असतात
1: पौष्टीक
0: असतात, म्हणजे जितून न्युट्रिशन्स चड असतात, जे आमकां शाळेनी अजूनही लाडू चिक्की जी असतात जे सुपर फूड

0: म्हटलेले असतात ते खंय ना खंय कमी झालेले आसा. घरान पयली चिकी करताली आजी, आमची पणजी बी आसली ती मुद्दम चिकी करताली
1: चिकी आणि
0: खटखटी. सो इवन ते जात्रेक मेळटा ते तिळाचे ते आसता ते रेवड्यो, ज्यो रेवड्यो आसता त्यो सुद्धा
1: जात्रेच्या दुकानांनी घेऊन गेली. रेवड्यो म्हाका दिसता की आताच्या भुरग्यांक रेवड्यो म्हणजे
0: खबर ना, ना बिकॉज ते आता गावय ना. आय
1: मुद्दम की रेवड्यो करपी खाजेकार सुद्धा आता
0: करना बिकॉज मार्केट ना न्ही तसो, म्हणजे कस्टमर्स ना, सो कोण खायच ना. पण ते कित्याक करताले, आता आमकां खाजे सुद्धा जे आसा ते आता ऑल टायम अवेलेबल असता. पण ते त्याच सिजनान कित्याक येता, थंडेच्या सिजनान, कारण तातून जी सुंठ असता, जे गोड असता, जे बेसन असता, हे जे इनग्रेडियंट्स एक करून जे आमच्या जेव्हा पोटान वता तेव्हा आमकां हीट गावता बिकॉज ऑलरेडी भायलो टेम्परेचर थंड असता. सो असे खूप जे आमचे जे कितें ज्ञान आसा, भारतीय जे आमचे ज्ञान आसा, दॅट इज व्हेरी व्हेरी सायंटिफिक. आणि हाजेर उलोवपाक वचत जाल्यार म्हाका पूर्ण दिवस लागतो.
1: बरोबर, दोतोर खूप खूप बरी माहिती तुम्ही दिली. आणि हातूंतल्यान सार सांगपाचो जाल्यार त्यो त्यो गोष्टी त्या त्या वेळार जावप हे खूप गरजेचे. ताजो त्रास जाऊ येता, म्हणजे आयचो जो आमचो विषय आसा मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती, ती त्या त्या वेळार झाली जाल्यार बरें आसा. आणि अशा वेळार आहार कितें घेवचो हे तुम्ही सगळे सांगले. म्हाका दिसता की आमच्यो भयणी मन लावून हो कार्यक्रम ऐकता, आणि जर आमचे भाव ऐकता असत जाल्यार ते आपल्या आवयक किंवा आपल्या घरान जाणट्यांक, भयणीक, आपल्या बायलेक ही माहिती दिवपाक शकतले. दोतोर एक म्हणजे कॉलराचो फोन घेवच्या पयली हांव तुमकां विचारता, तुम्ही तुमच्या बायोडेटान हांव माहिती वाचताले तेन्ना तुम्ही स्पिरिच्युअलिटी आध्यात्माचो तुमकां खूप कितें म्हणूया सांगात आवडटा किंवा आवड ही कशी कितें?
0: हांव जेन्ना म्हजे प्राथमीक शिक्षण आयुर्वेदान घेताले तेन्ना हांव म्हज्या गुरू कडे, म्हजे गुरू डॉक्टर अश्विना आमोणकर आसा, तांचे कडेन हांव जेन्ना शिकपाक वताले तेन्ना ती स्वता स्पिरिच्युअली खूप एक्टीव आसा. सो ती ज्या कडल्यान म्हाका ती ओड लागपाक हळूहळू सुरू जाली. आय स्टार्टेड रिडींग स्क्रिप्चर्स, आमचे जे हिंदू ग्रंथ जे आसा ते वाचपाचे म्हाका संदी मेळ्ळी. हांव अजूनही खूप ते आतां वाचता आणि तातून म्हाका समजलं की जितलो मनीस स्पिरिच्युअली ॲक्टीव्ह असता किंवा जो अध्यात्मांच्या वाटेर जो चलता ताका कसलेय जरी आता आमच्या आयच्या काळांत अध्यात्म कित्याक इम्पॉर्टंट असा, कारण ताणतणावाच्या लायफान जे स्ट्रेसफूल लायफ असा, जे प्रत्येका कडल्यान जे आमकां स्ट्रेस हो शब्द ऐकपाक येता, सो तो जेन्ना तूं अध्यात्मान असता तेन्ना तो खूप प्रमाणे कमी जावपाक लागता. यू गेट दॅट पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स फ्रॉम दॅट पर्टिक्युलर थिंग.
1: मनांक सुद्धा एक
0: थंडसाण मेळटा. बरोबर, एखाद्या देवळान सुद्धा वचून बसले थंडपणे जाल्यार सुद्धा तुझी जी एनर्जी असता, जी डिस्टर्बड असता, ती केंद्रीत जाता तुझ्या तुझ्या देवतेकडे. जेव्हा तू वचून बसता तेव्हा तुझे जे मन जे असता ते शांत जाता. आणि खंय ना खंय आम्ही आता पळोवपाक लागला की हे खूप कमी झाला. आमचे जे आजी आजोजी देवळान वतालीच एव्हरी डे, आमच्या आजूबाजूक तरी खूप टेम्पल्स असतात, पण ते सुद्धा आता कमी झालेले असा, कारण टायमूच नसता कोणाक वचपाक लागून.
1: सुद्धा तर तुमच्या गुरुकडे तुम्ही गेली, थंच्यान तुमका
0: अध्यात्माची ओढ लागली.
1: सो तुम्ही तुमच्या गुरुक धन्यवाद.
0: खूप खूप
1: दोतोर, फुडलो फोन कॉल घेवच्या पयली तुमच्या खातीर म्हज्या आवडीचे गीत.

0: दोतोर गीत घालतना हे गीत आयकताना एक फोन आयिल्लो. साधना धारवाडकार दिवचल सावन तांणी विचारला की आपल्याक मेनोपॉज जाता हे बायलेक कशें कळप. म्हणजे तुम्ही सांगल्याच तरी पूण तुम्ही परत उत्तर दियात. आणि न्ही तांचो फुडलो प्रश्न असो आसा की हे अशें जातकच किंवा जातना आपल्या जिणेंत तिणे कसलो बदल करपाक जाय.
1: ओके, सो मेनोपॉज हो जो आसता पळय न्ही दॅट ऑकर्स बिटवीन 45 to 55 इयर्स ऑफ एज. हे 45 to 55 ह्या वर्साच्या दरम्यान जावपाक लागता. पिरियड सायकल जी आसता ती 12 महिने कम्प्लिटली बंद जावप, म्हणजे कम्प्लीट सेसेशन ऑफ मेन्स्ट्रुअल फ्लो फॉर 12 कन्सिक्युटिव्ह मंथ्स इज कॉल्डलेस मेनोपॉज. सो हे टायमार तिचो पिरियड कम्प्लिटली बंद जाता. हातून 3 स्टेजीस आसता. पहिली स्टेज म्हणटा ती पेरीमेनोपॉज, ही 45 वर्षाच्या 8 किंवा 4 वर्सां पयली सुरू जाता. सो अशा स्टेजींनी एखाद्या बायलेक जे पिरियड्स आसतात ते इरेग्युलर जावपाक लागता. म्हणजे 2 महिने पिरियड्स येवप, 3 महिने येवपच ना, किंवा जी सायकल असता ती कमी जाता.
0: तर तुम्ही सांगतात पण मदी म्हाका तुमकां एकूच विचारचे अशें दिसता. अनेक बायलांच्या मनान हो प्रश्न असतो. दोतोर आता आमी आमच्या देवाकडे आमी वचनात सो गुळयो घेतात.
1: बरोबर,
0: आता चौथीकडे आपल्या कशे जाता आणि ते इरेग्युलर झाले ती गुळी घेता ते बरोबर दोतोर
1: ना.
0: म्हणजे ह्यो गुळयो कशो मारता?
1: ह्यो ज्यो गुळयो असतात दॅट इज मेनली हॅव्हिंग हॉर्मोन्स इन डेम. खंयच्या दोतोराकडे तुम्ही विचारात खंयचोच दोतोर तुमकां ह्यो गुळयो काढून दिवचो ना. खंय ना, आता आमचे कडेन इन्फॉर्मेशन इतले वायल्ड, म्हणजे वायल्ड म्हणच्या पेक्षा इतले वेरीड जाला की आमकां खंयच्या ना आतां गुळयांची नांवां घेतात. लोक ओटीसी म्हणजे ओवर द काउंटर वचून ह्यो गुळयो घेवपाक लागल्यात. आणि तो माल कसो जाता म्हणजे हे हॉर्मोन्स घेऊन घेऊन जे आमची नॅचरल सायकल ऑफ पिरियड्स असतात ती डिस्टर्ब जाता. आणि ताका लागून फायब्रॉइड, मागीर सर्वायकल कॅन्सर सुद्धा जावपाची शक्यता असता, मागीर ब्रेस्टाक गाठ जावप किंवा आणि किती प्रॉब्लेम जावप. सो हे सगळं प्रॉब्लेम्स मागीर फेस जाता. आम्ही म्हणतात की आता आमकां चुकले चुकले जाल्यार चुकले, ती देवाची इच्छा असता, ती तुम्ही काय करपाक शकना. इट इज नॅचरल.
0: आज हांव खुश असता, आज म्हाका
1: बरोबर

0: सगळे देवाचे मेळ्ळे पूण
1: येस
0: तशें नासता
1: पण
0: तें.
1: इट इज
0: आनी
1: गोईंग टू
0: स्पेशली दोतोर ह्या वेळार आं म्हणजे आतां हांव जर 2 महिने जालेच ना, तिसऱ्या महिन्यांक कितें तरी आसा जाल्यार हांव गुळी घेता, ते चूक न्हय.
1: बरोबर एकदम चुकीचे हे. तर हांव खूप खूप जणांक सांगता की पिरियड्स जाल्यार यो यू कॅनॉट स्टॉप इट, नॅचरल प्रोसेस तर जावंकूच जाय. पूण तुम्ही जर ते आडयता किंवा फुडें व्हरता तातूंत तुमच्या बॉडीकूच ते इन लाँग रन माल पडपाक शकता.
0: बरोबर. सो दोतोर फुडें वचूया, तुमी मेन प्रश्नांक उत्तर दिताली.
1: हय
0: प्री
1: प्री सो पॅरीमेनोपॉज. सो पॅरीमेनोपॉजान जाता कितें की आमचे जे पिरियड्स आसता ते इरेग्युलर जावपाक लागता. सो त्यांनी स्टार्टींग सिग्नल कशें की आतां म्हजो 1-3-4 वर्सांनी पिरियड बंद जावपाक शकता. सो किंवा जी सायकल आसता जी सायकल 28 डेजांची आसता, 1 महिन्याची आसता, ती कमी जावपाक शकता, पिरियड बेगीन येवपाक शकता. किंवा जो फ्लो आसता तो 5 दिसांच्या जाग्यार 3 दीस किंवा 2 दीस जावपाक शकता, जेका आमी स्कँटी पिरियड्स म्हणटा. किंवा एखाद्या बायलेक भरपूर पिरियड्स कंटिन्युअस येवपाक शकता, मूड स्विंग जावपाक लागता, स्लीप डिस्टर्बन्सीस, न्हिदूच पडना रातभर. सो हो पॅरीमेनोपॉजल स्टेज. सेकेंड इज मेनोपॉज. आतां मेनोपॉज म्हाका जाला म्हणून कसो कळटलो जाल्यार हितून आमकां जे सिमटम्स आसता ते हांवें पयलीं डिस्कस केलेले, जे म्हणजे हॉट फ्लॅशेस किंवा नायट स्वेट्स, रातभर एकदम सामकी गर्मी जावप विना कारणाचे, अस्वस्थ जावप, मागीर सतत कसले तरी विचारांनी उरप, चिडचिड जावप म्हणजे काय कारण नासतना सुद्दां चिडचिड जावप,
0: कितें करता तेच कळना
1: कळना, हय, मन सामकें अशांत जावप, हांव कितें करता म्हणजे आय एम नॉट माय सेल्फ अशें दिसपाक लागता त्या वेळार. सो द लास्ट स्टेज जी आसता ते दॅट इज कॉल्ड इज पोस्ट मेनोपॉज. ह्यो 2 पयलींच्यो ज्यो स्टेजीस हांवें आतां मेन्शन केल्या त्या स्टेजीन जर योग्य ती काळजी घेतली ना जाल्यार पोस्ट मेनोपॉजान जे डिजीजीस जाता म्हणजे ऑस्टिओपोरोसीस म्हणजे हाडां पोखळ जावप किंवा जॉयंट पेन, मागीर आर्थरायटीस, मागीर सर्वायकल स्पॉन्डिलोसीस, डायबिटीस म्हणा, ब्लड प्रेशर वाडप म्हणा, किंवा यूटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, किंवा वजन वाडप, ओबेसिटी म्हणा, हे सगळे प्रॉब्लेम दिसपाक लागता. सो ज्यो 2 स्टेजीस आसा तातूंत जर योग्य ती काळजी घेतली आमी म्हणजे फुडें हे प्रॉब्लेम जावचे न्हय जाल्यारूच ही जी लास्ट स्टेज आसता पोस्ट मेनोपॉज, वीच इज अ कंप्लिटली न्यू चॅप्टर इन अ लायफ ऑफ अ वुमन, तो ग्रेसफुली आमी हँडल करपाक शकता.
0: म्हणजे दोतोर तुमी आतां हे बरी माहिती दिली. कॉला खातीर हांव दिवचलचें आनी साधना धारवाडकर हांकां देव बरें करूं म्हणटा. दोतोर पूण म्हाका विचारपाचें आसा, बाकीचे कांयच सिमटम्स जाले ना आनी बेठें वजन वाडलें जाल्यारूय तें मेनोपॉज लागूनच जाता?
1: ना, बेठें वजन वाडप हें मेनोपॉजाक लागून सदांच आसता अशें आसना. देर कॅन बी अदर रिझन्स फॉर दॅट. थायरॉयड आसपाक शकता, तुमचो जर थायरॉयड हॉर्मोन इम्बॅलन्स जाल्लो आसा जाल्यारूय जावपाक शकता. किंवा तुमचें जें अन्न जें तुमी घेतात तें जर वेवस्थीत पचना, जशें अपचन म्हणटा आमी, कॉन्स्टिपेशन म्हणटा आमी, म्हणजे बेसिकली मेटाबॉलिझम जे आसता ते खंय ना खंय हारलेल्याक लागून सुद्दां आमचें वजन वाडपाक शकता.
0: दोतोर म्हाका अशें विचारपाचें आसा की अशा वेळार म्हणजे मेनोपॉज, आतां म्हाका एका बायलेक कळ्ळें की आतां आपली पाळी गेल्या किंवा ती इरेग्युलर जाल्या, तेद्या वेळार कसले आमी टेस्ट्स करप गरजेचे आसा दोतोर?
1: टेस्ट्स करप म्हटल्यार आमचो मेन म्हटल्यार आमी जर अचकीत जर पाळी कोणाची बंद जाता जाल्यार पयलो टेस्ट आमी जो सांगता तो म्हणटा तो थायरॉयड फंक्शन टेस्ट. मागीर आसता कंप्लीट ब्लड टेस्ट किंवा हेमोग्लोबीन सुद्दां एकदां कमी जावन सुद्दां पिरियड्सांक प्रॉब्लम जावपाक लागता. देन कम्स सोनोग्राफी. जर एखाद्या बायलेक PCOM, जेका पयली PCOD म्हणटाले आतां PCOM म्हटलेले आसा, सो ते सोपं जर जाला जाल्यार ते आमकां सोनोग्राफीद्वारे पळोवन कळपाक शकता. किंवा जे हॉर्मोनल एसे आसता आमचो तो सुद्दां आमी करून आमकां कळपाक शकता की आमचे जितले हॉर्मोन्स कमी जाला जेका लागून प्रॉब्लम जावपाक लागला ते आमी कळोवपाक शकता.
0: सो करपाकूच जाय किंवा आपणें सेफ्टी म्हणून ते करप हे खूप गरजेचे.
1: हय हय बरोबर.
0: दोतोर आतां एक व्यक्तिगत प्रश्न. तुमी पयली सांगलेच, हांवें विचारल्या शिवाय तुमी सांगले की आपूण दोतोर जावन आशिल्ले जाल्यार ॲडवोकेट जावपाचे, मागीर तुमच्या मनांतले सांगात.
1: हय, सो जशें की हांवें पयली मेन्शन केलेले आसा की म्हाका ही फिल्ड निवडच्या पयली म्हाज्या मनान अशें दिसतालें की ज्या प्रमाणे म्हणजे जेन्ना आमी ल्हान आशिल्ली त्या वेळार तरी काय कळनाशिल्लें, जितली क्रायम रेट्स जी आसा ती आमी पळयता, स्पेशली महिलांचेर अत्याचार जाता, हे सगळे विचार सतत तकलेन आसताले. आनी म्हाका सदांच अशें दिसतालें की आय शूड डू समथींग फॉर दॅट टू ब्रिंग चेंज, यू शूड बिकम द चेंज, हें हांवें पयलींच समजलेले. सो म्हाज्या मनान सतत आशिल्लें की हांव एक ऑफिसर जातलें जे न्याय दितले, जे अशे पिडीत जी ग्रसीत महिला आसा तांकां न्याय दितले. सो म्हाका अशें दिसतालें की आय शूड बिकम अ क्रिमिनल लॉयर.

0: हा लॉयर जातले आणि आय वील फाईट देअर केसीस. सो हे माझे पहिली एक स्वप्न कसे आशिल्ले, पण आता कळटा म्हाका की हांव आता दोतोर जावन सुद्धा अशा महिलांची मदत करपाक शकता खूप बऱ्या प्रमाणे.
1: सो क्रिमिनल लॉयर जावच्या जाल्यारूय तुम्ही एक सफल हे जावपाचे एडवोकेट. पूण म्हाका दिसता की बायलांच्या या जिवाळ्याच्या विशयाचेर तुम्ही चड जे तुम्ही काम करता त्याची पुण्याय तुमकां चड प्रमाणात मेळटा आसतली. कित्याक तुम्ही जशे म्हळे की तुम्ही, म्हाका एक दोतोर प्रश्न विचारपाक जाय की जावं ते क्रिमिनल म्हणजे कायदो किंवा जावं हे आरोग्य क्षेत्र, तुमकां जी सामाजीक कितें म्हणूया जाण आसा आणि त्या सामाजिक कार्याविषयी तळमळ आसा ही कशी कितें, नाजाल्यार आताच्या भुरग्यांक म्हाका कित्याक पडला किंवा ते हांवेंच कित्याक करप हो जो एटिट्यूड आसता हो तुमकां ना, हाजे श्रेय कोणाक वता?
0: हाजे श्रेय जर दिवपाक वचत जाल्यार माझ्या पप्पाकूच माझ्या डॅडीकूच आसा. कारण तांचे विचार सदांच म्हणजे ही ऑलवेज टॉट मी की बरे करप, आपणे अपेक्षा दवरप ना की आपल्याक कितें बरें मेळटलें म्हणून, सदांच बरें करप, हात मोकळे करून दिवप, तितूंतल्यान घेवपाकूच जाय अशी आशा दवरप ना. कारण तुम्ही खंय ना खंय जे कितें करता पळय न्ही, युअर हार्ड वर्क वॉट एव्हर यू डू इट ऑलवेज पेज बॅक
1: आणि इट कम्स बॅक तुका.
0: येस येस.
1: दोतोर ह्या सगळ्या सामाजिक जाणविकायेचे आणि सामाजिक मदतीचे आणि जागृतायेचे
0: बरोबर
1: तुम्ही श्रेय तुमच्या बाबाक देता. दोतोर तुमच्याकडे खूप पेशंट्स येतात असतले
0: बरोबर
1: आणि आयुर्वेद आणि हे. दोतोर ताज्या पहिली एक विचारता, तुम्ही म्हणे की आपल्याक संस्कृताचे ज्ञान नाशिल्ले, संस्कृती सगळ्या भाषांची जननी.
0: बरोबर.
1: आता तरी शाळेन विषय असा संस्कृत, त्यांना तोही नसतालो. सो तुम्ही कसे किती मॅनेज केले दोतोर?
0: म्हणजे आमकां संस्कृत सब्जेक्ट शिकवपाक सर येताले कॉलेजीन. सो त्यांना हांवें म्हणजे स्वतः जाऊनच, आता यू आर इन द सी सो यू हॅव टू स्विम,
1: सो
0: पेंवपाक जाय ना जाल्यार बुडटा.
1: पूण त्याविषयी एक आवड असप
0: बरोबर, नवे कितें तरी शिकपाची. सो आमचे सगळे जे टेक्स्ट्स आसा जे आयुर्वेदाचे दॅट इज इन संस्कृत ओनली. आता तरी ट्रान्सलेशन्स अवेलेबल आसा. आता आयुर्वेदाचे ज्ञान इतले त्यांना आफ्टर कोविड जे आयुर्वेदाचे ज्ञान जे आम्ही इंस्टाग्राम रील्स हे ते सगळे, इनफॅक्ट पेशंटूच येऊन म्हाका सांगता एकदा की दोतोर म्हाका हो प्रोसिजर कर, कारण हो हांवें इंस्टाग्रामाचेर पळयल्लो. पण त्या टायमार जेन्ना बिफोर कोविड, आय एम टॉकिंग अबाउट 2018-17 ह्या टायमार जेन्ना आम्ही ऍडमिशन घेतलेले, त्या टायमार इतली व्हडली अवेअरनेसूच नाशिल्ले. सो शिकपाक लागले, वाचपाक लागले, वाचता वाचता आवड निर्माण जावपाक लागली की संस्कृत म्हाका येता, इट इज नॉट डिफिकल्ट, वाचले जाल्यार म्हाका समजता. आय एम नॉट सिंग की हांव एक्सपर्ट, म्हाका उलोवपाक येना संस्कृतान, पण जे कितें बरयल्लें आसा ते ऑटोमॅटिकली तुका वाचपाक येता, कारण जेका मराठी येता तेका संस्कृती येवपाकूच जाय.
1: एक प्रश्न जो संस्कृतच्या पहिली हांव विचारताले विचारपाक सोदताले, तुमच्याकडे अनेक पेशंट्स येतात असतले, थोडे म्हज्या भशेन शांतपणान ऐकूपी जाल्यार थोडे किटकीट करपी, तुम्ही कसे बॅलन्स करता?
0: वॉट एव्हर द पेशंट इज, किटकीट करपी शांत असपी तो आयला ताका प्रॉब्लम असा म्हणून न्ही. माय ड्युटी इज टू लिसन पेशंटली अँड केअरफुली तो किती सांगता ते. एखाद्याक मानसिक प्रॉब्लम चड असता फिजिकल प्रॉब्लमापेक्षा.
1: सामके खरे उलयले.
0: सो मानसिक हो एक मोठो टॉपिक असा, म्हणजे हांव जाल्यार म्हणटा की 100 मनशांक तरी मानसिक हे आता असाच प्रॉब्लम. सो यू शूड लिसन व्होएव्हर द डॉक्टर इज, शांतपणे बसून तो कितें बाबा सांगता, यू आर ऑन अ चेअर टू लिसन टू दॅट पर्सन, नॉट टू जज दॅट पर्सन तो कसोय असू मागीर, आणि तुझे कडे समाधानाक लागून येता न्ही तो.
1: दोतोर आणि असे आज असे झाला की फक्त उलोवपी लोक असतात, ऐकूपी
0: ना.
1: आणि मला दिसता की जेव्हा पेशंट तुमच्याकडे उलयता तेव्हा तो अर्ध बरो जाता, कारण ताका फिलिंग असता की दोतोर म्हणजे ऐकता. दोतोर अशा वेळार तुम्ही असे ऐकून सगळे बॅलन्स करतात. दोतोर ह्या सगळ्या तुमकाय बी स्ट्रेस लेवल असतलेच न्ही, सो तातूंतल्यान तुम्ही कशी तणाव मुक्त?
0: स्ट्रेस लेवल्स म्हटल्यार पूर्ण दिवस पेशंटाचे कंप्लेन्स असता आणि किती असता. एकदा जाता की बाबा ओके ताका तो प्रॉब्लम असा, तो माझ्या तकलेन खूप टाईम पर्यंत उरता की अरे बाबा हाऊ एम आय एबल टू हेल्प दॅट पर्सन. एकदा एखाद्याक फायनान्शियली प्रॉब्लेम्स असतात, सो त्यांनाय म्हाका अशें दिसता की अरे बाबा हांव ताका कशें हेल्प करतले. सो माझ्या मेंटल पिसाक लागून हाऊ आय चोज टू चूज माय स्पिरिच्युअल वे, हांव देवळांत वता. खरें म्हटल्यार तर की हांव माझ्या दत्त महाराज जे आमचे दत्तगुरू आसा तांचे कडेन जेन्ना हांव वता आनी बसता शांतपणे

0: तेन्ना म्हाजे अर्दे प्रोब्लेम सगळे सॉल्व जाता. हांव तांचे कडेन वचून उलयतां जे कितें आसा ते, की देवा म्हाजे अशे अशे प्रोब्लेम्स आसा, तूं पळोवन घे. हांव सगळें तांचेर सोंपयता. सेकेंडली, हांव मेडिटेशन करता इवनिंग टायमसार. एक तो दिवो पेटोवन शांतपणे बसता, सो तितून जे स्ट्रेस आसता ते कमी जाता. थर्डली, म्हाका आवड आसा बरोवपाची. हांव खूब फेसबुकाचेर बी पोस्ट बरयता किंवा लेखन करता, किंवा हांव एखादी कसली तरी वेब सिरीज जी आसा ती पळोवन काडटा. सो म्हाजो तो स्ट्रेस आनी जे कितें टायम आसता तो तितून हांव स्पेंड करता.
1: सगळ्यांत म्हत्वाचें म्हणजे तुम्ही स्वता खातीर वेळ काढून
0: हय
1: देवा लागी उलयतात.
0: हय
1: अशें म्हणटात न्ही की देवाक सगळें सांगून जाय
0: खबर
1: की
0: आसता,
1: आपूण
0: मोकळे
1: मेकळे फुडें ताचें.
0: बरोबर.
1: दोतोर, एक प्रश्न आसा. हालीं म्हाका किद्यानूच लक्ष लागना, एके तरेचो भंय दिसता. आपूण म्हणजे आपल्याक मेनोपॉज येवन आपूण म्हणजे आपूण एक आपलें सगळें बायलपण सोंपतलें, न्हीद पडना, ताण येता, आपणें कितें करप? हो म्हाका प्रश्न आयलो. ताणें आपलें नांव सांगू नाका म्हूण सांगलां.
0: ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आय वूड लायक टू टेल दॅट पर्सन की यू आर नॉट अलोन.
1: हय,
0: ओके,
1: हांव तेंच म्हणटालें, अशें
0: हय
1: सगळ्यांकूच दिसता.
0: हय, सो यू आर नॉट अलोन, ओके, इन दीस जर्नी. तुजी जी आतां फुडलो जो फेज आतां येवपाचो आसा, दॅट इज गोईंग टू बी व्हेरी ब्युटिफूल. आफ्टर मेनोपॉज एखादी जी बायल आसता पळय न्ही, ती खूब हुशार जाता. आमी जाणतो हो शब्द वापरता, म्हणजे जाणकार. सो ती खूप जाणकार जाता की तिका इतलो वर्सांचो एक्सपिरियन्स ती गोळा करता आपल्या कडेन टू पास ऑन टू द नेक्स्ट जनरेशन. जी तिची नात्रां जातली फुडें, ती जी जनरेशन वाडयतली, भुरगीं आसतली, तांकां ती नॉलेज पास ऑन करतली. सो शी इज व्हेरी मच स्ट्रॉंग आफ्टर द मेनोपॉज. सो अशा टायमार जेन्ना तिका ते दिसता, तेन्ना तिणें आपल्या जिवनांत दिनचर्याचो पालन करचो, म्हणजे योग्य वेळी उठप, योग्य वेळी जेवण घेवप, मागीर एक्सरसायज ज्यो आसा त्यो करप, सिंपल 30 मिनिट्स वॉक अ डे, ते जेन्ना तूं करता तेन्ना तुजी जी शारिरीक जी क्रिया जी आसता ती योग्य तरेन घडपाक लागता. आनी खंय ना खंय जो तणाव सुद्दां आसता, जो स्ट्रेस सुद्दां आसता, तो कमी जावपाक लागता. रातची जर न्हीद येना जाल्यार सिंपलस्ट एक आयुर्वेदान उपाय सांगलेलो आसा, ते म्हणजे अभ्यंग, म्हणजे ऑयल मसाज. जे तळपाय आसता तांकां कसलेय तेल, खोबरेल तेल, तिळाचें तेल जाल्यार उत्तमूच, तातूंत मसाज करप. ते केल्ल्या कारणान कितें जाता, आमचे जे नर्वस सिस्टम जो आसता तो रिलॅक्स जावपाक लागता. एज अ रिजल्ट ऑफ वीच जी नॅचरली जी आमची स्लीप सायकल जी आसता ती इम्प्रूव्ह जावपाक लागता. आयुर्वेदान तर अशेंय म्हटलां की एक श्लोक आसा जर म्हणपाक शकता.
1: हय हय, अवश्य दोतोर.
0: अभ्यंगम आचर्य नित्यम स जरा श्रमवातः दृष्टी प्रसाद संपुष्टम स्वप्न सुख त्वक दाढकृत. आता हे जे ट्रान्सलेशन हांव सांगतले, म्हणजे जो मनीस डेली आपल्या बॉडीक मसाज करता ताजी जी एजिंग आसता ती खंय ना खंय डिले जाता, म्हणजे एजिंग आमची जी फुडें वता. ओके, श्रम म्हणजे जो थकवो आसता पूर्ण दिवसान, जी एखादी बायल जी काम करता तितून जी थकलेली आसता तातूंत तिचो जो स्ट्रेस आसता तो कमी जाता. मागीर वात दोश जो वाडलेलो आसता ह्या टायमार तोय बी कमी जाता. मागीर स्वप्न म्हणजे न्हीद ही जी आसता ती नॅचरली प्रॉपर जावपाक लागता जेन्ना आमी आमचे जे तळवे आसा ते मसाज करता. आनी जी स्कीन आसता ती एकदम ग्लोईंग जाता आनी यू गेट कॉन्फिडन्स. सो हे सिंपल, एक सिंपल स्टेप. हांवें हे खूब जाणांक सांगून पळयलें आसा पेशंटाक. मुद्दम येवन पेशंट सांगता, दोतोर मसाज करून मात न्हीद बरी येता म्हणून. स्वताची स्वता सुद्दां केल्यार जाता ती, ती इतली उत्तम सिंपल उपाय आसता पण तो इतलो इफेक्ट करता आमच्या नर्वस सिस्टमाचेर की इट शूड बी डन.
1: सो दोतोर, स्वताकडे लक्ष दिवप, स्वताच्या शरीराची काळजी घेवप आणि मसाज हे तुमकां तुम्ही तांकां सांगपाक सोदता. सो ज्या कोणें हो प्रश्न विचारिल्लो त्या अस्तुरेक जाप मेळ्ळी आसतली. दोतोर, तुमचें एक खूब वाक्य म्हाका आवडलें, जेन्ना मेनोपॉज हे जाता तेन्ना ती बायल जाणटी जायना तर जाणना ती जाता.
0: बरोबर,
1: म्हाका दिसता की खूब खूब उमेद दिवपी हे तुमचें उलोवप. दोतोर, म्हाका न्ही एक तुमकां विचारपाचें आसा. अशा वेळार जेन्ना मेनोपॉज जाता, बायलेक ती अस्वस्थ आसता, तिचो मूड सारको आसना, आणि ह्या बायलेन आयुष्यभर कष्ट केल्ले आसता आपल्या लोकांक.
0: बरोबर,
1: सो घरच्या लोकांनी तिका कशे कॉपरेट करचे? ना ती सारखी ना, कित्याक कितें उलोवंक लागल्या. असो जो एक एटिट्यूड आसता तो आसूंक जायना.
0: बरोबर,
1: तुमच्या उतरांनी दोतोर.
0: एकूच मेसेज जी आसा ते हांव दिवपाक सोदतले की अशा फॅमिली मेंबर्सांक, एस्पेशली हजबंड्स, ओके,

0: आणि तिची जी भुरगी आसा ती कारण आनीक कोणाकडे ती अपेक्षा दवरपाक शकना कारण आपली भुरगी आनी आपलो जो घोव आसता ताचेरूच एका बायलेचे अख्खे आयुष्य ती दवरता. सो अशा भुरग्यांनी
1: दोतोर म्हणतात न्ही की अपेक्षा धरची न्हय पण खंय ना खंय आपल्या भुरग्यां कडल्यान बरें हे
0: आसता. सो अशा टायमार तिका अंडरस्टँड करा, तिका जजमेंटाची गरज असना, तिका क्रिटिसिझमाची गरज असना. आज पर्यंत तुम्ही जल्माच्या पहिली पासून जल्मन सुद्धा आता तुमकां येदी व्हडली व्हड करून तिने तुमकां लागून जी सॅक्रिफायसीस केलेले आसा. थोडे जणांनी आपलं करिअर सुद्धा सोडलं असतले,
1: भुरगी लहान बरोबर
0: कसे जातले, नोकरी
1: सोडलेले
0: असा, इथले शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी सोडलेले असता. सो तिका आता ह्या स्टेजीचेर रेस्ट जाय, शी नीड्स रिलॅक्सेशन, शी नीड्स अंडरस्टँडिंग की बाबा तिच्या तिका स्वतःच्या बॉडीक समजपाक टाइम जाय. सो तुमचे जे किती काम जे असता पण नी दॅट इज हांव म्हणना की नॉट इम्पॉर्टंट, पण ते सायडीक दोरून तिका एखादे विचाराच फक्त की तू जेवली घे हो सुद्धा जेव्हा प्रश्न आम्ही कोणाक विचारता, आमच्या आईक विचारता, तिका इतले बरे दिसता की खरेच बाबा आपल्या जेवणाचे कोणाक तरी पडिल्ले असा. किंवा मम्मा तू बरी असा नी, तुका बरे दिसता नी, दोतोरागेर या, हे सुद्धा जेव्हा एखादो भुरगो आपल्या आवेक विचारता तेव्हा तिचे उत्फुल्लित जे मन जाता ते कोणाक शी डझंट नीड.
1: त्यांचा हाच प्रश्न आणि त्यांची हीच माया सगळे देऊ.
0: बरोबर बरोबर.
1: दोतोर माझ्याकडे 2 मिनिटं असतात तुमची मेसेज आमच्या ऐकप्या खातीर.
0: म्हजी मेसेज
1: ताज्या पहिली हांव तुमकां सांगता, तुमचे जे किदें कोणा कोणाकडे नाते आसतले, एका धुवेचे, एका सुनेचे किंवा एका मावशेचे किदें, ती सगळी जाणां लकी आसात. आणि आज हांवूय बी लकी आसा की तुम्ही इतले शांतपणान सगळे सांगतात आणि म्हजे आयकुपी तर भाग्यवानूच. सांगात दोतोर तुमची मेसेज म्हज्या आयकुपी भयणी खातीर.
0: ओके, सो आयकुपी भयणीक लागून हांवें जी आता मेसेज दिलेली आसा की जी आता आतापर्यंत जे तिका करपाक गावूंक ना, म्हणजे एखाद्या देवाचे किरे कारण पाळी येली की ते करपाक आम्ही रेस्ट्रिक्शन्स घालतात नी. सो
1: सो तुझी
0: पाळी गेली म्हणजे सगळे दीस तुझेच, तू तुका जाय ते करपाक शकता ह्या पिरियडान. तू तुझी एक हॉबी इनकल्केट कर, सोशलाइज कर. ज्या टायमार तू फॅमिलीन बांधून उरलेला असा आता तू सोशल सर्कल तुझं वाढवपाक शकता, मागीर तू अध्यात्माच्या वाटेन वचपाक शकता बिकॉज आता तुका काय रेस्ट्रिक्शन्स ना. तू मन मोकळे करून तुझे अध्यात्म ओढपाक शकता. आणि एक बाकीचे जे कोण आमचे लिसनर्स असा तांकां लागून सुद्धा एक मेसेज असा की जे आमचे आयुर्वेदा साइड इफेक्ट ना किदें घेतल्या जाता हे न करचे. ऑथेंटिक जो डॉक्टर असा ताजेच कडे वचून आपण योग्य तो सल्लो घेऊचो कारण आता इन्फॉर्मेशन अवेलेबल सगळ्यात कडे असा नी.
1: कडे असा दोतोर. ग्रेसफुल मेनोपॉज जर्नी, रजो निवृत्ती, तणाव मुक्त आणि आत्मविश्वासान या विषयाचेर तुम्ही आमकां मार्गदर्शन केले, आमच्या ऐकप्यांकडे संवाद साधलो. देखून हांव चारुशिला, आकाशवाणी परिवार आणि सगळ्या ऐकप्यांच्या वतीन तुमकां धन्यवाद म्हणता. देव बरे करू.
0: थँक्यू.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं लवलीन निगम. केंद्रीय मंत्रिमंडल ने आज एक प्रस्ताव पारित कर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को लगातार सबसे लंबी अवधि तक निर्वाचित प्रधानमंत्री बने रहने पर बधाई दी. नई दिल्ली में मंत्रिमंडल की बैठक के दौरान सदस्यों ने प्रधानमंत्री मोदी के प्रति सम्मान व्यक्त किया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत के सबसे लंबे समय तक सेवा करने वाले निर्वाचित प्रधानमंत्री बन गए हैं. श्री मोदी ने 26 मई 2014 को प्रधानमंत्री पद की शपथ ली थी. प्रधानमंत्री मोदी का निरंतर कार्यकाल अब 4,399 दिन का हो गया है. एक रिपोर्ट.
3: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की यह उपलब्धि विशेष रूप से उल्लेखनीय है क्योंकि भारत जैसे 140 करोड़ से अधिक आबादी वाले देश का शासन प्रशासन अत्यंत व्यापक और जटिल है. भाषाई, सांस्कृतिक, धार्मिक तथा भौगोलिक विविधताओं से युक्त इस राष्ट्र का सफल नेतृत्व और संचालन अपने आप में एक बड़ी जिम्मेदारी और चुनौती है. यह विश्व के सबसे बड़े लोकतंत्र में लगातार 3 बार राष्ट्रीय जनादेशों द्वारा जनता का निरंतर भरोसा दर्शाता है. साथ ही उन्हें अब तक 30 से अधिक देशों द्वारा सर्वोच्च नागरिक सम्मानों से भी सम्मानित किया गया है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के कार्यकाल के दौरान लगभग 25 करोड़ भारतीय बहुआयामी गरीबी से बाहर निकले हैं तथा व्यापक सामाजिक आर्थिक प्रगति हुई है. अनुपम मिश्र, आकाशवाणी समाचार, दिल्ली.
2: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने सोशल मीडिया पोस्ट में कहा कि ऐतिहासिक अवसर देश की जनता द्वारा प्रधान

नमस्कार, हांव प्राप्ती गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज भारताचे सगळ्यात चड काळ पदाचेर राविल्ले वेचून आयिल्ले प्रधानमंत्री थारल्यात. संवसारीक फुडाऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां परबीं भेटयल्या. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन 2 दिसांच्या अधिकृत दौऱ्यार बल्गेरिया आनी फिनलँडाक वतले. ओमान दर्यादेगेर अमेरिकेचे लष्करी हॅलिकॉप्टर अपॅची उडयल्या उपरांत अमेरिकेचो इराणाचेर प्रतिहल्लो. राष्ट्रीय पुरस्कार फावो जाल्ले चित्रपट निर्माते दिग्दर्शक भारती राजा हांकां पिरायेच्या 84व्या वर्सा चेन्नय शारांत आयज मरण आयलां. फाटल्या 4,399 दिसांनी जनधन डिजिटल इंडिया, जीएसटी, आयुष्मान भारत, स्टार्टअप इंडिया आनी संवसारीक दर्जाच्या मुळाव्या साधनसुविधावरवी भारताच्या उदरगतीच्या प्रवासात व्हड सकारात्मक बदल जाला अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या एक पेड मा के नाम उपक्रमावरवी जिओटॅक करतले ह्या वर्सा खातीर 5 लाख झाडां रोवपाची मोख रान खात्यान दवरल्या अशी माहिती रान मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. वाहनांची गती वळखून कारवाय करपा खातीर 26 सुवातींचेर एआय आधारीत कॅमेरा बसोवपाचो प्रस्ताव आसा. पहिल्या पांवड्यार 26 कॅमेरे बसयतले. कॅमेरे बसोवपाच्या सुवाती निश्चित जाल्या अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री मॉविन गुडिनो हांणी दिली.

233 अंश एक मीटर मळार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. एक वर जावन 7 मिनटां आनी 9 सेकंद जाल्यात. कांद्राळा कार्यावळ रोखडीच.

लॉर्ना हांच्या ताळ्यान हे कातार तुम्ही आयकले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर तुम्ही आयकता तुमच्या आवडीची कानळा ओवळा. फुडले कातार हिलेरियानो कोस्ता हांच्या ताळ्यान.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा. आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाल्या. नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन

0: शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षाच्या काळात देशाचा स्वाभिमान परत मिळवला, सांस्कृतिक पुनरुत्थान केलं, तसंच देशाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढलं असं अमित शहा यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या सीमा अधिक सुरक्षित झाल्या, काश्मीरचं कलम 370 रद्द झालं, नक्षलवादाचं उच्चाटन झालं असंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्यातून लोकांचा त्यांच्यावरला विश्वास दिसून येतो असं एस जयशंकर म्हणाले. तर प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकासाला वेग आल्याचं मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या, कठीण काळातही मोदींनी धैर्यानं नेतृत्व केलं असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. प्रधानमंत्री मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा उपक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह, हरदीप सिंह पुरी, भूपेंद्र यादव, मनोहर लाल यांनीही नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक खासदार, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. भारताला सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनवण्यात मोदींचं योगदान मोठं आहे असं खासदार जॉन कॉर्निन यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिका संबंध व्यापक झाल्याचं खासदार बिल हेगर्टी यांनी सांगितलं. तर गायिका मॅरी मिलबेन, पालो आल्टो नेटवर्क्सचे सीईओ निकेश अरोडा यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं असं ते म्हणाले. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी समर्पित भावनेनं लोकांची सेवा केली आणि देशाच्या विकासात भर टाकली असं ते म्हणाले. नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू म्हणाले की भारतीय नागरिकांचा मोदींवर विश्वास असल्यानं त्यांना सलग 3 लोकांनी निवडून दिलं. मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सालिह, केनियाचे अध्यक्ष समोई रुतो, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके, पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मार्पे तसंच त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रधानमंत्री कमला परसदाद बिसिसर यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितलं. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या तळांवर आणि आखातातल्या 21 अमेरिकन आस्थापनांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेनं काल होर्मुझ सामुद्रधुनीच्या आसपास हल्ले केले त्याला हे प्रत्युत्तर असल्याचं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं म्हटलं आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले. इराणच्या एका ड्रोननं हे हेलिकॉप्टर पाडलं होतं. त्यातल्या दोन्ही वैमानिकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं आपल्या आगामी आर्टेमिस 3 मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांच्या पथकाची नावं जाहीर केली आहेत. या पथकात आंद्रे डग्लस, रुबिओ आणि रँडी ब्रेसनिक हे 3 अमेरिकन तर लुका परमिटानो हे इटालियन अंतराळवीर सहभागी होणार आहेत. ही मोहीम पुढच्या वर्षीच्या अखेरीला होणार असून यात स्पेसएक्स आणि ब्ल्यू ओरिजिन यांच्या चांद्रयानांची पृथ्वीच्या कक्षेत प्रथमच चाचणी घेतली जाईल. नासाचे अंतराळवीर बॉब हाइन्स यांना राखीव सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं असून ते मुख्य पथकासोबत प्रशिक्षण घेतील.

0: राज्यातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीनं फेटाळल्याचा आरोप काँग्रेसनं केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. के सी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपादास मुन्शी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. मीनाक्षी नटराजन यांच्याविरोधात दाखल झालेल्या खासगी तक्रारीची दखलही कोणत्याही न्यायालयानं अद्याप घेतली नाही. त्यांच्याविरुद्ध कोणतंही न्यायप्रविष्ट प्रकरण नाही. निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप करून तो बदलण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधात काँग्रेस नेत्यांनी काल दिल्ली आणि भोपाळमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मणिपूरमध्ये विविध जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या शोधमोहिमेत दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. काल चंदेल जिल्ह्यात आईगेजांग या भागात राबवलेल्या शोधमोहिमेत हा साठा आढळला. यात रायफल, मॅग्झिन, पिस्तूल, स्फोटकं तसंच रेडिओ सेटचा समावेश आहे. इम्फाळ आणि टेक्नोपॉल जिल्ह्यात केलेल्या कारवाईत दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीतकार इलयराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू, हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन, रेड रोज, लवर्स, सवेरेवाली, गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आहेत. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: -1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवेल्यान आम्ही उलयता. आता जाणा जाऊन घेऊया फुडल्या कार्यावळींची रूपरेषा. दोन वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लिश, 2:15 मिड डे न्यूज इन हिंदी. चित्र संगीत आयकुपाक रावात 2:30. आयकुप्यानो 1:41 आणि 10 सेकंद जाल्यात. सदाफुली कार्यावळीन तुमका सगळ्यांक येवकार. आयकुया पहिले गीत.

सुनीती तेलंग हांच्या आवाजांत हे गीत तुम्ही ऐकले. उदय भेंब्रे हांची रचना. सदाफुली कार्यावळ फुडें व्हरतना आता ऐकुया प्रचला आमोणकर हांच्या आवाजांत हे गीत. संगीतकार योगराज नायक आनी गीतकार हरदत्त खांडेपारकार.

0: तुम्ही ऐकता तुमच्या आवडीची सदा फुले आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर. कार्यावळीत या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

सदाफुली कार्यावळीत तुमकां परतून एकदां येवकार. आयकुया फुडलें गीत बिंदिया वस्त हांच्या आवाजांत. संगीतकार मयुरेश वस्त आनी गीतकार दोतोर भिकाजी घाणेकार.

0: पडोसन या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले, किशोर कुमार हांचो आवाज, संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार राजिंदर कृष्ण. चित्रसंगीत तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर. कार्यावळीत या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.
1: वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत. वीर जवान.

परतून एकदा येवकार. ऐकूया फुडले गीत जानम समझा करो. या फिल्मा खातीर कुमार सानू आणि अलका याग्निक हांचो आवाज, अनु मालिक हांचे संगीत आणि मजरू सुलतानपुरी हांची गीतरचना.

क्या हैपनिंग ऐकू पियानो हिंदी फिल्मी संगीताचं आस्वाद तुम्ही घेता ऐकत चित्रसंगीत ऐकूया फुडलं गीत.

प्यार में कभी कभी या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले शान ह्यांच्या आवाजात. संगीतकार विशाल शिराज आणि सम्राट आणि गीतकार राज कौशल आणि विशाल दादलानी. चित्रसंगीत कार्यावळ पुढे वर्ताना आता ऐकूया रेडी या फिल्मातले गीत के आणि तुलसी कुमार ह्यांच्या आवाजात. प्रीतम ह्यांचे संगीत आणि निले

नमस्कार, हांव प्राप्ती गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज भारताचे सगळ्यात चड काळ पदाचेर राविल्ले वेचून आयिल्ले प्रधानमंत्री थारल्यात. संवसारीक फुडाऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां परबी भेटयल्या. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज सावन 2 दिसांच्या अधिकृत दौऱ्यार बल्गेरिया आणि फिनलंडाक वतले. ओमान दर्यादेगेर अमेरिकेचे लष्करी हॅलिकॉप्टर अपॅची उडयल्या उपरांत अमेरिकेचो इराणाचेर प्रतिहल्लो. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सहकार्यान मेटा गुजरातातल्या जामनगरांत भारतातले पहिले एआय डेटा सेंटर स्थापन करतले. गोंय राज्यान फुडल्या 3 दिसांखातीर येलो अलर्ट जारी केला. वारे आणि जोगलांसयत व्हड प्रमाणात पावस पडपाची हवामान खात्याची शिटकावणी. गोयातली सगळी खाजगी रानां आणि वन्यजीव अभयारण्यां राखून दवरतले विश्वजीत राणे हांचे आश्वासन. फाटल्या 2 वर्सांत गोयात रस्त्यार जावपी अपघातांचो आंकडो सुमार 17% उणो जाल्ल्याचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हणला. पर्यावरण समतोल दवरपा खातीर आणि गोय पाचवे करपा खातीर खेळा आणि तरणाटे वेव्हार खाते आणि गोयचो खेळा प्राधिकरण हांणी संयुक्तपणान व्हड प्रमाणात झाडां रोवपाची मोहीम सुरू केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नमस्कार आणि योकार मोगाळ्याकू बहनू. 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. आयकू बहनू, बरोबर सांजेची 5:30 आणि 13 सेकंद जातात. आयज बुधवार आणि आयची

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या कार्यावळीची सुरुवात युववाणी मराठी या कार्यक्रमाने आपण करूयात. आज युववाणी मराठी या कार्यक्रमात जपूया सांस्कृतिक वारशाचा पाऊल खुणा या विषयावर तन्वी चाफाडकर यांचं वक्तव्य आपल्याला ऐकायला भेटेल. तर श्रोते हो सुरुवात करूयात. मराठी युववाणी या कार्यक्रमाचा विषय आहे जपूया सांस्कृतिक वारशाचा पाऊल खुणा.
1: समाज जीवनात असलेल्या अनेकविध संकल्पनांचा समुच्चय म्हणजे संस्कृती आहे. संस्कृतीतील समाविष्ट असलेल्या गोष्टी किंवा संकल्पना म्हणजे वंश, जात, धर्म, भाषा, परंपरा, विश्वास, श्रद्धा, दैवत संकल्पना, उपासना व इतर. या सर्व गोष्टी मिळून संस्कृती बनते. तिला आपण दाखवूही शकत नाही व सांगूही शकत नाही, परंतु ती आचार विचारांच्या द्वारा अभिव्यक्त होते. आपल्या जीवनाला एक नवा विचार, आधार, अर्थ, प्रेरणा जी प्राप्त करून देते ती संस्कृती. आपली संस्कृती ही निर्मळ व स्वच्छ विचारांची आहे. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे. आपल्या भारतीय समाजातील प्रत्येक आचार विचारांमध्ये एक चांगली शिकवण आहे. निसर्ग हा लोकसंस्कृतीमधील एक महत्वाचा घटक असतो. संस्कृतीला माणूस निसर्गाशी जुळवून घेत आपले जीवन जगत असतो. निसर्गाचा सहवास, निसर्गाचे अनुकरण व निसर्गाची जगण्यासाठी मदत घेतल्याशिवाय या माणसाला गत्यंतर नसते. निसर्ग हा माणसाचा रक्षक असतो, शिक्षक असतो, मार्गदर्शक असतो. प्रत्येक संस्कृतीची विशिष्ट अशी रचना असते आणि तिच्यात सामाजिक संस्था तसेच मानव समूहाचे जीवनविषयक दृष्टिकोन एकमेकात गुंतलेले असतात. आपण जर पाहायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की आपल्या संस्कृतीतील जवळपास सारे सण एकत्रित येण्याचे आहेत व त्याचबरोबर ते निसर्गाशी जोडलेले पण आहेत. सारे नातेवाईक, गावकरी एकत्र येऊन एकमेकांच्या घरी जाऊन सर्व सण साजरे करतात व त्याला शोभा आणतात, जसे की गणेश चतुर्थी, दिवाळी, मकर संक्रांत, नवरात्री व इतर. आज संस्कृतीकडे पाहिलं तर लोक तिची थट्टा करत आहेत. आपली स्वतःची भारतीय संस्कृती विसरून अनेक जण पाश्चात्य संस्कृतीकडे वळत आहेत. वडीलधाऱ्या माणसांना आजी आजोबा, काका काकू म्हणायचे सोडून आज त्यांना त्यांच्या नावाने हाका मारल्या जात आहेत. माणुसकीच्या जगातून आपण हळूहळू हरवत जातोय. आपल्या आई बाबा, आजी आजोबांच्या पिढीकडे मागे वळून पाहिलं तर त्यांच्या बालपणी ते सायंकाळच्या वेळी तुळशीसमोर दिवा लावून रामरक्षा, शुभंकर होती म्हणायचे. घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार केला जायचा, पाढे म्हटले जायचे. याचा परिणाम बालपणातच व्हायचा. व्यक्ती म्हणून घडताना या सर्व संस्कारांचा तरुणपणात विकास होईल. ही सर्व मुले शरीरासोबतच मनाने पण सुदृढ व्हायची. पूर्वी आपले पूर्वज सर्व काम नियमित करी, त्यांचे वेळेचे नियोजन ठरलेले असायचे. त्या दिवसाचे काम त्याच दिवशी पूर्ण होईल याची ते काळजी घेई. परंतु त्या परिस्थितीची आताच्या युवा पिढीशी तुलना केली तर आपल्याला त्यात कितीतरी बदल दिसून येतील. आताची बरीचशी मुले पाश्चात्य संस्कृतीकडे वळतायत. पाश्चात्यातला आहार, रात्री अपरात्री पार्ट्या करणं, उशिरा जेवणं, उशिरा उठणं व इतर अशा बऱ्याच सवयी आहेत ज्या आपलं शारीरिक व मानसिक दोन्ही आरोग्य बिघडवतात. आपले पूर्वज नेहमी कपार कष्ट करून पैसे कमवायचे. कमी का असेना, पण आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळतं ह्याचं त्यांना समाधान असायचं व त्याचा गर्वही. त्यांनी कधी लाचारी केली नाही की कुणाचे काही चोरले नाही. जे काही स्वकष्टाने त्यांना प्राप्त व्हायचं त्यातच ते समाधानी होते. लुबाडणं, फसवणं हे कधीच त्यांच्या जीवनशैलीत आलंच नाही. कोणते सणवार साजरे करायला जावे तर अनेक युवकांचं म्हणणं असतं की त्याचा या प्रथेवर व संस्कृतीवर बिलकुल विश्वास नाही व ते साजरे करण्यात काही रस देखील नाही. आपल्या सणांचा विचार केला तर अनेक सणवारांना आपण सर्व

एकत्र येतो. परंतु आता आपल्या पूर्वजांनी बनवलेल्या अनेक रूढी परंपरांवर आजच्या पिढीने वेगळेपणा आणला आहे. हळदीकुंकवाचं म्हणायचं झालं तर आधी बायका संक्रांतीला हळदीकुंकवांचा कार्यक्रम घरोघरी करायचा, जेणेकरून सर्वांच्या घरीही जाणे येणे व्हायचे व त्याचबरोबर सर्वांना भेटायचेही व्हायचे. परंतु मधल्या 20-25 वर्षात या कार्यक्रमात अनेक बदल झाले. त्याचबरोबर हा कार्यक्रम आपली श्रीमंती दर्शवायचं साधन ठरलं असं म्हटलं तरी त्यात काही चूक होणार नाही. पद्धतीतला बदल म्हणजे जे काही आधी घरी येणे जाणे व्हायचे ते बंद करून कोणत्या सभागृहात किंवा मंदिरात हे कार्यक्रम होऊ लागले. आधीच्या महिला हळदीकुंकवाला फक्त तिळगुळ व त्याचबरोबर वाण लुटायच्या. त्यात आरसा, फणी, कुंकवाची डबी अशा साध्या वस्तू दिल्या जायच्या. परंतु आता अनेक जणी आपल्या श्रीमंतीचं दर्शन निरांजन, डबे, पुस्तकं अशा अनेक महाग वस्तू देऊन करतात. कोणतंही झाड म्हटलं की त्याचे फायदे हे असतातच, पण सर्व वृक्षांचा कोणता एक फायदा म्हणजे ती कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व ऑक्सिजन अर्थात प्राणवायू हवेत सोडतात, जो आपल्या प्राणी मित्रांना आपल्याला श्वास घ्यायला उपयोगी पडतो. कदाचित आपल्या पूर्वजांना हे ठाऊक होतं की या आताच्या शतकात आम्ही झाडं मारणार आहोत, म्हणूनच ते झाडांना देव मानायला लागले, त्यांची पूजा करायला लागले. झाडावर देवाची श्रद्धा ठेवून शेताच्या मोकळ्या जागेत, नदी, ओहोळ यांच्या काठावर, वनातील दुर्गम स्थळी त्यांना दाट झाडांचा देवराया निर्माण करून भयावह राखणदार देवांची नावे देऊन जंगलवनांची राखण केली होती. मला असं वाटतं की आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी केल्या त्यामागे काही ना काहीतरी कारण हे होतच. आपण दिवाळी का साजरी करतो यामागे अनेक कथा आहेत. त्यातली एक सर्वात प्रसिद्ध म्हणजे कृष्ण आणि नरकासुराची. नरकासुर राजाचा वध झाला अमावस्येच्या पहिल्या दिवशीची चतुर्थीची रात्र. चंद्र, तारका, तारे नव्हतेच आणि पेटते पलिते घेऊन नरकासुराचे सैनिक अरण्यात लपले होते. काळीभोर रात्र आणि त्यात हे लाल पिवळे दिवे, हाच तो महोत्सव, दीपोत्सव. आज सुद्धा आपण नरकासुराला जाळून त्याचा वध करतो, मांगल्याचा अमंगलावर विजय म्हणतो. परंतु आज आपण श्रीकृष्णापेक्षा नरकासुराला जास्त महत्व देतो. नरकासुराच्या नावाने लोक मजा करतात, दारू पितात, त्यांच्या मोठमोठ्या प्रतिमा तयार करतात व स्पर्धाही होतात, पण कृष्णाला फार कमी महत्व मिळतं. श्रीकृष्ण तिथे नावापुरता असतो. वारसा म्हणजे पूर्वजांकडून आलेल्या गोष्टी, मग ती कोणतीही वस्तू असेल, संस्कार असतील किंवा कला असेल, या वारशाला आपण स्वतः, जिल्हा, देश, परिवार या सर्व गोष्टी येतात. हा वारसा काही दिवसात तयार झालेला नसतो, तो कितीतरी पिढ्यानपिढ्या सांभाळलेला असतो, जपलेला असतो, अनुसरण केलेला असतो. अगदी वास्तू म्हणून सांगताना त्या भौगोलिक भागावर पडलेला प्रभाव असतो. महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळ हा एक जागतिक वारसा आहे. ही स्थळे शिल्प व चित्र समृद्ध आहेत व त्याचबरोबर त्या काळातील विचारशैलीचे, धार्मिक, सामाजिक विचार प्रवाहांचे प्रतिनिधित्व करतात. वेरूळमध्ये कैलास मंदिराशिवाय बौद्ध व जैन लेणी आहेत. या तिन्ही धर्मांचे विकास सहचर्य यातून दिसते. भारतातील कांचनगंगा अभयारण्य हे नुकतंच जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध झालेले आहे. ते भारतातील पहिले मिश्र वारसास्थळ आहे. माणूस, माणसाचा धर्म आणि निसर्ग याची एकता येथे दिसून येते. महाराष्ट्र भागातील वारली ही एक आदिवासी जमात आहे. या जातीचा वारली चित्र म्हणून एक सांस्कृतिक ठेवा आहे. ही चित्र त्यांचा सण समारंभ, चालीरीती, परंपरा यांचा एक ठेवा आहे, एक भाग आहे. त्यांची घरे या वारली चित्रांनी शोभित केलेली असतात. ही कला नष्ट होण्याच्या मार्गावर असताना पद्मश्री सन्मानित जिव्या सोमा मशे यांनी वारशाला जगासमोर आणलं. त्यांनी हे चित्र रेखाटून त्यातून पर्यावरण, जैवी विविधता, संस्कृती, परंपरा, खेळ, समाज दर्शन घडवले. आपला वारसा आपल्याला ओळख, जाणीव, इतिहास, प्रेरणा, अस्मिता याची जाणीव करून देतो. परंपरेने अथवा समाजाचा एक भाग म्हणून आलेला वारसा आपल्याला स्वतःची ओळख करून देतो. वारसा आपल्याला जाणीव करून देतो आपण एक समाजाचा भाग असल्याची व समाजाने आपल्याला दिलेले वैभव त्याला परत देण्याची. वारसा म्हणजे एक इतिहास. त्यातून दोन्ही गोष्टी, चांगल्या व वाईट, येतात. त्यातून आपल्याला हे शिकलं पाहिजे की चांगलं असतं ते अनुसरायचं व वाईट गोष्टीचं दमन. वारसा आपल्याला जगण्याची भक्कम पाया देतो. मूर्त रूपातील वारसा आपल्याला पूर्वजांचे पराक्रम, त्यांचे विचार, जीवनपद्धती,

0: आचरण, वातावरण अशा विविध गोष्टी दाखवत असतो. पूर्वजांच्या कर्तृत्वाचा आपल्याला अभिमान वाटतो, त्यांच्या पावलावर पाऊल देण्याची प्रेरणाही देतो. आपली वारसास्थळे आहेत ती आपण कशी वाचवू शकतो? आताच्या युवा पिढीला कोणत्या संग्रहालयात, देवळात वगैरे जायला आवडत नाही. अनेक जणांना सहलीला जाण्याकरिता कोणत्या गार्डनमध्ये नाही तर रोड ट्रीपवर जायला आवडतं, पण त्यापेक्षा कोणत्या पुरातन मंदिरांना भेट दिली तर आपल्याला आपल्या पूर्वजांच्या कार्यांचे धडे मिळतील. कोणत्या संग्रहालयाला भेट दिल्यास आपल्याला कितीतरी गोष्टी समजतील. ती गोष्ट कोणी वापरली, कशासाठी वापरली, कधी वापरली याची माहिती मिळेल. कोणत्याही वारसा स्थळांवर आपण भेट द्यायला गेलो तर कितीतरी वेळा आपण पाहतो की अनेक जण मार्गदर्शकावर लक्ष देण्याऐवजी आपल्या सेल्फी किंवा फोटो काढण्यात व्यस्त असतात. मला वाटतं आधीची घरे ही सुद्धा एक प्रकारचा वारसाच आहे. मध्ये अंगण, अंगणात तुळशी व चारही बाजूला राजांगण व आत विविध खोल्या. घरात प्रवेश केला की एक वेगळीच शांतता आपल्याला मिळते. परंतु आता आपण पाहिलं तर सर्व घरं काँक्रीटची बनलेली असतात. त्यात कसली शांतता नाही व कुणाचा आधीसारखा खेळण्या खिदळण्याचा आवाज. केंद्रीय पुरातत्व खात्याकडे वारसा स्थळांची देखभाल करण्यासाठी जबाबदारी आहे, परंतु अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे ही स्थळे संरक्षणापासून वंचित आहेत. या खात्याकडे ही संपूर्ण जबाबदारी असताना सुद्धा जागतिक वारसा स्थळे सुरक्षित नाहीत. अजिंठा, वेरूळ, एलिफंटा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ही काही जागतिक वारसा स्थळे आहेत, परंतु त्यांची देखभाल नीट होत नसल्याने ही वारसा स्थळे दारुड्यांचे व रिकाम टेकण्यांचे अड्डे बनले आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये ऐतिहासिक वारसा कसा जपावा याची जाणीव जागृती करणे, प्रत्येक शहरातील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, लेणी यांची माहिती संकलित करणे, दर महिन्याला वारसा वास्तूंमध्ये स्वच्छता अभियान राबविणे, अभ्यासकांच्या मदतीने हेरिटेज वॉक करणे, वास्तूची पुस्तका फोल्डरच्या रुपात नागरिकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. ऐतिहासिक वारशाची पडझड होत असल्यास राज्य पुरातत्व, केंद्रीय पुरातत्व व स्वयंसेवी संस्थानाच्या मदतीने आपण त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आपण जर का या उपाययोजना काळजीपूर्वक केल्या तर आपला ऐतिहासिक वारसा अस्तित्वात राहील व आपल्या पुढच्या पिढीला फक्त फोटो दाखवण्याची गरज भासणार नाही. आपली वारसा स्थळे जपणे हे फक्त ऐतिहासिक अभ्यासकांचेच नव्हे तर अगदी सरकारपासून लहान मुलापर्यंतचे सर्व हिंदुस्थानियांचे, भारतीयांचे कर्तव्य आहे.
1: श्रोते हो, संस्कृती म्हणजे काय आणि ती कशा प्रकारे आपण जपली पाहिजे, त्याचं संवर्धन कशा प्रकारे व्हायला हवं या विषयावरती खूप सुंदर पद्धतीने तन्वी चाफाडकर यांनी आपलं वक्तव्य नुकतंच केलं. आजची युवा पिढी, युवा पिढी म्हणण्यापेक्षा एकंदर माणूस ही जी जात आहे ती कशा प्रकारे आपली संस्कृती विसरत चालला आहे, कशा प्रकारे आपण दैनंदिन जीवनात संस्कृतीमध्ये परिवर्तन करत आहोत या संदर्भात वेगवेगळे उत्सव घेऊन त्यांनी खूप सुंदर प्रकारे आपले विचार आमच्यासमोर मांडलेत. श्रोतेहो, एक लहानसा विषय जर घेतला, आता अवघ्या काही 10-15 दिवसात तो उत्सव आपण साजरा करणार आहोत, तो म्हणजे वटपौर्णिमा. तन्वीताईंनी नुकतंच सांगितल्याप्रमाणे आपण हे वेगवेगळे उत्सव का करतो तर पर्यावरणाची किंवा आपल्या संस्कृतीची संस्कृतीचं जतन व्हावं म्हणून आपण हे उत्सव करत असतो. वटवृक्षाचं संवर्धन व्हावं, वटवृक्षाची झाडं टिकावीत म्हणून आपण त्याला एक दैवी तत्व मानलंय आणि आपण वटपौर्णिमा साजरी करतो. पण आत्ताची जर परिस्थिती बघितली तर वटपौर्णिमेच्या दिवशीच त्या वडाच्या फांद्या कापायच्या, घरी आणायच्या, एका कुंडीत लावायची आणि त्याला बसलेल्या ठिकाणी त्याला फेरे घालावेत. परत त्याच वडाच्या पानात द्रोण करून आपण लोकांना हळदी कुंकू देतो. म्हणजे ही एक वेगळी संकल्पना आपण कशाप्रकारे संस्कृती वेगळ्या पद्धतीने दर्शवतो याचं दृश्य आपण आजही या भूतलावर बघू शकतो. तर श्रोते हो, खूप सुंदर पद्धतीने त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. तर श्रोते हो, होईल तेवढं आपण या संस्कृतीचं मूळ रूप समजून घेऊयात आणि प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव, प्रत्येक कार्यक्रम हा योग्य रीतीने ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तर त्या

0: पद्धतीने आपण संवर्धन करायचा प्रयत्न करूया. तर श्रोते हो, युववाणी या कार्यक्रमाचा आस्वाद आपण आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी वाहिनीवरून घेत आहोत. बरोबर 5:45 होत आहेत.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे.
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो,
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

श्रोते हो युवावाणी कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूयात ती सध्या काय करते या चित्रपटातील ऋषिकेश रांदडे आणि आर्या आंबेकर यांच्या जोड स्वरातील हे पहिलं गीत.

श्रोते हो, मराठी युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि कार्यक्रमात हे दुसरं गीत स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात आणि बेला शिंदे यांच्या जोडस्वरातील हे गीत इश्कवाला लव या चित्रपटातील

श्रोतेहो, युवावाणी या कार्यक्रमातील हे शेवटचं गीत अपर्णा मयेकर यांचा स्वर, शांता शेळके यांची शब्दरचना आणि मीना खांडीकर यांनी संगीतबद्ध केलेलं दोन पिंपळ शेजारी.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
1: हाय हाय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि
2: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुखार सरतना 8:45 सावन दिल्ली केंद्रा वेल्यान विविध अशो खबरांच्यो कार्यावळी सहक्षेपीत जातल्यो. जातूं भितर 8:45 हिंदीतल्यान खबरो समाचार संध्या, 9:00 इंग्लिशीतल्यान खबरो न्यूज 8:09, ताचे उपरांत स्पॉटलायट 9:15, 9:30 चर्चा का विशय आणि 10-11 मजगती मराठी नाटक तुमकां आयकुपाक मेळटले. नाटकाचे नाव आसा आदित्य तक्षु, बरोवपी आसात विष्णू सुर्या वाघ आणि सादरीकरण डॉक्टर साईश देशपांडे. मुखार हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान 11:00 सहक्षेपीत करून 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो सहक्षेपीत जातल्यो आणि राती बरोबर 11:12 प्रसारण सोपतले. तर आयकुप्यानो ही आशिल्ली आयच्या उरिल्ल्या वेळाक 3 प्रसारणाक म्हादय वाहिनीचेर वितरीत जावपी कार्यावळींची रुपरेषा.

ऐकूया जाणून घेऊया 105.4 मेगाहर्ट्ज सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो वाहिनीचेर कार्यावळींची रूपरेषा. तर ऐकूया सध्याक रेनबो सांज ही विविध अशी गीतांची कार्यावळ तुमका साईश बाबा सांगतान ऐकूपाक मेळटा. कार्यावळीत ल्हानसो विसव घेऊन 17:30 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो जातल्यो आणि परतून एक फावट रेनबो सांज ही कार्यावळ चालू जातली. ताच्या उपरांत 7:05 दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशेतल्यान खबरो मुखार सरतना 7:45 पोरणी हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ जातली. ताच्या उपरांत कातारांची कार्यावळ 8:00 आणि उपरांत 8:30 सदाबहार ही पोरणी हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ जातली. 9:00 प्रायोजित कार्यावळ पिलर ऑफ फायर. ताच्या उपरांत पाश्चात्य संगीताचेर आधारित वॉट्स हॉट ही कार्यावळ 9:30 तुमकां आयकुपाक मेळटली. 10:00 हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करून 10:05 पाश्चात्य संगीताचेर आधारित फोन इन ही रिक्वेस्ट कार्यावळ आसतली. मुजरत हे कार्यावळीचो आस्वाद तुमी घेवचो. इंग्लिशेतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान 11:05 सहक्षेपीत जातले आणि राती 11:10 पाश्चात्य संगीताचेर आधारित द फील गुड अवर ही कार्यावळ जातली आणि रातीक बरोबर 12:06 कार्यावळ सोपतली. तर ऐकूपेनू ही आशिल्ली आयच्या दिसाक FM रेनबो वाहिनीचेर वितरित जावपी कार्यावळींची रूपरेषा.

पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

ऐकुबेनो आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादय चॅनलावरल्यान आम्ही उलयतात. सवरा 16 मिनटां आणि 20 सेकंद जातात. शब्दुली ही हिंदुस्थानी शैलीची कोकणी गीतांची कार्यावळ आम्ही सुरुवात करतात आणि कार्यावळीची सुरुवात पूर्णानंद छारी यांच्या आवाजातले हे सुंदर असे गीत, पुंडलिक नाईक हांची उतरा आणि हरीश नजरे हांची संगीतबद्ध केले हे

मोगाळे कुबेनो पूर्णानंद चारी यांच्या आवाजातले ओ तारी तारिया रे हे गीत निकतेच आम्ही ऐकलेत. कार्यावळीक मुखार सरतना आशा भोसले हांच्या आवाजातले हे मुखावेले गीत, डॉक्टर मनोहरराय सरदेसाय हांची उतरा आणि अशोक पत्की.

आणि ऐकुप्यानूय ह्या गीता वांगडा जायची आमची शब्दुली ही कोंकणी गीतांची कार्यावळ. हांगा सुरूचं सोंपता पुरुषोत्तम पै हांच्या आवाजातले हे निमणे गीत तुम्ही ऐकतात.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज भारताचे सगळ्यांत चड काळ वेचून आयिल्ले प्रधानमंत्री जाल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 मे 2014 दिसा सत्तेर आयिल्ले. तांणी पंडीत जवाहरलाल नेहरूचो विक्रम फाटी उडयला. पंडीत जवाहरलाल नेहरू हाणे पयलेच खेपे 13 मे 1952 दिसा वेचून आयिल्ले प्रधानमंत्री म्हूण सोपूत घेतलो आनी ताणे 27 मे 1964 मेरेन काम केले. पंडीत जवाहरलाल नेहरूचो वेचून आयिल्लो कालखंड प्रधानमंत्री म्हूण कार्यकाळ 4398 दीस आशिल्लो. 26 मे 2014 सावन आयज 10 जून 2026 मेरेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचो सलग कार्यकाळ

0: आता 4,399 दीस जाला आनी ताका लागून भारताच्या इतिहासातलो सगळ्यांत चड काळ वेचून आयिल्ले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी थारले. कापड उद्योगा खातीर उत्पादन जोडिल्ल्या प्रोत्साहन येवजणेच्या तिसऱ्या टप्प्याखाला सरकारान 22 नव्या अर्जदारकांक मान्यताय दिला. येवजणेच्या तिसऱ्या टप्प्याखाला वट्ट 96 कंपनींची निवड जाले अशें कापड मंत्रालयान सांगले. हातूंत 12,822 कोटी रुपया परस चड वचनबद्ध गुंतवणूक आनी 58,000 कोटी रुपया परस चड अपेक्षितांचो आसपाव आसा. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी काल नवी दिल्लीत भूंयबंदर वेवस्थापन प्रणाली LPMS विनिमय हांचे उक्तावण केले. भारताच्या जमनीवयल्या शिमेवयल्यान माल आनी प्रवाशांची येरादारी डिजिटलीकरण आनी सोपी करपाच्या दिकेन हे एक व्हड पावल आसा. स्मार्ट बॉर्डर संकल्पनेच्या खाला भारताच्यो शिमो सुरक्षित दवरपा खातीर घर मंत्रालय 4 मुद्द्यांच्या रणनितीचेर काम करता आनी ह्या पद्दतीन भूंयबंदर प्राधिकरणाची मुखेल भूमिका आसतली अशें अमित शाह हांणी सांगले. LPMS आनी स्मार्ट बॉर्डर्स एकठांय येवन शिमे वेवस्थापनाक चड सुरक्षीत आनी आधुनीक चौकटी करपाक तयार बेकायदेशीर कार्यावळीचेर आळाबंद हाडपाक आनी शिमेची सुरक्षा घटमूट करपाक मदत जातली अशेंय ताणें सांगले.
1: स्मार्ट बॉर्डर की संकल्पना में लैंड पोर्ट अथॉरिटी का बहुत बड़ा योगदान आने वाले दिनों में है. ये जो लैंड पोर्ट मैनेजमेंट सिस्टम और स्मार्ट बॉर्डर की संकल्पना, ये दो मिलकर एक प्रकार से अभेद और सुरक्षित बॉर्डर का निर्माण करेंगे, इसमें मेरे मन में कम से कम कोई शंका नहीं है.
0: देशात सैमिक वायूचो उणाव ना अशें केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगले. सरकार घरांक नळ सैमिक वायूची पायप नॅचरल गॅस PNG पुरवण वाडयता आनी LPG जोडणीचे PNG जोडणीत रुपांतर करपाचे यत्न सुरू आसात अशेंय तांणी सांगले. कांय लोक कृत्रीम उणाव निर्माण करपाक चुकीची म्हायती पातळावन सध्याच्या संवसारीक परिस्थितीचो फायदो घेवपाचो यत्न करतात अशेंय पुरी हांणी नदरेक हाडले. अशा कृत्याआड सरकारान बेगोबेग आणि कर कारवाई केल्या असे त्यांनी मुखार सांगले.
2: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना CNG की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट LPG के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू PNG कनेक्शन.
0: उपराष्ट्रपती राधाकृष्णन हांनी दिग्गज फिल्म निर्माते दिग्दर्शक भारती राजाच्या निधनाचेर दुःख उक्तायला. सोशल मिडियाचेर उपराष्ट्रपती घाल्ल्या पोस्टात सांगले की भारती राज हो एक कथाकार, ताणें गांवगिऱ्या भारताचो जीवन आनी मनशाच्या भावनांची खोलाय पड्ड्याचेर सामकी वास्तववादी पद्दतीन धरून तामीळ सिनेमात क्रांती घडोवन हाडली. उपराष्ट्रपती राधाकृष्णन हांणी सांगले, भारती राजान आपल्या खाशेल्या चित्रपट शैलीतल्यान अविस्मरणीय पात्रांची चित्रपटातल्यान भारतीय सिनेमाचे छाप सोडली आनी चित्रपट निर्मात्यांक आनी कलाकारांच्या पिळग्यांक प्रेरणा दिली. भारत राजीचो निधन फिल्म उद्योगाक एक व्हड लुकसाण आसा अशेंय तांणी सांगले. होमिओपॅथी आनी ताच्या वांगड्यांची नोंदणी करतना सगळ्यांक प्रसार माध्यमांक योग्य वागपाची नोटीस राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगान जारी केल्या. छापखानो तंत्रगिन्यान आनी सोशल मिडियावरवी प्रसारित केल्ल्या सगळ्या बदनामी करपी चुकीचे आनी निराधार विधानांचेर पारदर्शक भौशीक आनी प्रामाणीक पद्दतीन उपाय काडपाची गरज आसा. राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग कायदो 2020 खाला होमिओपॅथी ही कायदेशीर मान्यताय मेळिल्ली वैजकीय पद्दत आसा अशे काँग्रेसीचे अध्यक्ष डॉ तारकेश्वर जैन हांणी सांगले. होमिओपॅथीक वखदा कायदो 1940 खाला नियंत्रित करता अशे तांणी मुखार सांगले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40. नमस्कार.
3: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 FM रेनबोंत वीर जवान.

मोगाळ ऐकूबांधव आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वयल्यान आम्ही उलयतात. बरोबर 6:39 आणि 8 सेकंद जातात आणि सुरवात झाली असा कातरांच्या कार्यावळीक आणि निकतेच एच ब्रिटन हांच्या आवाजातले बेंड्रा फेस्ताक हे कातार ऐकून कातारांच्या कार्यावळीची सुरवात झाली असा. कातारांच्या कार्यावळीत मुखावयलो आवाज एकासियो

महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.

एक बेनो कातारांची कार्यावळ तुम्ही ऐकतात. निघतेच बेबदो हे कातार ऐकलेत. 6:48 आणि 26 सेकंद जातात. कार्यावळीक मुखार वर्तना ऐकूयात. फेल्सी आणि पेरेरा हांच्या जोड आवाजातले हे मुखावयले कातार.

ऐकूबेन सुंदर असे कातार गोडाचो पाव एच ब्रिटन हांच्या आवाजांनी तेज आम्ही ऐकलेत आणि कातारांची कार्यावळ सोपयता असताना निमाणे कडेन लॉर्ना हांचो आवाज.

0: आनी आयकूपा न्हू ह्या कातारा वांगडाच आयची आमची कातारांची कार्यावळ. हांगासरचो सोंपता. आयकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल.
1: तिन्ही सांजेला जशी दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश. कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा म्हादय चॅनलवर. तिन्ही सांजा.
0: श्रोते हो, आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय वाहिनीवरून बोलत आहोत. 7:01 आणि 41 सेकंद होत आहेत. सुरुवात करूयात तिन्ही सांजा या कार्यक्रमास.

0: श्रोते हो, तिन्ही सांचा या कार्यक्रमात आपणा सर्व रसिकांचे मनपूर्वक स्वागत करतोय. तिन्ही सांचा या कार्यक्रमात आज ज्ञानतपस्वी दामोदर धर्मानंद कोसंबी या विषयावर रघुपती भट यांचं भाषण आपल्याला ऐकण्यास भेटणार आहे. तर आस्वाद घेऊया तिन्ही सांचा या कार्यक्रमाचा, आणि विषय आहे ज्ञानतपस्वी दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्यावर रघुपती भट यांचं भाषण.
1: पुत्र व्हावा ऐसा गुंडा, जयाचा तिही लोकी झेंडा, ही ओळ ज्यांना सार्थपणे लागू होते त्या प्राध्यापक दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म 31 जुलै 1907 ला गोव्यातील कोसंबे या गावी झाला. जगद्विख्यात बौद्ध पंडित आणि पाली भाषेचे तज्ज्ञ, ऋषितुल्य विद्वान आणि महात्मा गांधींचे निकटवर्ती सहकारी आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे ते एकमेव पुत्र. या पिता पुत्रांनी गोव्याचे नाव दिगंतरी नेले. विद्वत्तेच्या क्षेत्रामध्ये या पिता पुत्रांनी अतुलनीय कामगिरी केलेली आहे. प्राध्यापक दामोदर यांना घरातले लोक बाबा म्हणत आणि संशोधक वर्तुळात ते डीडी कोसंबी या नावाने प्रसिद्ध होते. डीडी कोसंबींचं एकूण आयुष्य 59 वर्षांचं, पण या 59 वर्षात अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी आपली मुद्रा उमटवली आहे. गणित, नाण्यकशास्त्र, पुरातत्वविद्या, अनुवंशशास्त्र, समाजशास्त्र, भाषाविज्ञान, संस्कृत साहित्य इत्यादी अनेक क्षेत्रात प्राध्यापक दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा ठसा आंतरराष्ट्रीय थरावर मान्य झाला आहे. दामोदरांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. आचार्य धर्मानंद यांच्याबरोबर ते अमेरिकेत गेले. तेथे हार्वर्ड विद्यापीठात 1931 पर्यंत त्यांनी गणित, इतिहास आणि भाषा या 3 विषयांमध्ये पदवी मिळवली. गणितामध्ये त्यांना विशेष गती होती. या विषयात त्यांनी 2 पुरस्कार मिळवले, एक म्हणजे रामानुजन मेमोरियल तर दुसरे भाभा पारितोषिक. पदवीनंतर त्यांनी संशोधक छात्र म्हणून इंग्लंड आणि अमेरिकेत काम केले. नंतर ते प्रिस्टन आणि शिकागो इथे अतिथी प्राध्यापक म्हणून काम करत होते. या काळात प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याशी त्यांनी युनिफाईड फील्ड या विषयावर चर्चा केली. भारतात परत आल्यानंतर प्राध्यापक कोसंबींनी प्रथम बनारस हिंदू विद्यापीठ आणि नंतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठ या 2 विद्यापीठात काम केले. यावेळी पावितो त्यांचे अनेक संशोधन निबंध प्रसिद्ध झाले होते. त्यातला एक फ्रेंच तर एक जर्मन भाषेत होता. या निबंधामुळे गणिती म्हणून प्राध्यापक कोसंबींचे नाव प्रसिद्ध झाले. 1933 हे प्राध्यापक कोसंबींच्या आयुष्यातले एक निर्णायक वर्ष. यावर्षी ते पुण्यात आले आणि त्यांनी फर्गसन कॉलेजात अध्यापन सुरू केले. खरं तर त्यांना अनेक देशांमध्ये मानाच्या जागा उपलब्ध झाल्या असत्या, पण प्राध्यापक कोसंबी हे ज्ञानव्रती होते. ते आपल्या संशोधनात इतके रमत की त्यांना व्यावहारिक फायद्याच्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळही नसे आणि तो त्यांचा स्वभावही नव्हता. कार्ल्याला असणारा ब्राह्मी लिपीतला लेख त्यांनी अभ्यासला आणि पुराणतत्व या विषयातला त्यांचा अधिकार सिद्ध झाला.

पुण्याच्या आसपासच्या भागाचा त्यांनी अभ्यास केला आणि प्राचीन इतिहासातले चुकलेले दिवे साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बरीच प्राचीन नाणी जमवली होती आणि कालपरत्वे होणाऱ्या नाण्यांच्या झिजेवरून नाण्यांचा काल कसा ठरवावा याची एक पद्धत त्यांनी नाण्यकशास्त्राला दिली. किंबहुना नाण्यकशास्त्राला त्यांनी शास्त्राचा दर्जा दिला असं म्हणणं अधिक योग्य होईल. आपल्या कॉलेज जीवनामध्येच प्राध्यापक कोसंबींनी मार्क्सवादी भूमिका स्वीकारली होती. आचार्य धर्मानंद हे त्यांचे वडील बौद्ध धर्माचे ख्यातनाम विद्वान तर प्राध्यापक कोसंबी हे मार्क्सवादी विचारवंत. त्यांनी इतिहासाची व्याख्या अशी दिली आहे. ते म्हणतात, उत्पादन साधने आणि उत्पादन संबंध यातील बदलांचा कालक्रमाने झालेला विकास म्हणजे इतिहास. 1946 मध्ये प्राध्यापक कोसंबी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत दाखल झाले. 1947 साली इंडियन सायन्स काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. प्राध्यापक कोसंबींच्या संशोधनशील वृत्तीमुळं त्यांना अनेक देशांची आमंत्रणे येत, पण त्यांनी फक्त रशिया आणि चीन या दोन देशांची आमंत्रणं स्वीकारली. सोव्हिएट अकॅडमी ऑफ सायन्स या रशियाच्या संस्थेच्या आमंत्रणावरून अणुशक्तीचा शांततेसाठी उपयोग या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. चीन सरकारच्या आमंत्रणावरून चिनी पिकांच्या उत्पादनाच्या भाकितांच्या पद्धती आणि उद्योग क्षेत्रामध्ये गुणवत्ता नियमन या विषयावरच्या त्यांच्या व्याख्यानाने तत्कालीन चीनचे नेते चाऊ एन लाय हे इतके प्रभावित झाले होते की नंतर त्यांनी प्राध्यापक कोसंबीशी खूप वेळ चर्चा केली असे त्यांच्या चरित्र लेखकाने नोंदवले आहे. प्राध्यापक कोसंबींनी आपले सर्व लिखाण इंग्रजीत केले आहे. त्यांचे 150 आसपास संशोधन प्रबंध आहेत. इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ हिस्ट्री, द कल्चर अँड सिव्हिलायझेशन ऑफ अँशियंट इंडिया, मिथ अँड रिअलिटी हे त्यांचे प्रमुख ग्रंथ. इतिहास लेखनासाठी त्यांनी मार्क्सवादी दृष्टिकोन प्रमाण मानला होता. त्यांचे निष्कर्ष हे अभ्यासपूर्वक मांडलेले असत. त्यांच्या काही मताने त्या काळात बरीच खळबळ उडवली असणे शक्य आहे. मिथ अँड रिअलिटी हाही असाच खळबळजनक ग्रंथ. प्राध्यापक कोसंबींनी या देवदेवतांच्या निर्मितीबद्दल लिहिलं आहे. हा एक समाजशास्त्रीय ग्रंथ आहे. प्राध्यापक कोसंबींनी इतक्या विषयावर संशोधन केले आहे की त्यांच्या निबंधांची शीर्षके वाचताना आपण थक्क होऊन जातो. अनुवंशशास्त्र यातही कोसंबींनी संशोधन केले आहे. गुणसूत्रातील अंतरावर त्यांनी सखोल अभ्यास केला होता. आजही अनुवंशशास्त्रज्ञ त्यांच्या मतावर निष्कर्ष मांडतात. भाषाशास्त्राचाही त्याचा अभ्यास होता. सुमारे 12 भाषा ते अस्खलितपणे बोलू शकत असत. अनेक युरोपियन भाषा ते जाणत, त्या भाषांमध्ये अनुवाद करण्याइतपत त्यांचे त्या अनेक भाषेवर प्रभुत्व होते. इटालियन भाषेमध्ये त्यांना क्वचित मिळणारी A1 ग्रेड मिळाली होती. संस्कृत भाषेवरही त्यांचे प्रेम होते. भर्तृहरीची शतकं त्यांनी सटी संपादली आहेत आणि त्यावर अधिकारवाणीनं लेख लिहिले आहेत. विद्याकर या प्राचीन विद्वानाच्या सुभाषित रत्नकोशाचंही त्यांनी संपादन केले आहे. त्यांच्या टिपा वाचतानाच त्यांच्या अथांग विद्वत्तेबद्दल आदर दाटून येतो. स्वातंत्र्योत्तर काळात प्राध्यापक कोसंबी प्लॅनिंग कमिशनच्या कामात गुंतले होते. धरणे आणि रस्ते याविषयी ते भारत सरकारला सल्ले देत असत. हा अखंड ज्ञानवृत्ती मनुष्य सतत संशोधनामध्ये रमलेला असे. ज्यांना त्यांच्याबद्दल पुरते माहिती नव्हते अशा लोकांना ते अहंमन्य वाटत. पारंपरिक शिष्टाचारांचीही ते फारशी पर्वा करीत नसत. आपले संशोधन भले आणि आपण भले अशी त्यांची वृत्ती होती. देश विदेशीचे अनेक सन्मान प्राध्यापक कोसंबींना मिळाले, पण आपल्या देशामध्ये त्यांना म्हणावी तेवढी मान्यता मिळाली नाही. प्राध्यापक कोसंबी हे आचार्य धर्मानंदांचे चिरंजीव. आपल्या पित्याची निरीच्छ वृत्ती त्यांनी आपल्यात बाणवली होती. सडेतोडपणाही त्यांच्या स्वभावाचा महत्वाचा भाग होता. आपली मतं त्यांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता मांडली. प्राध्यापक कोसंबी हे खऱ्या अर्थानं ज्ञान तपस्वी होते. त्यांचा जन्म गोव्यातला, त्यांचं शिक्षण अमेरिकेतलं. त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून इंग्लंड अमेरिकेत काम केलं आणि आयुष्यातली अनेक वर्ष पुण्यात काढली. ते अक्षरशः विश्व नागरिक या पदवीला पूर्ण पात्र होते. गोवा त्यांच्या रक्तात होता. कोकणी भाषेवरही त्यांनी संशोधन केलेलं आहे. इतिहास, गणित, प्राच्यविद्या, समाजशास्त्र, नाण्यकशास्त्र, अनुवंशशास्त्र इत्यादी अनेक प्रांतात दिग्विजयी मुसाफिरी करणाऱ्या कलंदर वृत्तीच्या प्राध्यापक कोसंबींचे ऋण अनेक अभ्यासकांनी मान्य केलेले आहे. प्राध्यापक कोसंबींची ज्ञान तपस्या तारीख 29 जून 1966 मध्ये पुण्याला पूर्ण विराम पावली, पण त्यांचे लिखाण आणि त्यांचे निष्कर्ष आणखी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन देत राहतील यात शंका नाही. रोमिला थापर सारख्या विश्वविख्यात संशोधकांना सुद्धा डॉक्टर कोसंबी आदर्शवत वाटतात यात बरेच काही

0: पावले आहे. या भूमीत एक असा खंदा संशोधक जन्माला येतो आणि आपल्या प्रखर बुद्धितेजानं आसमंत दिपवून टाकतो. या गोष्टीने आपल्यात नवे चैतन्य यावे. या दामोदर धर्मानंद कोसंबीने चोखाळलेल्या ज्ञानवाटेवर चालण्याची आपल्याला स्फूर्ती यावी, हे खरेखुरे प्राध्यापक कोसंबी यांचे पुण्यस्मरण. प्राध्यापक कोसंबींना श्री समर्थांच्या यावेळी चपकल बसतात. जो एकांत असं तत्पर आधी करी पाठांतर अथवा शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भीचे. समर्थांच्या ओळीप्रमाणे प्राध्यापक दामोदर धर्मानंद कोसंबी हे महंत होते.
1: श्रोते हो, एक श्रेष्ठ महंत ज्ञान तपस्वी दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या जीवनावर आधारित हे सुंदर असं वक्तव्य रघुपती भट यांनी नुकतंच सादर केलं. तिन्ही सांजा या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूया हे सुंदर असं एक गीत.

श्रोतेहो तिनिसांचा या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत आहोत. तिनिसांचा या कार्यक्रमात शेवटचं भक्तिगीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला तिन्ही सांजा हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. ऐकूयात कोकणीतून प्रादेशिक बातम्या.

0: घेवपाची मोहीम सुरू जाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या एक पेड माके नाम ह्या उपक्रमातल्यान ही मोहीम प्रेरित जाल्या अशें खेळा आनी युवा वेव्हार संचालक डॉ अजय गावडे हांणी सांगला. फकत झाडां रोवप न्हय पूण तांची जतनाय घेवपाची जापसालदारकी घेवप ह्या मोहिमेचे एक खाशेले खाशेलपण उजवाडाक हाडून डॉ अजय गावडे हांणी सांगले.
1: Honorable Chief Minister has given directions to all the departments that we should be doing this tree plantation drive across state of Goa, all departments, even a concept of Ek Ped Ma Ke Naam. As a joint tree department of sports and youth affairs and SAG, we have started this drive planting trees at the Kampar. Also, we have tree plantation plus specifically at Athletic Stadium Mambolim.
0: शिक्षणिक वर्ष 2025-2026 इयत्ता 9वी आणि 11वेच्या नापास विद्यार्थ्यांक इयत्ता 10वी आणि 12वेत खाजगी उमेदवार म्हण 2026-2027 गोवा बोर्डाच्या परीक्षेक बसपाक शालांत मंडळान मान्यताय दिला. या संदर्भात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांक सध्याच्या उपक्रमा अभ्यासक्रमाप्रमाण थिअरी प्रॅक्टिकल आणि अंतर्गत मूल्यांकन गुणासहित सगळ्या 10 विषयां खातीर अर्ज करचो पडटलो. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यां खातीर फकत कला आणि वाणिज्य शाखे खातीर म्हणजेच प्रॅक्टिकल नाशिल्ल्या विषयां खातीरच अर्ज करपाची सोय आसा. खासगी उमेदवार म्हणून ऑनलाईन नोंदणी करपा खातीर मंडळाचे वेबसाईट पोर्टल 16 जून 2026 ते 16 जुलै 2026 ह्या काळात चालू उरतले. इच्छुक उमेदवारांनी नोंदणी खातीर gbssse.in प्रायव्हेट कॅन्डिडेट पोर्टल ह्या संकेतस्थळाचो वापर करचो. चढ माहिती खातीर मंडळाच्या सहाय्यक सचिवाकडेन संपर्क साधचो वा sec@gbssse.gova@nic.in ह्या ईमेलाचेर संपर्क करचो अशें मंडळाचे सचिव श्री विद्यादत्त बी नायक हांणी कळयला. गोय सरकाराच्या कला आणि संस्कृती खात्यान उदयपुराच्या अस्तंत विभाग संस्कृती केंद्राच्या सहकार्यान आयज पणजेच्या संस्कृती भवन हांगा चिरंकण राष्ट्रीय पावण्यावेली समकालीन चित्रकला शिबिराचे उक्तावण केले. उक्तावण सुवाळो आयज सांजवेळा 5 वरांचेर आयोजित केल्लो. 10 ते 15 जून 2026 मेरेन चलपी 6 दिसांच्या शिबिरात गोय आणि हेर वेगवेगळ्या राज्यातले 20 समकालीन चित्रकार एकाच माचयेर एकठांय येतले. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे डॉ दळवी संचालक अस्तंत विभाग सांस्कृतिक केंद्र उदयपूर, श्री विवेक नायक संचालक कला आणि संस्कृती संचालनालय गोय सरकार आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. डॉ आर्मिदा फर्नांडीस नामनेची बालरोग तज्ञ आणि नवजात शिशू वैद्य हांचो पद्मश्री पुरस्कारान सन्मान झालो. तांणी आशिया खंडातली पहिली मनशाच्या दुधाची बँक स्थापन केली. नवजात शिशूच्या भलायकेक खातीर तांणी वावर केला जाका लागून नवजात भुरग्यांचे मरण खूप उणे झाले.
2: As children, my mother always told us, give to the poor and God will give you back 100 times. Many people thought I was crazy for starting a human milk bank, especially administrators when I had to get staff. I had to convince one administrator by quoting that Lord Krishna was not fed by his mother but by Yashoda. Even small amounts of human milk improved the survival of these babies.
0: यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: अर्बन चॅलेंज फंड खाला गोयान सादर केल्ल्या प्रस्तावांक बेगोबेग मान्यताय मेळोवपा खातीर केंद्र सरकाराची मजत मागल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. 10 जून दिसा नवी दिल्लीत केंद्रीय घर निर्मणी आणि नगर नियोजन तशेंच वीज मंत्री मनोहरलाल खट्टर हांचे कडेन जाल्ले बसकेत हो प्रस्न मांडलो. शारी उदरगतीक तशेंच शारातले प्रस्न सुटावे करपाक 1,00,000 कोटी रुपयांची केंद्रीय प्रायोजीक येवजण आसा जी शारी रुपांतरणाक चालना दिवपा खातीर केंद्रीय मंत्रिमंडळान मान्य केल्या. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26

0: सुरू केल्या ह्या निधीचं हे अर्थिक मॉडेलावरवी शारी मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांक आधार दिवपाचो आसा. गोयात चालू आशिल्ले वेगवेगळे वीज प्रकरण प्रसारण प्रकल्पाचो तशेच नव्यान सुधारित वितरण क्षेत्र येवजणेखाला चालीक लावपी प्रकल्पांचो आणि शारी आव्हान निधी संबंधित मुखेल प्रश्नांचो सविस्तर नियाळ जाला अशी माहिती केंद्रीय मंत्री खट्टर हांणी ह्या वेळार मुखेलमंत्र्याक दिल्या. मुखेलमंत्री सहायता निधीच्या माध्यमातल्यान दिवचल म्हालातल्या मय मतदारसंघात गरजू नागरिकां खातीर आर्थिक सहायता निधीचे धनादेश भेटोवपासयत आयले. मय मतदारसंघाचे आमदार प्रेमीन शेट हांच्या कार्यकाळात धनादेश भेटोवपाची ही पाचवी फावट आसा. गेल्या साडेपाच वर्षाच्या काळात मुखेलमंत्री सहायता निधीच्या माध्यमातल्यान सुमार 2 कोटी रुपयांच्या आर्थिक मदत गरजू नागरिकांक भेटोवपात आयल्या अशी माहिती मयेच्या आमदार प्रेमीन शेट हांनी दिल्या. गोय सरकाराच्या प्रादेशिक रोजगार विनिमय आयुक्त कामगार आणि रोजगार कार्यालयान 14 जून 2026 दिसा सकाळी 10 ते 5 वरांचेर सांत क्रूज डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर रोजगार मेळाव्याचे आयोजन केला. गोयातल्या आणि भारतातल्या नामनेच्या कंपनींकडे नोंदणी सोदपाक थेट जोडून राज्यातलो एक व्हडलो रोजगार आणि भरती मंच तयार करपाचो एक मेगा नोकरी मेळाव्याचो हेत आसा. नोकरी सोदपी आणि करियर आकांक्षी लोकांक रोजगार संद घडून हाडप आणि खाजगी क्षेत्रातल्यान भरती करप्याक निवड दिवप होच एक रोजगार मेळाव्याचो व्हडसो हेत आसा. कोकणी तियात्र रंगमाचेर एक मानाची सुवात मेळोवपी आणि बऱ्याच काळासावन वावुरपी माचेर एक म्हालगडे नाट्य कलाकार टिटो माथियास इस्टोफेनिया प्रिटो हांका जाणटेपणाक लागून आयज सकाळी दुखेस्त मरण आयले. तियात्र माचेर टिटा प्रिटो ह्या नावान लोकप्रिय आशिल्ल्या ह्या कलाकाराच्या मरणाक लागून गोयातल्या तियात्र कलाकारांमदी आणि व्यापक कोकणी सांस्कृतिक समाजात दुःख पातळा. टिटा प्रिटोची तियात्र संसारातली भोवडी त्यांच्या तरणाट्यात मुंबई सुरू झाली. थंय त्यांना नामनेच्या तियात्र कलाकारांच्या अभिनयाकडल्यान प्रेरणा मेळी. पिरायेच्या 15व्या वर्सा ताणें पहिल्याच खेपे माचेर पावल दवरले. त्यांच्या सैमीक अभिनयातल्यान आणि त्यांच्या विनोदातल्यान परिपूर्ण वेळाक लागून रोखडेच ते प्रेक्षकांमदी लोकप्रिय झाले. अपघात उणे जावपाचे कारण राज्य सरकारान अपघात प्रणव सुवातींनी केली सुधारणा येरादारी वेवस्थापनात बदल सुरक्षेचे वेगळेपण उपाय प्रभावीपणान चालीक लायिल्ले आसा अशेंय सांगले. राज्य रस्तो सुरक्षा मंडळाचे पुनर्कालीन बसतेत फाटल्या 2 वर्सात गोयात रस्त्यार जावपी अपघातांचो आकडो सुमार 17% उणो जाल्ल्याचे स्पष्ट झाला. राष्ट्रीय महामार्ग मुखेल राज्य महामार्ग आणि शारी वाठारांनी अपघात सुवातींनी स्थितीचो ह्या बसकेत नियाळ घेतलो. राज्यभरात 16 मुखेल सुवातींनी एआय आधारित येरादारी कॅमेरे लावपाक मान्यताय मेळा अशेंय सांगला. वेगान वचप हेल्मेट वा सीटबेल्ट घालूक नाशिल्ल्यान हो कॅमेरा तांकां सोदून काडटलो. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो हांगा सोंपता. आमचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 देव बरें करूं.
1: मेरा एक जिद्दी पड़ोसी है. पूरी कॉलोनी ने सोलर पैनल लगवा लिए हैं पर वो मानने को तैयार ही नहीं था कि सच में बिल जीरो आ सकता है. मैंने कहा बेटा नाम ही है पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना. फिर एक एक करके सबका बिजली बिल जीरो आने लगा तब बोला अब लगवा ही लेता हूँ. पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्य घर.
3: हांव नयना आडारकार म्हजे साहित्यीक जिणेंतल्या वाटचालीत मैलाचो फातर थारिल्ल्या आकाशवाणीक अंदू 90 वर्सां जातात. आकाशवाणीन कितल्याशाच नवोदीत साहित्यिकांक विचारांच्या मुक्त मळबांत उरपाक प्रोत्साहित केलां आनी करीत आसा. आकाशवाणीन म्हजें फाटीं 48 वर्सांचें नातें. म्हाका घडोवपांत आकाशवाणीचोय व्हड वांटो आसा. हांव म्हज्यो खोस बरी शुभेच्छा प्रकटायतां.

0: मोगळा ऐकूबंधू आकाशवाणी पणजे केंद्राच्या महदई चॅनला वयल्यान आम्ही उलयतात. बरोबर 7:32 आणि 27 सेकंद जातात. सुरुवात करूयात चावडेर हे कार्यावळीक. आज चावडेर हे कार्यावळीत वनस्पती खातीर पोषक तत्वांचो उणाव आणि ताचेर उपाय ह्या विषयाचेर आमकां मार्गदर्शन जावपाचें आसा. तर ऐकूबेनू आस्वाद घेवयात चावडेर हे कार्यावळीचो. आणि आयज आमकां मार्गदर्शन जातले वनस्पती खातीर पोषक तत्वांचो उणाव आणि तांचेर उपाय.
1: नमस्कार सगळ्यांक, माये मोगाचो येवकार. हांव डॉक्टर धनश्री गांवस, गोय शेतकी महाविद्यालयांत कृषी वनस्पतीशास्त्र या विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आसा. आजच्या या कार्यवळीन हांव तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता. चावडेर या आजच्या कार्यवळीन आम्ही पळोवया जमिनीत अन्नद्रव्य कमी झाल्या कारणान पिकांत कसले बदल जाता आणि त्याची लक्षणां कितें आणि ताचेर उपाय हाचेर माहिती आम्ही आजच्या या कार्यावळीन दितली. तर शेती क्षेत्रान केल्ल्या अभ्यासानुसार अन्नधान्य उत्पन्नाच्या बाबतीत आमचो देश स्वयंपूर्ण जाल्लो आसा. फाटल्या 3 दशकांत शेती क्षेत्रान खूप व्हडलो बदल जाल्लो आणि आमच्या देशान 5वी क्रांती, 10वी क्रांती, मागीर 9वी क्रांती झाली. एका वाटेन शेतीच्या प्रगतीचे हे उल्लेखनीय बदल झाले, तरी शेतीचे उत्पन्न वाढवपाच्या यत्नात रासायनिक सारे, कीटकनाशकां आणि तणनाशकां वापराचेर चढ लक्ष दिला. कार्बनी साऱ्याचो मर्यादित आणि उणो वापर, उदकाचो अयोग्य वापर, जमिनीचे आणि उदकाचे प्रदूषण, जमिनीची धूप, वेगवेगळ्या मूलद्रव्यांचो असंतुलितपणा, निसर्गाचो असमतोल आणि प्रदूषण अशो वेगवेगळ्या अडचणी सध्याच्या काळात निर्माण झाल्यो आसत. सगळ्या पिकांचे पोषण जमिनीतल्यानच जाता, पूण एका फाटोफाट एक पिका घेतल्यार जमिनीचो पोषक पुरवठो कमी जाता. जमिनीचे सर्वेक्षण आणि परीक्षण केल्यार असे दिसून आयला की जमिनीची धूप चढ प्रमाणात जायत आसा आणि जमिनीत आशिल्ल्या अन्नद्रव्यांचो साठोय कमी जायत आसा. तर सगळ्यात आधी आम्ही पळोवया अन्नद्रव्य म्हळ्यार कितें. तर अन्नद्रव्य म्हळ्यार झाडांच्या पिकांच्या वाढीक आणि विकासा खातीर, प्रजननासा खातीर, तसेच पिकांच्या उत्पादकते खातीर लागणारे आवश्यक असे रासायनिक घटक किंवा आम्ही त्याका म्हणू शकता रासायनिक सारे. पिकांक आवश्यक किंवा लागणाऱ्या प्रमाणानुसार या अन्नद्रव्यांचे वर्गीकरण झाले असा. पहिलं वर्गीकरण म्हळ्यार पिकांक अधिक आणि चढ प्रमाणात लागणारी अन्नद्रव्या, आणि या अन्नद्रव्यांक आम्ही म्हणतात स्थूल पोषक तत्वा. या वर्गीकरणात येतात नत्र, सल्फर, गंधक, कार्बन, पालाश आणि स्फुरत. आणि दुसरे वर्गीकरण येतात त्या पिकांक अत्यंत कमी प्रमाणात लागणारी अन्नद्रव्या, आणि या अन्नद्रव्यांक आम्ही सूक्ष्म अन्नद्रव्ये असे म्हणू शकता. सूक्ष्म अन्नद्रव्य देता कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त यासारख्या अन्नद्रव्यांचा समावेश असता. अन्नद्रव्यांच्या या वर्गीकरणाचं आणखीन एक घटक म्हळ्यार प्राथमिक अन्नद्रव्य आणि मागीर दुय्यम अन्नद्रव्य. सो प्राथमिक अन्नद्रव्य देता स्फुरत, नत्र आणि पालाश. दुय्यम अन्नद्रव्य देता कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक. आता आम्ही पळोवया या पोषक तत्वांचो उणाव जावपाची सामान्य लक्षणां कितें ते. पहिला लक्षण म्हळ्यार वनस्पतींच्या वाढीत अडचणी येवप. मागीर येता क्लोरोसिस. क्लोरोसिस म्हळ्यार पानांचेर हळडुवे दाग आणि पानां हळडुवे जावप, पेशींचो उतींचो नाश जावप, त्याकाच आम्ही नेक्रोसिस असे म्हणतात. तर पानांचो काय भाग सुकप किंवा मरप, पिकात अकाली वृद्धावस्था येवप, या पोषक तत्वांचो उणाव जावपाची ही झाली सामान्य लक्षणां. आता आम्ही पुढे पळोवया विशिष्ट पोषक तत्वांचो उणाव आणि लक्षणां. सगळ्यात आधी येता अन्नद्रव्य, ते म्हळ्यार नत्र. त्याका आम्ही म्हणतात नायट्रोजन. त्या नायट्रोजनाचे काम कितें. नत्र हे वनस्पतींच्या वाढपा खातीर गरजे

याचे असे पोषक तत्व हरित द्रव्य आणि प्रतिना ह्यांचो ह्यो महत्वाचो घटक। ताका लागून वनस्पतींची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया उत्तेजित जावपाक मदत जाता आणि जाका लागून वनस्पती आपले अन्न तयार करपाक मेळटा। आता पळोव्या नत्राच्या उणावाची लक्षणा। झाडाची वनस्पतीची वाढ आडकळ जाता। दुसरे लक्षण असा ते पोरण्या पानांचे हळदुवे रंग आणि ठिपके दिसूक लागतात आणि हे रंग पानाच्या तोकातल्यान सुरुवात जाता। झाडांची पानां बारकी उरतात आणि दुबळी जातात। फळां आणि फुलांचे प्रमाण कमी जाता। पानांचो काय भाग पिवळो दिसूक लागता आणि त्याची सुरुवात जुन्या पानापासून सुरू जाता। मागीर येता अन्नद्रव्य ते स्फुरत। स्फुरताचे काम किती तर स्फुरत वनस्पतींची ऊर्जा हस्तांतरण प्रक्रियेत आणि नवीन एटीपी तयार करपाक आधार दिता। मुळां वाढपा खातीर आणि मुळांच्या विकासा खातीर हे गरजेचे असता। फुलां बियो आणि फळां ह्यांच्या उत्पादनाक हे महत्वाचे काम करता। हाका लागून पीक बेगीन पिकपाक मदत जाता। आता स्फुरताच्या उणावाची लक्षणां पळोव्या। झाडांची वाढ आडकळ जाता आणि मुळांचो विकास उणो जाता। पानांचो रंग तांबडो जांबळो दिसूंक लागता। तर मक्यासारख्या कांय पिकांत पानांचेर जांबळ्या रंगाचे दाग पडूंक लागता। फुलां आणि फळां उणी जातात। मागीर तिसरे अन्नद्रव्य येता ते पालाश। ताका आमी पोटॅशियम म्हणटा। सो पालाश वनस्पतींक आणि झाडांत उदक पोषक तत्वां आणि कार्बोहायड्रेट हांची येरादारी नियंत्रित करता। पालाश वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषण आणि उदकाची जतनाय घेवपाक आधार करता। तातूंत स्थळ उघडप आणि बंद जावपाचेर नियंत्रण दवरता। हाका लागून झाडांची रोगप्रतिकार क्षमता वाढता आणि फळांचो दर्जोय सुधारता। याच्या उणावांची लक्षणां पळोव्या। तर पोरणी जी पानां असतात त्याच्यात हळदुवे दिसूंक लागतात आणि तांचे काट तपकिरी जावन जाळिल्ली दिसतात। झाडांची वाढ आडकळून आणि देट कमजोर जातात। फळांचो दर्जो कमी जाता। ते लहान उरतात आणि अनियमित वाकडो तिकडो आकार घेऊंक लागतात। झाडांक रोखडीच रोगाची लागण जाता। म्हळ्यार झाडांची रोगाक प्रतिकार करूची ताकद असता ती कमी जाता। स्फुरत पालाश नत्र आणि लोह यांच्या सारख्या आवश्यक पोषक तत्वांची कमतरता झाल्यार पेशींचो आणि उतींचो नाश जाता। त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे अन्नद्रव्य येता ते कॅल्शियम। पिकांच्या वाढीक कॅल्शियम हो एक महत्वाचो घटक। कॅल्शियम वनस्पतींच्या पेशींची रचना मजबूत करूक मदत करता। मुळांच्या आणि नवीन वाढणाऱ्या भागांच्या विकासा खातीर लागणारे आवश्यक दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम। तर कॅल्शियम पिकाची नैसर्गिक रोगाक प्रतिकार करूची क्षमता वाढयता आणि ताका लागून झाड किडी आणि रोगांक कमी बळी पडता। कॅल्शियमच्या उणावाची लक्षणां म्हणजे कॅल्शियमची कमतरता आणि त्याची कमी सगळ्यात आधी झाडाच्या नवीन वाढणाऱ्या भागाच्या पानांच्या शेण्यार फळार दिसूंक लागता। झाडाचो शेणो आणि मुळाची तोका मरतत आणि हाका लागून झाडाची वाढ कमी जाता। तर टमाटा सारख्या काही फळात फळाचे खायले बाजूक आणि देटार काळे डाग पडक सुरुवात जाता आणि हाकाच आम्ही ब्लॉसम एंड रॉट इन टोमॅटो असेही म्हणतात। मागीर येता मॅग्नेशियम। मॅग्नेशियमचे काम हरितद्रव्यांचो हो एक महत्वाचो घटक आणि प्रकाश संश्लेषणात महत्वाचं काम करणारो अन्नद्रव्य जो सूर्यप्रकाशातल्या ऊर्जेचे रूपांतर अन्नात करूंक मदत करता। ह्याच्या उणावांची लक्षणां म्हळ्यार पोरण्या पानांचे शिरेचे भाग हळदुळे जावप आणि पानांचे काट वाकडे तिकडे जावप। पानांचेर पिवळे जांबळे तांबडे ठिपके दिसूंक लागप आणि पानां फिकट हिरी दिसप। मागीर अन्नद्रव्य येता गंधक। तर गंधक हो एक अमिनो ऍसिड कार्बोदका प्रथिना तयार करपा खातीर गरजेचे असता। झाडाक प्रकाश संश्लेषण क्रिया करपाक गंधक मदत करता। तसेच गंधक नवीन जीवनसत्वां तयार करपाकय मदत करता। ह्याच्या उणावांची लक्षणां म्हळ्यार झाडांची नवीन पोरणी पानां फिकट हिरी दिसप आणि पानां हळदुवे पडतात। गंधकाच्या उणावाची ही सगळ्यात महत्वाची लक्षणां। झाडांचे देठ फान्यो लहान उरून कमकुवत जातात आणि ह्याच्यामुळे वनस्पतींची रोगांक किडींक प्रतिकार करूची क्षमता हळूहळू कमी जायत जाता। तर ह्या सगळ्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेर उपाय किती? तर उपाय रासायनिक साऱ्याचे व्यवस्थापन करप। मागीर सेंद्रीय साऱ्याचो जास्तीत जास्त वापर करप। ह्या सेंद्रीय साऱ्यात येता शेणखत, मागीर येता कंपोस्ट गांडूळ खत, तशेंच इतर टाकाऊ पदार्थ जशे आपल्या घरातले शेतातले टाकाऊ पदार्थ वापरान तयार केल्ले सारे। मागीर जमिनीचो पीएच म्हटल्यार जमिनीचो सामू दुरुस्ती करप। जमिनीचो

गुबेनू कार्यावळी मुखार वर्तन ऐकूयात. धम लगा के हैशा या चित्रपटातले पपवन हांच्या आवाजातले अनु मलिक हाणी संगीतबद्ध केले हे पहिले गीत.

इष्टानू ऐकूया तबिंदिया वस्त हांचो आवाज, उदय भेंब्रे हांची उतरा, मयुरेश वस्त हांणी संगीतबद्ध केल्ले हे मुखावेले कोंकणीतले गीत।

इष्टानू निमाणे कडेन ऐकुयात रवींद्र साठे हांच्या आवाजातले हे निमणे गीत. बाब बोरकर हांची उतरा आशिल्ले डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संगीतबद्ध केल्ले हे सावडेर हे कार्य.

अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री पद सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती। विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास। गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A च्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत। मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत। त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला। नेहरू हे 4,398 दिवस देशाचे

0: प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या काळात त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचवला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला. भारतात सर्वाधिक काळ आणि सलगपणे निवडून आलेले प्रधानमंत्री होण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी केल्याबद्दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज त्यांचा गौरव करणारा ठराव मंजूर केला. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज एनडीए सरकारच्या 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष बैठक झाली. या बैठकीत प्रधानमंत्री मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी मांडला. एनडीएचा प्रवास राष्ट्रीय हित आणि प्रादेशिक आकांक्षांना प्राधान्य देण्याच्या सामूहिक निर्धारानं होत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. गेल्या 12 वर्षात एनडीएनं देशाला स्थिर सरकार दिलं असून विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला एनडीएतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख तसंच एनडीएची सत्ता असलेले 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही बैठकीत उपस्थित होते. जागतिक नेत्यांकडूनही मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाच्या अध्यक्ष उर्सुला वेन डोर यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं. मलेशिया, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाचे अध्यक्ष उर्सुला वेन डोर यांनी म्हटलं आहे. तर मोदी यांनी भारताच्या आर्थिक आणि विकासात्मक प्रगतीला दिशा दिली आणि भारताची जागतिक प्रतिमा उंचावण्यात महत्वाची भूमिका बजावली असं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जेई म्युंग यांनी म्हटलं आहे. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फेड्रिक्सन तसंच सायप्रस, पपुए न्यू गिनी, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, नायजेरिया, मालदीव अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015च्या दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदी यांची तुलना करायची नाही, परंतु भारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही वैष्णव यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशात अमरावती इथं सामायिक केंद्रीय सचिवालय आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल उभारण्याच्या एकूण 2534 कोटी खर्चाच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीत इलायाराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू हिंदी कन्नड चित्रपट सृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन रेड रोज लवर्स सेवेरेवाली गाडी फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तामिळनाडू राज्य सरकारचे पुरस्कार आहेत. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेट नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असंही त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणार भक्ती संगीत.
1: तरल स्पंदन जागवणार भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज

0: 33.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज

ऐकबेनू आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वयल्यान आमी उलयतात 8:17 आणि 22 सेकंद जातात. सुरवात करूयात गीत गजल हे कार्यावळीक आणि कार्यावळीची सुरवात ये दिल का रोग हे गीत

0: आयकू बेनू, सुंदर अशें गीत जुबान देई हे हें गीत निकतेच आमी आयकलें. तें गीत गजली हे कार्यावळीचो आस्वाद आमी घेतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादयी वाहिनीचेर. 8:32 आनी 40 सेकंद जातात.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.
0: आयकू बेनू, कार्यावळीक मुखार वर्तना आयकुयात आशा भोसले हांच्या आवाजातले हे मुखावयले गीत.

ऐकूबनो भूपिंदर सिंग यांच्या आवाजातली ही निमणी गजल तुम्ही ऐकतात, तुम पूछो और मैं ना बताऊ। 8:44 आणि 18 सेकंद जातात, बरोबर 8:45 मिनिटांचेर ऐकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत गेल्ल्यो विविध अश्यो खबरांच्यो कार्यावळी।

0: प्लास्टीकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळें उदक गांवभर जाता. प्लास्टीकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टीक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.
1: श्रोते हो नमस्कार. 233.1 मीटर अर्थात 1287 किलोहर्ट्स वरून आकाशवाणी पणजी केंद्राची मादळी वाहिनी तुम्ही ऐकत आहात. 10:26:26 होत आहेत. ऐकूयात मराठी नभोनाट्य आदित्य चक्षु. लेखक विष्णू सूर्यावाघ. तर श्रोते हो आस्वाद घेऊयात मराठी नभोनाट्य आदित्य चक्षु.

ब्रह्मांडाच्या विराट विवरात एखाद्या प्रकाशबिंदू प्रमाण तरंगत असलेल्या अनाम आदित्य चक्षुंनो, भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळात अखंड भ्रमण करणारा हा वृत्तकार नारद आपणाला प्रणाम करीत आहे. स्थळ काळाच्या संयोगातून जन्मलेल्या वर्तमान काळातील प्रेक्षकांनो, मी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे भूतकाळाच्या प्रदेशात. सहस्त्र वर्षांची विवर ओलांडून एका अशा काळात जेव्हा आत्मज्ञानानं संतृप्त झालेले आमचे ऋषी अंतराळाचा भेद करीत घेत होते भविष्याचा वेध. शरीर जीर्ण झालं तरी जीर्ण होत नव्हता त्यांचा आत्मा, थकत नव्हती दृष्टी, त्यांच्यासाठी कुठलाच भेद नव्हता अस्तित्वात, एकच होती व्यष्टी आणि समष्टी. ते सतत करीत होते चिंतन, वाहत होते विचारांच्या समिधा मनाच्या यज्ञकुंडात आणि लपेटून घेत होते स्वतःलाच बुद्धीच्या ज्वाळामध्ये. त्यांचं चिंतन नव्हतं केवळ चिंतनासाठी किंवा काही जाणून घेण्यासाठी, हे चिंतन होतं चिंतनाचा आनंद अनुभवण्यासाठी.

त्यांनी केली होती ज्ञानाची मीमांसा आणि त्यागली होती सुखाची लालसा. त्यांच्या लेखी विद्या हेच सुख होत, मुक्तीचं आनंदाचं वाहन होत. पण सांगितलं तर आश्चर्य वाटेल, ज्ञाना इतकंच अज्ञानावरही त्यांचं तेवढंच प्रेम होत. ब्रह्मांड बाहेर नाही, आपल्याच आत आहे. भोवती दिसते ती ब्रह्मांडाची पडछाया, या सत्याची जाणीव होती त्यांना. म्हणून स्पर्शू शकत नव्हती माया. ते पोहत राहिले काळाच्या प्रवाहात चिरंतन सत्याच्या शोधासाठी. जमेल तेवढं शब्दात बांधून ठेवलं तरीही थोडं सांगायचं राहून गेलंच उठी. तुमच्या आमच्या पिढ्यांसाठी त्यांनीच लावून ठेवल्या होत्या उपनिषदांच्या वेली. अनंत वर्ष लोटली तरी त्यांची फुलं नाही कोमेजली, कधीच नाही कोमेजली, कधीच नाही कोमेजली.

0: प्रणामाचार्य।
1: ये नारद, शाकल्याच्या या आश्रमात तुझं स्वागत असो।
0: ऋग्वेदाचा महान भाष्यकार म्हणून सर्ववंद्य असलेल्या आचार्य शाकल्याना या नारदाचा प्रणिपात।
1: आज अचानक येणं केलंस।
0: आचार्य, मी आलो होतो आपल्या आश्रमातील एका शिष्याचं दर्शन घेण्यासाठी।
1: दर्शन? तेही माझ्या शिष्याचं?
0: शब्द प्रयोजन चुकीचं झालं असेल तर क्षमा असावी।
1: असा कोण माझा शिष्य कि ज्याची दर्शनाची आस तुला लागावी?
0: आणखी कोण असणार, तुमचा पट्ट शिष्य देवराताचा पुत्र वाजसेनीय याज्ञवल्क्य।
1: याज्ञवल्क्य?
0: होय आचार्य, मला याज्ञवल्क्याला भेटायचंय।
1: कारण?
0: तुम्हालाही जमणार नाही असा अपूर्व पराक्रम केलाय त्यानं।
1: कसला पराक्रम?
0: आचार्य, तुमच्या याज्ञवल्क्याची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे। त्याची विद्वत्ता, प्रतिभा याबद्दल एवढं ऐकलंय की ही व्यक्ती प्रत्यक्षात दिसते तरी कशी ते पाहायची उत्सुकता जागी झाली।
1: इतका प्रसिद्ध आहे याज्ञवल्क?
0: स्पष्ट बोललो तर आपणाला राग येईल। गुरु असून आपली जेवढी कीर्ती नाही त्यापेक्षा अधिक ख्याती तुमच्या या शिष्याची आहे।
1: नारद!
0: असूया वाटली का आचार्य?
1: असूया? मला का वाटणार?
0: आपला शिष्य मोठा झालेला कुठल्या गुरुला आवडेल?
1: शिष्याला मोठं करणं प्रत्येक गुरुचं कर्तव्य
0: असतं। या गोष्टी बोलायला ठीक आहेत, प्रत्यक्षात शिष्याचं जर अनाव झालं की गुरुच्याच पोटात दुखायला लागतं।
1: माझ्याबद्दल तरी असं म्हणू नकोस। अरे, हा याज्ञवल्क्यच विद्येची याचना करीत माझ्याकडे आला तेव्हा मी किती हरखलो, आनंदित झालो।
0: हा, पण माझी एक शंका आहे आचार्य। ओ, 17 ठिकाणी फिरलेल्या या याज्ञवल्क्याला शिष्य म्हणून तुम्ही स्वीकारलाच कसा? नाही म्हणजे त्याच्या विद्वत्तेबद्दल वाद नाही, पण गुरुनिष्ठेचं काय? यापूर्वी कुणाशी त्याचं पटलंय का? अहो, कुठंतरी एका जागी तो टिकलाय का?
1: याज्ञवल्क एका जागी टिकत नाही नारद, कारण तो अल्पसंतुष्ट नाही। तो ज्ञानाचा भुकेला आहे। कितीही ज्ञान मिळवलं तरी त्याची क्षुधा तृप्त होत नाही। अलौकिक बुद्धी, लोकोत्तर धारणाशक्ती, अद्वितीय स्मरणशक्ती आणि अप्रतिम तेजस्विता लाभलेला हा विद्यार्थी म्हणजे माझ्या आश्रमाचं तेज आहे।
0: तेज की स्फुल्लिंग?
1: स्फुल्लिंग
0: नाहीतर काय आचार्य? मी ऐकलंय की हा याज्ञवल्क्य म्हणे ठिणगी सारखा आहे, जाईल तिथं आग लावणारा। अहो, प्रत्येकाशी भांडण, प्रत्येकाशी वाद।
1: जो ज्ञानी असतो तोच वाद विवादात रमत असतो नारद।
0: ज्ञानी? याला तुम्ही ज्ञानी म्हणताय आचार्य? क्षमा करा, पण मी याला महाज्ञानी म्हणायलाही तयार नाही।
1: मग
0: त्याचं यथार्थ वर्णन करता येईल असा एकच शब्द आहे आचार्य, परमज्ञानी।
1: नारद, तू माझी चेष्टा करतो आहेस।
0: मी खरं तेच सांगतोय आचार्य। मला सांगा, विश्वात असं काय आहे जे त्याला ज्ञात नाही?

0: चारही वेद जिभेवर नाचत असतात त्याच्या। पितृकल्प राशिविद्या उत्पातविद्या निधीशास्त्र तर्कशास्त्र एकायन अर्थात नीतीशास्त्र देवविद्या ब्रह्मविद्या भूतविद्या क्षत्रविद्या नक्षत्रविद्या सर्पविद्या सांगा मला कुठली विद्या आहे ही त्याला ज्ञात नाही।
1: यज्ञवल्कला अजून भेटला नाही म्हणतोस आणि त्याच्याबद्दल एवढं बोलतोस।
0: व्यक्तीला प्रत्यक्ष न भेटताही तिची समग्र माहिती मिळवणं हेच वृत्तकाराचं कौशल्य असतं आचार्य। याज्ञवल्क्याची माहिती मिळवण्यासाठी कुठं कुठं भ्रमंती करावी लागली माझं मलाच माहीत। हे पहा पायाच्या तळव्यांना सुद्धा घट्टे पडले।
1: असं कुठं फिरलास ते तरी सांग।
0: परवाच मी वैशंपायनांच्या आश्रमात जाऊन आलो। आता वैशंपायन म्हणजे साक्षात यजुर्वेदाचे जनक व्यासांचे धरोहर 25 वर्ष अखंड ज्ञानसाधना करणारे शिष्य अजून आहेत त्यांच्या आश्रमात। हे असे जखम हातारे शिष्यही पाहायला मिळतात तिथं। पण हा याज्ञवल्क्य यानं म्हणे संपूर्ण यजुर्वेद 7 वर्षात पूर्ण केला। इथं 10 ऋचा म्हणताना आमच्या नाकी दम येतो पण या कुमारानं 10 सहस्त्र मंत्र मुखोद्गत केले। आचार्य काय ही धारणा शक्ती।
1: इथंही त्यानं तेच सामर्थ्य दाखवलंय नारद। ऋग्वेदाचा अभ्यास किती कठीण ते जाणतोस तू। तशात हा मुलगा हिरण्यकेशी यजुर्वेदी शाखेतून आलेला। तरीही पाहता पाहता सर्व 6 अध्यायांना मागं टाकलं त्यानं।
0: 6 अध्यायांना मागं टाकलं आता एक दिवस तुम्हाला टाकील।
1: काय म्हणालास?
0: म्हणजे आपला कार्यभाग उरकला की जाईल निघून दुसऱ्या गुरुच्या शोधात। उद्दालकांची काय गत केली पाहिलीत ना?
1: याज्ञवल्क उद्दालकाकडे आत्मविद्या शिकत होता याची जाणीव आहे मला।
0: आता आत्मविद्या म्हणजे काय खायची गोष्ट आहे? आयुष्य खर्ची घालावं लागतं तिच्या अध्ययनासाठी। अहो पण या पोरानं अवघ्या 5 वर्षात अख्खं आत्मज्ञान गटवलं। वरून उद्दालक आरुणीना म्हणतो कसा, गुरुदेव आता आपल्याकडून शिकून घेण्यासारखं काही राहिलं नाही, आज्ञा असावी।
1: त्याच्या आकलन शक्तीची कुणीही बरोबरी करू शकणार नाही।
0: आकलन शक्तीचं जाऊ द्या हो, पण ज्ञानाचा पाठलाग करताना आपल्या वर्णाचा अभिमानही पायदळी तुडवावा। अहो देवरातचा हा पुत्र जन्मानं ब्राह्मण, त्याला क्षत्रियाचे पाय धरावे।
1: काय सांगतोस तू?
0: वैशंपायनांचा आश्रम सोडल्यानंतर हा मुलगा कुठं गेला माहीत आहे का? हिरण्यनाभाच्या आश्रमात। आता हिरण्यनाभ हा काही ब्राह्मण नव्हे, इक्ष्वाकूच्या वंशातला रघुवंशी क्षत्रिय तो, पण यानं त्यालाही गुरु मानलं योग विद्या शिकण्यासाठी।
1: ब्राह्मणाचा पुत्र क्षत्रियाला शरण गेला।
0: यासाठीच आश्रमात प्रवेश देताना शिष्याचा कुलवृत्तांत तपासून पाहण्याची गरज असते।
1: शिष्याचा स्वीकार केल्यानंतर त्याचा पूर्व इतिहास विचारायचा नाही, हा दंडक आहे माझा।
0: यामुळेच अनेक गोष्टी तुम्हाला कळू शकत नाही।
1: तू काय म्हणतोस तेच मला कळीना असं झालं आहे। कधी म्हणतोस याज्ञवल्क महाज्ञानी आहे, तेजस्वी आहे, तर कधी म्हणतोस तो अस्थिर आहे, विश्वासाला पात्र नाही। तुझी ही दुटप्पी भाषा ऐकून मी तर संभ्रमात पडलो आहे नारद।
0: संभ्रम निर्माण करणं हेच वृत्तकाराचं काम असतं आचार्य। और रोखठोक बोलू लागलो तर माझा व्यवसाय कसा चालणार?
1: हे पहा, मी तुला स्पष्टच सांगतो, याज्ञवल्क कुणाकडे किती वर्ष शिकला आणि तिथून का बाहेर पडला हे जाणण्यात मला स्वारस्य नाही। या क्षणी तो माझा शिष्य आहे आणि त्याच्या प्रगाढ प्रतिभेचा मला अभिमान आहे।
0: तुम्ही अभिमान धरित बसा, इथं राजा सुप्रिय तुमची मान कापण्याची सिद्धता करतो आहे।
1: सुप्रिय महाराज एवढे संतप्त होण्याचं कारण?
0: आणखी कुठलं कारण? अहो कारण एकच, तुमचा प्रिय शिष्य याज्ञवल्क्य।
1: याज्ञवल्क्यानं काय केलं?
0: सम्राट सुप्रियाचा अधिक्षेप।
1: काय?
0: हो आचार्य, तुमच्या शिष्यानं सुप्रिय महाराजांचा काल अपमान केला।
1: पण कसा?
0: तुम्ही दिलेलं यज्ञाचं तीर्थ राजाला न देताच परत आला तो।
1: पण असं काय घडलं?
0: आता त्या क्षणी मी तिथं नसल्यामुळं चक्षुर्वय सत्यम वृत्तांत काही सांगू शकत नाही, पण इथून तिथून जे काही ऐकलं त्यावरून सांगतो। याज्ञवल्क्य तीर्थ घेऊन गेला त्यावेळी राजा रमला होता भोगविलासात। आता हाती मद्याचा चषक असल्यावर

0: तीर्थाचं अप्रूप कुणाला वाटणार? राजानं तीर्थाची उपेक्षा केली. याज्ञवल्क्याला क्रोध आला आणि त्यानं कमंडलूतील यज्ञोदक एका काष्ठस्तंभावर फेकून दिलं.
1: मग
0: तत्क्षणी म्हणे चमत्कार घडला. याज्ञवल्क्यानं तीर्थोदक फेकताच त्या लाकडी खांबाला पानं फुटली, फुलं आली. पाहता पाहता तो खांब हिरव्या गर्द वेलीनी भरून गेला.
1: तू पाहिलास तो स्तंभ?
0: मी राजप्रासादात जाईपर्यंत खांबावरच्या वेली पानाफुलासह गडप झाल्या होत्या. पण ही घटना प्रत्यक्ष पाहिलेले अनेक सेवक आणि दासी भेटल्या मला.
1: लाकडी खांबाला फुलं कशी येतील?
0: कदाचित राजाला मद्याच्या धुंदीत तसा भास झाला असेल. पण राजा सांगतोय म्हटल्यावर विश्वास ठेवणं भाग आहे.
1: या घटनेत तथ्यही असू शकेल नारद. दिव्य तपोबलाची प्राप्ती केलेला ऋषी आपल्या मंत्रोच्चारानं तीर्थातही जीवन प्रधायनी शक्ती आणू शकतो नारद.
0: अशी किमया कधी आपल्याला जमली होती का आचार्य?
1: नाही, कधीच नाही.
0: म्हणजे याज्ञवल्क्याचं तपोबल तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
1: काहीही बोलू नकोस. सुप्रिय महाराजांनी काय केलं ते सांग.
0: याज्ञवल्क्याच्या मंत्रांनी तीर्थात जीवनप्रदायिनी सत्व निर्माण झाली हे राजाच्या नंतर लक्षात आलं. पण तोपर्यंत तुमचा शिष्य निघूनही गेला होता.
1: मग
0: आता राजाला ते तीर्थ पुन्हा हवं आहे.
1: ठीक आहे, एखाद्या शिष्यामार्फत पाठवून देईन.
0: एखाद्या शिष्यामार्फत नको. राजाची आज्ञा आहे की तीर्थ घेऊन याज्ञवल्क्यालाच पाठवला पाहिजे.
1: पण तोच का हवा?
0: कारण त्याच्या वाणीत जी शक्ती आहे ती इतर कुणाच्याही वाणीत नाही. अर्थात राजाला याची कल्पना मीच दिली आहे.
1: इतर शिष्य नको असतील तर मी स्वतः जाईन.
0: तुम्ही गेलात म्हणून लाकडी खांबाला थोडीच पालवी फुटणार आहे.
1: माझ्या तपोबळाची अवहेलना करू नकोस नारद.
0: क्षमा असावी आचार्य, पण तुम्हाला आपल्या मर्यादांचं भान असावं अशी माझी अपेक्षा आहे. चंद्राचा प्रकाश शीतल असतो, मनोहारी असतो. भूतलावरील मानव चंद्रावर काव्यही करतात. पण याचा दुराभिमान धरून उद्या चंद्रानं आपणच सूर्याचे गुरु आहोत असं सांगायला प्रारंभ केला तर कोण त्याच्यावर विश्वास ठेवणार? येतो मी, पण ते तीर्थाचं लक्षात असू द्या. निदान सुप्रियाचा अमात्य इथं पोचण्यापूर्वी तुमचा याज्ञवल्क्य तीर्थ घेऊन राजप्रसादात पोचला पाहिजे. आज्ञा असावी.
1: काय म्हणाला हा वृत्तकार? चंद्राचा प्रकाश शीतल असतो, पण गर्वानं फुगून उद्या चंद्रानं आपणच सूर्याचे गुरु आहोत असं सांगायला प्रारंभ केला तर कोण त्याच्यावर विश्वास ठेवणार? नक्कीच नक्कीच उपहासाचा दर्प येतोय त्याच्या शब्दांना. मी चंद्र आणि माझा तो शिष्य सूर्य, स्वयंप्रकाशी तेजोनिधी. त्याच्या मंत्र उच्चारानी लाकडी खांबाला पालवी फुटते आणि आमचे शब्द मात्र थिटे पडतात. तर मग नक्कीच सावध राहायला हवं या याज्ञवल्क्यापासून. नारद म्हणाला तेच खरं. मलाही कधी कधी असूया वाटते त्याची, आणि भीती पण. काळाच्या विराट विवरात आम्ही सारे हरवून जाऊ आणि तो मात्र स्वयंभू तेजानं युगानयुगे तळपत राहील ही भीती. छिछे, त्याला वेळीच आवर घातला नाही तर उद्या आमचं नावही कुणी घेणार नाही. उद्याचं कशाला? कदाचित आज आमचा आश्रमही जाग्यावर राहणार नाही. एका शिष्यासाठी सम्राटाचा रोष मी का म्हणून पत्करावा? माझं ज्ञान घेऊन मलाच निष्प्रभ करण्याची शक्ती असलेल्या या याज्ञवल्क्याला मी आश्रय तरी का द्यावा? आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, निदान आश्रमाच्या भवितव्यासाठी याज्ञवल्क्याचा बळी मला दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे.
2: प्रणाम गुरुदेव.
1: याज्ञवल्क्य, तू खरोखरच माझा शिष्य आहेस ना
2: गुरुदेव? ही संदेहाची भावना आपल्या

0: अमरनाथ का निर्माण झाली.
1: गुरुची आज्ञा तू प्रमाण मानतोस ना?
0: निसंशय. आज्ञा गुरुनाम रविचारणीया या वचनावर पूर्ण विश्वास आहे माझा.
1: तर मग सांग, राजा सुप्रियाला तीर्थ न देताच तू का परत आलास?
0: यज्ञाचं पवित्र तीर्थ प्राशन करण्याची सुप्रियाची पात्रता नव्हती म्हणून.
1: त्याचा अपमान करून आलास.
0: मी केवळ त्याला सत्य सांगण्याचा धीटपणा दाखवला आचार्य.
1: पण सुप्रिया आता क्षुब्ध झाला आहे, संतप्त बनला आहे, आश्रमाचं अनुदान बंद करण्याची भाषा बोलू लागला आहे तो.
0: आपण त्रिभुवनात वंदनीय असे आचार्य आहात. आश्रम काढायची नुसती इच्छा जरी व्यक्त केली तरी विश्वातले सम्राट धावत येतील आमंत्रण घेऊन.
1: मला इथून हा आश्रम हलवायचा नाही. अनुदानाच्या बाबतीत सुप्रियानं कधीही कृपणता दाखवलेली नाही.
0: मग अनुदान बंद करण्याची त्याची ही भाषा कशासाठी?
1: तू त्याची अवहेलना केली म्हणून.
0: मी माझ्या बुद्धीला पटेल तेच केलं गुरुदेव.
1: सुप्रिय तीर्थ घेत नव्हता तर मग कमंडलू तिथंच ठेवून तू का परतला नाहीस?
0: विषयांध राजाच्या महालात यज्ञाचं तीर्थही अमंगल आणि अपवित्र झालं असतं म्हणून मी ते खांबावर फेकून दिलं.
1: सुप्रिय आपल्या आश्रमाचा आश्रयदाता आहे हे तू विसरलास?
0: तो आश्रयदाता असेल पण साक्षात आपण पाठवलेल्या तीर्थाची त्याने उपेक्षा केली त्याचं काय?
1: माझं मी पाहून घेईन.
0: मी आपला शिष्य आहे गुरुदेव. कुठला शिष्य आपल्या गुरुचा अवमान सहन करील?
1: मला तुझं काहीही ऐकायचं नाही. सुप्रिय महाराजांचा अवमान करून तू फार मोठा अपराध केला आहेस. या अपराधाचं प्रायश्चित्य तुला आता द्यावंच लागेल. याज्ञवल्क, तुला माझी आज्ञा आहे. पुन्हा एकदा तीर्थ घेऊन जा आणि सुप्रियाचं समाधान कर.
0: क्षमा असावे गुरुदेव, पण मी राजमहालात पाऊलही टाकणार नाही.
1: तुला जावंच लागेल.
0: क्षयांध राजाकडे मी तीर्थ घेऊन जाणार नाही.
1: कसाही असला तरी तो राजा आहे. मी आचार्य असलो तरी वेळ प्रसंगी मलाही मस्तक नमवावं लागतं त्याच्या समोर.
0: उन्मत्त आणि कामांध सत्ताधीशासमोर नतमस्तक व्हायला हा याज्ञवल्क्य जन्मलेला नाही गुरुदेव.
1: तू अहंकारानं अंध बनला आहेस याज्ञवल्क.
0: मी ज्ञानाचा उपासक आहे. जगात ज्ञानाहून कुठलीही गोष्ट श्रेष्ठ नाही अशी माझी धारणा आहे.
1: ज्ञानालाही आपल्या वृद्धीसाठी सत्ता बलाची गरज असते.
0: ज्ञान सत्तेपुढे झुकत तेव्हा त्याचं मूल्य शून्य होत गुरुदेव.
1: माझाच गुरु असल्याचा अविर्भावात मला ऐकवतो आहेस.
0: गुरुचं पाऊल वाकडं पडू लागलं तर त्याला जाणीव करून देणं शिष्याचं कर्तव्य असतं.
1: याज्ञवल्क्य,
0: मी तुम्हाला गुरु म्हणून आंधळेपणानं स्वीकारलेलं नाही गुरुदेव. किंबहुना कुठल्याही गुरुकडे जाताना चक्षु पूर्णपणे उघडे ठेवूनच गेलोय मी.
1: म्हणूनच कुठेही टिकू शकला नाहीस ना?
0: गुरु शिष्याचा संबंध भृंग आणि पुष्पासारखा असतो. जिथे मकरंद आहे तिथे भृंग धाव घेत असतो पण त्या फुलात कधी गुंतून पडत नाही. तिथला मकरंद संपला की नव्या फुलाच्या शोधात विहरत असतो भृंग. मीही तेच केलं. अनेक गुरु केले पण गुंतून पडलो नाही. साधनेत एवढी वर्ष गेली पण ज्ञानाच्या मकरंदाची आसक्ती अजून सुटत नाही.
1: बस बस झाली ही आत्मप्रौढी. मला आता काहीही ऐकायचं नाही. तीर्थ घेऊन राजप्रसादात जाणार की नाही एवढंच सांग.
0: मी जाणार नाही.
1: मी तुला अखेरचं विचारतो आहे.
0: मीही अखेरचं सांगतोय, मी जाणार नाही.
1: तसं असेल तर तुला माझा आश्रम सोडून जावं लागेल.
0: काय?
1: माझी अवज्ञा करणाऱ्या शिष्याला क्षणभरही आश्रमात थांबण्याचा अधिकार नाही.
0: आणि माझ्या भावना तुम्हाला समजत नसतील तर मलाही शिष्य म्हणून घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही. होय आचार्य, आपण बुद्धिवंत असाल, प्रतिभावंत असाल, प्रज्ञावंत असाल पण आपली प्रतिभा सत्ताधीशांच्या दावणीला बांधली गेली आहे. एखाद्या शिष्याला आपल्या तपाचं संपूर्ण तेज दान करून त्याला आपल्यापेक्षा मोठं बनवणं हे गुरुचं काम असतं. ज्ञानाचे पंख लावून प्रतिभेच्या आकाशात कसं उडावं हे गुरुने शिष्याला शिकवायचं असतं. पण इथे गुरुच सत्ताधीशांसमोर खुरडत खुरडत चालण्यात समाधान मानतो आहे. आपल्या गुरुची प्रतिष्ठा राखण्यासाठी राजाचाही राजेपण नाकारणाऱ्या बाणेदार शिष्याची पाठराखण करण्याऐवजी राजाच्या कोषपालाने भिक्षा म्हणून फेकलेल्या मुद्रांचा खणखणाट त्याला अधिक महत्वाचा वाटतो आहे. निस्तेज निष्प्रभ झालेल्या अशा गुरुच्या सानिध्यात राहून तरी आता काय उपयोग? जिथे विद्या धनाची दासी बनते, ज्ञान सत्तेचं गुलाम बनतं आणि स्वत्वाचं फूल उमलण्यापूर्वीच खुडलं जातं तो आश्रम आश्रम राहत नाही. त्याचं बनतं भकास उजाड स्मशान.

0: जिथे जिवंत माणसाऐवजी जन्माला घातली जातात, अंधारा वाजून काहीच बघू न शकणारी आणि स्वतःच्या हृदयाचाही स्पंदन ऐकू न शकणारी निर्जीव निष्प्राण प्रेत
1: आज्ञा वैक्य
0: निघालो गुरुदेव, आशीर्वाद असावा।

ऋषी मुनींच्या देवयान मार्गावरून चालण्याची आकांक्षा मनात धरून याज्ञवल्क्य निघाला. शाकल्याच्या आश्रमापासून दूर दूर चालत राहिला. कुठं जाणार याची निश्चिती नव्हती. शिकण्यासारखं काही राहिलंच नव्हतं. विचार करून करून अखेर तो आला वैशंपायनांच्या आश्रमात. वैशंपायन त्याचे पहिले गुरु. याच वैशंपायनाने याज्ञवल्क्याला संपूर्ण यजुर्वेद शिकवला होता. शाकल्यांशी भांडण करून आपला भाचा परत आला हे पाहून वैशंपायन हर्षित झाले. याज्ञवल्क्याच्या रूपात आश्रमातील बटूंना शिकवायला त्यांना एक फुकटचा आचार्य मिळाला. नि आश्रमाचा भार भाच्यावर सोपवून हे शास्त्रचर्चा करण्यासाठी फटकू लागली. पण वैशंपायनाकडेही याज्ञवल्क्य फार काळ टिकू शकला नाही. स्वाभिमानी याज्ञवल्क्याचा एके दिवशी वैशंपायनानी अपमान केला आणि रागाच्या भरात त्यांनी शिकवलेला संपूर्ण यजुर्वेद वमन करून त्यांचा त्याग करून याज्ञवल्क्य अरण्यात गेला. त्यानं साक्षात सूर्याला गुरु केलं. खडतर तपस्या केली आणि सूर्याकडून आपला स्वतःचा शुक्ल यजुर्वेद निर्माण केला. एक महाप्रकांड पंडित म्हणून याज्ञवल्क्याला सारे ओळखू लागले. त्याच सुमाराला मिथिलेचा राजा जनक यानं आपल्या दरबारात एका शास्त्रचर्चेचं आयोजन केलं. कुरु पांचाल काशी विदेहातील विद्वानांना आमंत्रित केलं. जनकाच्या परिसंवादाची वार्ता मलाच पायपीट करून सर्वत्र पोचवावी लागली. चक्रमुनींचा पुत्र उशस्त, उद्दालक आरुणी, शाकल्य, ज्योतिर्विद, आर्तभाग, लल्ल्याचा पुत्र भुज्जू, कुशितकाचा पुत्र कहोल, वचकनुची कन्या गार्गी इत्यादी सर्व ब्रह्मविदांना जनकाचं निमंत्रण मीच नेऊन दिलं. सरस्वतीचे हे उपासक जनकाच्या मिथिलेत पुरस्काराच्या लालसेनं एकत्रित झाले. अर्थात तिथं काय घडलं हे ऐकण्यासाठी आपल्याला जावं लागेल जनकाच्या सभागृहात.

इथ उपस्थित सकल ब्रह्मविद हो, विद्वज्जनांच्या या सभेत मिथिलेचा हा नृपती जनक आपलं स्वागत करीत आहे. कुरु पांचाल सारख्या दूरच्या प्रदेशातून आपण आला आहात. वेद, आरण्यक, तत्वज्ञान, दर्शनांची सखोल चर्चा व्हावी आणि इथं उजळणारे ज्ञानरश्मी सकल विश्वात पसरावे अशी माझी मनीषा आहे. या चर्चेद्वारेच आपणापैकी सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता कोण याचा निर्णय आज लागणार आहे. ज्ञानाचं मोल मी करू शकत नाही, तरीही मिथिलेचा अधिपती या नात्यानं मी घोषित करतो आहे की आजच्या वादचर्चेत सर्वश्रेष्ठ ठरणाऱ्या ब्रह्मवेत्त्याला पुरस्कार म्हणून 1000 गायी देण्यात येणार आहे. या गायी साध्या सुध्या नाहीत, अमृताहून मधुर अशा दुधानं त्या पुष्ट आहेत. शिवाय प्रत्येक गायीची दोन्ही शिंग सुवर्णानं मढवण्यात आलेली आहे. या हिरण्याश्रृंगी गाय

0: काही ज्याला हव्या असतील त्यानं शास्त्र चर्चेत सर्वांना परास्त करून दाखवायला हवं, हीच माझी मनीषा आहे। आपण चर्चेला प्रारंभ करावा अशी मी विनंती करतो।
1: जनक महाराज, शास्त्र चर्चेची आवश्यकता नाही, या गाई मी घेऊन जाणार आहे।
2: चर्चेत आम्हाला पराभूत करतात, हा गाई घेऊन जाणार?
1: होय राजन, मला या गोधनाची अत्यंत आवश्यकता आहे। हजारो बटू शिकत आहेत माझ्या आश्रमात, त्यांच्या दुधाची व्यवस्था होईल। शिवाय गायीच्या शिंगांना मडवलेल्या सोन्याची विक्री करून मी माझ्या आश्रमाचा विस्तार करेन। सोमशुष्क, अरे सोमशुष्क, हे गोधन आश्रमात पोचव।
3: स्वतःला
4: आचार्य याज्ञवल्क, क्षमा करा, पण हे औदत्य आपल्याला शोभत नाही।
1: वाचकन्वी गार्गी, आपल्या विद्वत्तेचा मी आदर करतो, पण या सभेत आपणाला पराभूत करण्याची माझी इच्छा नाही। तुम्हालाच कशाला? ब्रह्मवृंदातील कुणालाही लज्जित करून पाठवणं मला प्रशस्त वाटत नाही, म्हणून ती वेळ येण्यापूर्वीच मी या गायी घेऊन चाललो आहे।
5: पण त्यापूर्वी तुला माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील।
1: उत्तरं देण्यात मला स्वारस्य नाही, मला हवाय फक्त गोधन।
5: जनक महाराजांनी ती सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्यासाठी राखून ठेवलंय।
1: मग आपण कशाला त्याच्यावर अधिकार सांगताय?
5: या अश्वलाला कोण समजतोय तू? पांचाल देशातील सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेता आहे मी।
1: आपल्या विद्वत्तेला माझा प्रणाम।
5: आधी मला सांग, मृत्यूपासून माणसाची सुटका कशी होईल?
1: मृत्यूला पराभूत करण्याचं एकच साधन आहे अश्वल, वाणी। ज्याची वाणी तेजोमय असते असा जीव मृत्यूनंतरही जगत असतो।
5: याज्ञवल्क, विश्वातील प्रत्येक क्षण दिवस अथवा रात्रीच्या अधीन आहे, या बंधनातून मुक्त कसं व्हायचंय?
1: दिवस व रात्र ज्याच्यामुळे उद्भवतात त्या सूर्याचं, आधीच त्याचं तेज चक्षू सामावून घेतल्यानंतर दिवसही उरत नाही आणि रात्रही राहत नाही।
5: हे अंतरिक्ष निराकार आहे, मग स्वर्गलोक कुठं आहे?
1: स्वर्गलोक आकाशाच्या पलीकडे नाही, आपल्याच मस्तकात आहे।
5: जीव स्वर्गलोकाचं आरोहण कसं करतो?
1: मनाच्या शिडीवरून। माणसाचं मन हेच स्वर्गलोकाची शिडी आहे।
5: या मनावर कुठल्या देवतेचं राज्य आहे?
1: मनावर प्रभाव आहे चंद्रिमाचा। चंद्रावर मळब आलं तर मन अस्वस्थ होतं, चंद्रावरील ढग हटले की लगेच मन प्रसन्न होतं।
5: यज्ञ चालू असताना ब्रह्मदेव दक्षिणेला उभा राहून काही देवता करवी यज्ञशालीचं रक्षण करतो, या देवता किती आहेत?
1: यज्ञाचं रक्षण करणारी देवता एकच आहे, मन हीच यज्ञ देवता आहे। मनाला काबूत ठेवलं तर यज्ञाचं रक्षण सहज शक्य होतं। मन हेच ब्रह्म आहे, तीच मुक्ती आहे आणि अतिमुक्ती देखील। आणखी काही विचारायचं आहे का अश्वल?
3: अश्वल विचार
2: विचार।
5: माझे प्रश्न संपले।
1: मग मी गायी घेऊन जाऊ?
2: थांब याज्ञवल्क्य, अश्वलानं आपला पराजय कबूल केला असेल पण अर्थभाग तुला जाऊ देणार नाही।
1: अर्थभाग? आपण ज्योतिर्विज्ञानाचे जाणकार आहात, अतिभौतिक शास्त्रावरही आपला अधिकार आहे। मला तर यातलं काहीही कळत नाही, मला हवंय ते केवळ गोधन।
2: गोधनाची गरज तुला एकट्यालाच आहे? माझी वेदशाळा आहे, माझेही विद्यार्थी आहे।
1: असतील, पण तुमचे मुठभर विद्यार्थी या 1000 गायींचं दूध पिऊन पिऊन किती पितील? तडस लागेल त्यांना।
2: सांग याज्ञवल्क्य, अंतरिक्षातील ग्रहाविषयी तुला काय माहित आहे?
1: अंतरिक्षातील ग्रहांना काहीही अर्थ नाही अर्थभाग, खरे ग्रह आपल्या शरीरात सामावलेले आहेत।
2: तू मला शिकवण्याची गरज नाही, आधी सांग या अनंत ब्रह्मांडात ग्रह किती आहेत आणि त्यांचे उपग्रह किती आहेत?
1: ग्रहांची एकूण संख्या आहे 8।
2: आणि उपग्रहांची?
1: त्यांचीही 8च।
2: मला त्यांची नावं सांग याज्ञवल्क्य।
1: पहिला ग्रह प्राण, नित्याचा उपग्रह अपान, या अपानामुळेच आपण गंधाची प्रचिती घेऊ शकतो। दुसऱ्या ग्रहाचं नाव आहे वाक् अर्थात वाणी, या वाणीने आपण नामाचा उच्चार करतो म्हणून नाम हा वाणीचा उपग्रह। तिसरा ग्रह म्हणजे जीवा, जीवेने आपण रसग्रहण करतो म्हणून रस हा जीवेचा उपग्रह।
2: 3 झाले, बाकीच्या ग्रहाची नावं सांग।
3: लवकर सांग।
1: चौथा आहे चक्षू अर्थात डोळा, डोळ्यांनी आपण रूपाचं दर्शन घेतो म्हणून रूप हा चक्षूचा उपग्रह। 5वा ग्रह कान, कानाने आपण नादाचा अनुभव घेतो म्हणून नाद हा त्याचा उपग्रह।

0: सहावा ग्रह आपलं मन जे सतत कामना करतं, म्हणून कामना हा मनाचा उपग्रह. सातवा ग्रह आपला हात जो कर्म करतो, अर्थात कर्माला हाताचा उपग्रह म्हणावा लागेल. आणि आठवा ग्रह त्वचा, तिचा उपग्रह अर्थातच स्पर्श.
1: आचार्य आपण धन्य आहात, साक्षात ब्रह्म ज्योतिर्विज्ञान उलगडून दाखवलं आपण.
2: गार्गी तू मध्ये बोलू नकोस, अंतर्भाग याहून तिखट प्रश्न विचार.
3: यादनिवाल विश्वातील प्रत्येक जीव हा मृत्यूचा भक्ष आहे, मला त्या देवतेचं नाव सांग जिचा आहार प्रत्यक्ष मृत्यूच आहे.
0: मृत्यूलाही खाऊन टाकणारी देवता आहे अग्नी. एखादी पक्षिणी शांतपणे जशी आपल्या घरट्यात अंड्यांना ऊब देत बसलेली असते, त्याचप्रमाणे अग्नी पार्थिव शरीरात दडलेला असतो. जोपर्यंत शरीरात अग्नी आहे तोपर्यंत मरण नाही. अग्नी हीच देह कुडीची चेतना आहे.
3: प्राणी मरतो त्यावेळी त्याचा प्राण कुठे जातो, स्वर्गात की पाताळात?
0: प्राण कुठेच जात नाही, तो इथेच विलीन होतो. स्वर्ग पाताळ या कल्पनेच्या गोष्टी आहेत.
3: मृत्यूनंतरही पुरुषाला सोडत नाही अशी कुठली वस्तू आहे?
0: त्याचं नाम. वस्तू लोप पावली तरी तिचं नाम मागं राहतं. नाम हे अनंत आहे. या अनंतत्वाचा बोध ज्याला होतो तो मृत्युंजयी बनतो.
3: मग मला सांग, मृत्युंजयी होण्यासाठी काय करावं लागेल?
0: डोळ्यापुढे नक्षत्र चमकायला लागले अर्थभाग की मस्तकातील सूर्य अस्ताला गेला.
3: जनक महाराज, गोधनावरचा हक्क मी तुर्तास सोडून देत आहे.
4: वादविवादाच्या यज्ञा याज्ञवल्क्याला आव्हान देण्यासाठी उठलेल्या भुज्जूचा भर सभेत पराभव झाला. चर्चेच्या दरम्यान आणखी एक दोन बकरे बळी पडले. चाक्रायण उशस्त पुढचा प्रश्न विचारायला उठला आणि तेवढ्यात जनकाच्या सभागृहात एका विचित्र मानवानं प्रवेश केला. आठ ठिकाणी वाकडं झालेलं शरीर, कुठंही नजर स्थिरावू न शकणारे गरगर फिरणारे डोळे, सदोष स्वर यंत्रणेमुळं कंठातून शब्दाऐवजी उमटणारी एखाद्या श्वापदासारखी घरघर, असं विचित्र ध्यान असलेल्या त्या मानवाची प्रतिभा मात्र आभाळा एवढीच उत्तुंग होती. त्याचं नाव होतं अष्टवक्र. आठ ठिकाणी शरीर वाकलं होतं म्हणून अष्टवक्र, पण तो होता उपनिषद काळातील महान तत्ववेत्ता. खुरडत सरपटत त्यानं जनकाच्या सभागृहात प्रवेश केला आणि
5: महाराज मला ही काही प्रश्न विचारायचे आहेत.
2: तू याला प्रश्न विचारणार? आधी सरळ उभा राहून शुद्ध बोलायला शिक. आठ ठिकाणी वाकडा झालेला हा अष्टवक्र इथं आलाच कशाला? नृत्य करायला?
5: महाराज या चर्मकरांच्या सभेत आपण कशासाठी बसलात?
2: काय आम्ही चर्मकार आहोत?
5: होय महाराज, चर्मकाराला दिसत ते केवळ शरीरावरचं चामडं. हे लोक माझ्या वाकड्या शरीराला हसत आहेत, हे चर्मकारच आहेत.
6: त्यांच्या वतीनं मी आपली क्षमा मागतो अष्टवक्र.
5: आचार्य याज्ञवल्क्य मला एक सांगाल का, माणसाच्या ज्ञानाची मर्यादा काय असते?
0: नाम हीच ज्ञानाची मर्यादा आहे.
5: नामाहून श्रेष्ठ काय आहे?
0: नामाहून उत्कृष्ट आहे मन.
5: आणि मनाहून उत्तम काय आहे?
0: मनाहून उत्तम आहे संकल्प. संकल्पाहून श्रेष्ठ ध्यान.
5: ध्यानापेक्षा वरचं काय आहे?
0: विज्ञान.
5: विज्ञान हेच अंतिम आहे का?
0: नाही, विज्ञानाहून श्रेष्ठ आहे बल. बलापेक्षा श्रेष्ठ आहे अन्न. अन्न नसेल तर बलाची वृद्धी होत नाही.
5: मग अन्नापेक्षा श्रेष्ठ काय आहे?
0: जल. जलाच्या वृष्टीतूनच अन्न निर्माण होत.
5: जलाहून उत्तम काय आहे आचार्य?
0: तेज.
5: आणि तेजापेक्षा?
0: तेज आकाशातून प्रकट होतं, म्हणून आकाश तेजाहून श्रेष्ठ आहे.

0: आकाशारोहण आहे, श्रेष्ठ काय असेलच की नाही?
1: निश्चितच आहे, स्मरण अर्थात स्मृती
0: आणि स्मृतीपेक्षा
1: आशा, आसक्ती। आशा आहे म्हणूनच मानव मंत्रांचं स्मरण करतो, पुत्र आणि पशूंची अभिलाषा धरतो, लोक व परलोकाची कामना करतो।
0: तर मग आशेच्याही पलीकडे काय आहे?
1: आशेहून उत्तम आहे प्राण। प्राण हेच ब्रह्म आहे, प्राण हाच माता आहे, प्राण हाच पिता आहे, भ्राता भगिनी पितर सर्व काही प्राणच आहे।
0: आचार्य क्षमा करा, आपली परीक्षा पाहण्याची माझी पात्रता नाही।
1: मी तुझा आदर करतो अष्टवक्र, शरीराच्या व्यंगावर मात करून तू ज्ञान साधना केली आहे, तू केवळ शरीराने वाकड आहेस, पण हे सारे मनाने अपंग बनले आहेत।
2: आमचा अधिक्षेप आहे।
3: असं बोलणं तुला शोभत नाही याज्ञवल्क्य।
4: शांत व्हा आचार्य, इथं कुठलाही वाद उपस्थित होऊ नये अशी आमची इच्छा आहे। अजून कुणाला प्रश्न विचारायचे आहेत का?
5: शब्दांचे खेळ करून आम्हाला बुचकळ्यात टाकू नकोस।
1: आधी तुझा परिचय दे।
5: मी कुशितकाचा पुत्र कहोल।
1: काय विचारायचं आहे तुला?
5: खऱ्या ब्राह्मणाची लक्षण सांग।
1: ब्राह्मणाचं लक्षण एकच, ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण।
5: ब्राह्मणाचा जन्म कुठं होतो?
1: ज्ञानाच्या गर्भातून।
5: चूक, ब्रह्मदेवाच्या मुखातून।
1: मग तुम्ही बाप म्हणून कुशितकाचं नाव का सांगताय?
5: वर्ण व्यवस्थेच्या शास्त्रात अशीच व्याख्या केली आहे।
1: वर्ण व्यवस्थेची कल्पना ब्राह्मणांनी स्वतःच वर्चस्व सिद्ध करण्यासाठी निर्माण केली आहे।
5: तू स्वतः ब्राह्मण असून हे बोलतोय?
1: देवरथाच्या घरी जन्माला आलो म्हणून मी ब्राह्मण नाही, ज्ञानाची साधना करून मी ब्राह्मण बनलो आहे।
5: उद्या एखाद्या शूद्रानं ज्ञान साधना केली तर तो ब्राह्मण होईल।
1: निश्चितच। मग तुमच्यासारख्या ब्राह्मणांनाही त्याच्या पायाचं तीर्थ घ्यावं लागेल।
5: या पाखंड्याची मी बोलू इच्छित नाही।
2: बस झाली ब्रह्मचर्चा।
6: महात्मन, याज्ञवल्क्यांनी केलेलं ब्राह्मणाचं विवरण मला मान्य आहे, कारण ब्राह्मणाच्या ज्या पुरातन कल्पनांचा आपण पुरस्कार करीत आहात, या कल्पनांनी स्त्रीला देखील ब्राह्मणाचा अधिकार दिलेला नाही।
1: मी तुला सुद्धा ब्राह्मण मानतो गार्गी। माझ्या आश्रमात कुमारिकांचेही उपनयन संस्कार करून मी त्यांना शिष्या म्हणून स्वीकृत केलंय।
6: मी त्याबद्दल आपला आदर करते आहे महर्षी, पण सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता म्हणून आज आपल्याला मान्यता मिळवायची असेल तर या गार्गीचे प्रश्न आपल्याला झेलावेच लागतील।
1: अवश्य विचार।
6: पृथ्वी कशात विलीन होते?
1: जलात।
6: जल कशात विलीन होतं?
1: वायूत।
6: आणि वायू?
1: अंतरिक्षात।
6: अंतरिक्षाचा अंत कशात होतो?
1: गंधर्व लोकात।
6: गंधर्व लोक कुठं लुप्त होतो?
1: आदित्य लोकात।
6: आदित्य लोक कशात ओतप्रोत आहे?
1: चंद्रलोकात।
6: आणि चंद्रलोक?
1: नक्षत्र लोकात।
6: नक्षत्र लोक कुठं सामावला आहे?
1: देवलोकात।
6: देवलोकानंतर काय आहे?
1: इंद्रलोक।
6: इंद्रलोक कुठं स्थित आहे?
1: प्रजापती लोकात।
6: प्रजापती लोक कुणी धारण केला आहे?
1: ब्रह्म लोकान।
6: तर सांगा याज्ञवल्क, ब्रह्म लोक कुठं समाहित आहे?
1: गार्गी, जिज्ञासेची ही काही सीमारेषा असते। तू अतिप्रश्नांच्या आहारी जाऊ लागले आहेस, अतिप्रश्न करणाऱ्याची काय गत होते माहीत आहे ना तुला?
6: क्षमा करा याज्ञवल्क, बुद्धीच्या आवेगात मनावरचं नियंत्रण हरवून बसले मी।
2: गार्गी, प्रश्न संपले की अजून आहेत?
6: आचार्य, काशी किंवा विदेहाचा योद्धा धनुष्यावर प्रत्यंचा चढून ज्याप्रमाणे उभा असतो त्याप्रमाणे माझे अखेरचे दोन प्रश्न घेऊन मी उभी आहे, उत्तर द्याल।
1: अनुमतीची वाट पाहू नकोस गार्गी, प्रश्न विचार।
6: याज्ञवल्क, जे द्यूलोकाहून वर आणि पृथ्वीच्या खाली आहे त्याप्रमाणे द्यूलोक आणि पृथ्वी यांच्या मध्ये आहे, आणि ज्यात द्यूलोक पृथ्वी भूत भविष्य व वर्तमान या पाच गोष्टी सामावल्या आहेत त्या तत्वाचं नाव काय आहे?
1: त्या तत्वाचं नाव आहे आकाश।
6: भूत भविष्य वर्तमान पृथ्वी आणि द्यूलोक यांना सामावून

0: घेणार हे आकाश स्वयं कुठं स्थित आहे?
1: ज्यात आकाश स्थित आहे त्या तत्वाचं नाव आहे अक्षर।
0: या अक्षराचं विवरण कराल का आपण?
1: अवश्य। अखिल ब्रह्मांडात या अक्षराचं प्रशासन चालतं गार्गी। या प्रशासनामुळेच सूर्य व चंद्र आपल्या जागी स्थित आहे। या अक्षरातूनच पळ मुहूर्त दिवस रात्र पक्ष मास ऋतू संवत्सर यांचा जन्म झाला आहे। या अक्षराचा परिचय करून घेतल्याशिवाय जो हवन करतो यज्ञ करतो तप करतो त्याचं हवन यज्ञ तप व्यर्थ ठरतं। हे अक्षर जाणून घेण्याआधीच जो मरण पावतो तो हतभागी ठरतो आणि त्याची जाणीव करून घेतल्यानंतर जो देहत्याग करतो तोच ब्राह्मण बनतो, तो ब्रह्मात विलीन होतो।
0: वा वा, धन्य याज्ञवल्क। जनक महाराज, वचकनुच्या या कन्येला आजपर्यंत कुणीही पराजित करू शकलं नव्हतं, पण याज्ञवल्क्याच्या प्रतिभेसमोर आज मी नतमस्तक होत आहे।
2: याज्ञवल्क्याला आव्हान देण्याची अजून कुणाची मनीषा आहे का?
3: होय महाराज।
2: आचार्य उद्दालक।
1: प्रणाम आचार्य, आपण माझे गुरुदेव आहात। कुमार वयात आपण मला मंत्रविद्येचं ज्ञान दिलं आहे। या वाकयुद्धात आपला पराजय होऊ नये अशी शिष्य या नात्यानं माझी इच्छा आहे।
4: या सभेत तुझा एकच गुरु उपस्थित आहे असं समजू नकोस। हा शाकल्यही आला आहे तुला पराभूत करण्यासाठी।
1: तुम्हाला मी गुरु मानत नाही। सुप्रियाची कृपा राखण्यासाठी तुम्ही मला आश्रमातून घालवून दिलात, त्याच क्षणी तुमचा माझा संबंध संपला। पण आचार्य उद्दालकांची गोष्ट वेगळी आहे।
5: कुठल्याच गोष्टीचं आता समर्थन करण्याची आवश्यकता नाही याज्ञवल्क्य। या क्षणी आपण गुरु शिष्य म्हणून नव्हे प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकलो आहोत।
1: तर मग विचारा आपला प्रश्न।
5: लोक परलोक द्युलोक याला जोडणारं सूत्र काय आहे आणि त्याचा अंतर्यामी कोण आहे?
1: फार गहन प्रश्न विचारलात आचार्य।
5: या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय जनकाचं गोदन घेऊन गेलास तर गर्वानं बोलणारं हे तुझं मस्तक धडा वेगळं झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेव याज्ञवल्क्य।
1: या सूत्राची मला जाणीव आहे आचार्य, आणि त्या अंतर्यामीलाही ओळखतो मी।
5: नुसतं जाणून उपयोगाचं नाही, ओळखत असशील तर त्याचं विवरण कर। सांग, तुला काय माहितीये या विषयातली?
1: लोक परलोक आणि सकल भूत समुदाय जोडला गेला आहे वायू रूपी सूत्रानं। वायू हे सर्वांना जोडणारं तत्व आहे।
5: सूत्राचं विवरण तर अचूक केलंस, पण मग सांग तो अंतर्यामी कसा आहे?
1: जो पृथ्वीच्या आत राहतो, पृथ्वी हेच ज्याचं शरीर आहे। पृथ्वीच्या आत राहून देखील जो तिची गती व प्रगती नियंत्रित करतो तो आपला आत्माच पृथ्वीचा अंतर्यामी आहे। जो जलात राहतो, जल हेच ज्याचं शरीर आहे आणि जलाचा प्रवाह जो नियंत्रित करतो तो आत्माच जलाचा अंतर्यामी आहे। हीत शक्ती वसत असते अग्नीत वायूत अंतरिक्षात आणि द्युलोकातही। आदित्य दिशा चंद्रलोक नक्षत्र आकाश अंधकार तेज सर्व जीवमान प्राणी यांच्यातही वसत असतो हाच अंतर्यामी। पण प्रत्येक ठिकाणी विद्यमान असूनही सर्वांचं संचलन आणि नियमन करूनही तो कुठेच व्यक्त होत नाही। अदृष्ट दृष्ट अश्रुत श्रोत अमत मत अविज्ञात विज्ञाता न अन्य अत अस्ति दृष्ट न अन्य अस्ति मन्ता न अन्य अस्ति विज्ञाता सर्व खल्विदं ब्रह्मं अहं ब्रह्मास्मि।
5: धन्य धन्य धन्य धन्य याज्ञवल्क्य, आज मी धन्य झालो। आपल्या शिष्याकडून पराभूत होण्यात जी सार्थकता असते तिचा प्रत्यय तू मला जाणून दिलास। जनक महाराज, याज्ञवल्क्य विश्वातील सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता आहे। 1000 गाईच काय, पण अवघ्या पृथ्वीचं राज्य दिलं तरी त्याच्या ज्ञानाचं मूल्यमापन होऊ शकणार नाही।
4: धन्यवाद। तुमची मती भ्रांत झाली आहे, याला कसलंही ज्ञान नाही। आपल्याला चकवण्यासाठी हा केवळ शब्दांचे बुडबुडे काढतो आहे।
0: मर्यादा सांभाळून बोला आचार्य।
4: कसली मर्यादा? मी तर या उद्धाम घमेंडी माणसाशी कसलीही चर्चा करू इच्छित नाही।
2: चर्चा नको असेल तर यांना गोदन घेऊन जाऊ दे आचार्य।

0: याला गाई घेऊन जाऊ देणार नाही. मी चर्चेला सिद्ध आहे.
1: ब्रह्मविवादाच्या अंतिम पर्वात आता आपण पोहोचलो आहोत. याज्ञवल्क्य आणि शाकल्य यांचा संवाद ऐकण्यासाठी ही सर्व सभा उत्सुक आहे.
0: याज्ञवल्क, माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे. देवगण किती आहेत?
2: देवतांच्या सूक्तात त्यांची संख्या सांगितलेली आहे.
0: मला तुझ्याकडून ऐकायची.
2: निश्चित संख्या सांगता येणार नाही.
0: सांगता येणार नाही की ठाऊक नाही?
2: ते मोजणाऱ्यावर अवलंबून आहे. काहींना वाटतं देवता तीनच आहेत, काहींना 300, तर काही जणांना 3000.
0: तुला काय वाटतं?
2: माझ्या गणिताप्रमाणे देवांची संख्या आहे 33.
0: मग त्यांची नावं कथन कर.
2: 8 वसू, 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र व 1 प्रजापती.
0: हे वसू कोण आहेत?
2: अग्नी, आप, पृथ्वी, अंतरिक्ष, आदित्य, द्युलोक, चंद्रमा व नक्षत्र, हेच ते अष्टवसू.
0: त्यांना वसू का म्हणतात?
2: समग्र विश्व त्यांच्यात वसत असत म्हणून.
0: 11 रुद्र कोण आहेत?
2: 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन यांचा समूह, हाच रुद्र आहे.
0: त्यांना रुद्र का म्हणतात?
2: या 11 इंद्रियांनी शरीराचा त्याग केला की प्राणी मरण पावतो आणि त्यांचे आप्त स्वकीय रडू लागतात, म्हणून त्यांना रुद्र म्हणतात. अथ रोदयंती ततयत रोदयंती तस्मात रुद्र.
0: तर मग आदित्य कोण?
2: संवत्सराचे 12 मास, हेच 12 आदित्य.
0: शेवटी एकच बाकी राहतो, प्रजापती. हा कोण?
2: प्रजापती म्हणजे पशु.
0: पशु? प्रजापती म्हणजे पशु? पशुला देवता कशी म्हणता येईल?
2: पशु म्हणजे जनावर नव्हे शाकल्य. पशुचा अर्थ आहे पोषण करणारा.
0: काय?
2: प्रजापती जनतेचं पालन करतो, या अर्थाने तो पशुच आहे.
0: जी ही व्याख्या माझं समाधान करू शकत नाही, तरीही मी ती स्वीकारतो, कारण पुढचे प्रश्न अति तिखट आहेत. उत्तर देशील ना याज्ञवल्क?
2: तुमच्या प्रश्नात तथ्य असेल तर नक्कीच देईन.
0: तर सांग, मृत्यू कुठल्या पुरुषाची देवता आहे?
2: तुमच्यासारख्या पुरुषांची.
0: काय?
2: होय शाकल्य, ज्यांचा स्थायी भाव अंधार असतो त्यांची देवता मृत्यू असते.
0: देवतांचं सोडून दे, आता आपण शरीराकडे वळूया. या शरीरात कोण बसत असतो?
2: आत्मा.
0: झोप लागते तेव्हा प्राण कुठे असतो?
2: शाकल्य, प्रश्न विचारायचे असतील तर डोळसपणे विचारा. प्राण आणि आत्मा यांचा निद्रेशी काहीही संबंध नाही. झोपी जात असतं शरीर, पण प्राण आणि आत्मा वसत असतात अखंड जागृतीत. माणसाला झोप लागल्यानंतर प्राण भटकायला गेले असते आणि आत्मा डुलक्या घेत बसला असता, तर झोपलेल्या माणसाला कोल्या कुत्र्यांनी अगर गिधाडांनी फाडून घालला असता.
0: मला वाटतं तुला प्रश्न नीट समजलेला नाही.
2: मला वाटतं तुम्हीच झोपी गेलेल्या अवस्थेत चर्चा करीत आहात. दिवसाढवळ्या अहल्लिक अर्थात निशाचर बनला आहात तुम्ही.
0: मी अहल्लिक?
2: या तुमच्या शरीरात प्राण नसते तर प्रेतच म्हटलं असतं मी.
0: मुखावर नियंत्रण ठेव याज्ञवल्क्य.
2: नियंत्रण तुम्ही हरवून बसला आहात शाकल्य. या लोकांनी तुमची अवस्था कशी करून ठेवली आहे माहित आहे का? निखारा उचलणाऱ्या चिमट्यासारखी.
0: मला चिमटा म्हणतो.
2: हातानं निखारा उचलता येत नाही, ते लोक चिमट्याचा वापर करतात.
0: ज्ञानाची एवढी प्रौढी मिरवू नकोस.
2: इतके प्रश्न आपण विचारलेत, आता अखेरचा प्रश्न मी विचारतो आहे. उत्तर दिलात तर गोधन मिळेल, पण निरुत्तर झालात तर मृत्यूला सामोरा जावं लागेल.
0: याज्ञवल्क्य,
1: याज्ञवल्क्य, ही चर्चा मर्यादा ओलांडून जात आहे.
2: मर्यादा यानेच ओलांडली आहे माझ्या ज्ञानाला आव्हान देऊन. कुठे ना कुठे हा वाद थांबलाच पाहिजे.
1: पण त्यासाठी इतका भयानक शाप.
0: तुझ्या शापाला मी घाबरत नाही. प्रश्न विचार.
2: वृक्ष आणि मानव यांच्यात काय साम्य आहे?
0: कसलंही नाही.
2: विचार करून उत्तर द्या.
0: यात कसला विचार करायचा? वृक्ष एका जागी जखडलेले असतात, मानव चलन करतो. वृक्ष केवळ प्रकाश घेतात, मानव अन्न व पेय घेतो. माणसाला स्वतःची भाषा असते, तर वृक्ष मौनी असतो. माणूस भोग घेऊ शकतो, पण वृक्षाला ते भाग्य लाभत नाही.
2: माणूस आणि झाडांमधले एवढे फरक जाणवलेत तुम्हाला, मग त्यांच्यातलं साधर्म सारखेपणा का दिसत नाही?
0: कसलं साम्य आहे त्याच्यात?
2: बरंच काही. पृथक नजरेनं पाहिलं तर वृक्ष तुम्हाला आपला वाटणारच नाही. माणसांच्या शरीरावर केस असतात तशी वृक्षाच्या अंगावर पानं. माणसाला

0: त्वचा असते तर वृक्षाला साल, त्वचा कापली तर रक्त येतं आणि साल कापली तर रस। मानव श्वास घेतो तसेच वृक्षही घेतात। माणसाला मज्जा संस्था असते तशीच वृक्षातही असते, म्हणूनच वृक्षही मानवाप्रमाणेच संवेदना दाखवतात।
1: हे वृक्ष विज्ञान आणखी किती काळ लांबवणार आहेस?
0: माझा प्रश्न ऐका साकल्य, वृक्ष कापून टाकला तर जे खोड शिल्लक राहतं त्यातून तो पुन्हा अंकुरित होतो। मग मला सांगा, माणसाला कापून टाकला तर तो कुठून अंकुरित होईल?
1: वीर्यातून। वीर्य हेच मानवी उत्पत्तीचं स्रोत आहे।
0: वीर्यातून होणारी उत्पत्ती साधारण असते शाकल्य। माणूस वीर्यातून जन्म घेतो तसा वृक्षही बीजातून अंकुरित होतो, पण खोड कापल्यानंतर जो अंकुर येतो तो बीजातून नव्हे तर थेट खोडातून येतो। माणसाचं शरीर कापून टाकलं तर त्यातून नवीन शरीर कसं निर्माण करता येईल? सांगा शाकल्य, सांगा।
2: हा आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे।
3: थांब, मला विचार करू दे।
4: ओ साकल्य, उत्तर द्या।
3: मला काही सुचेना असं झालं आहे।
0: उत्तर द्या शाकल्य, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या।
5: शाकल्य महाराज, उत्तर द्या।
6: उत्तर द्या आणि शांत करा या प्रश्न।
3: नाही नाही, या क्षणी मी काहीही बोलू शकत नाही। माझ्या मस्तकात केवळ अंधार आणि अंधार दाटला आहे। प्रकाशाची एक शला काही पाहू शकत नाही। मी काहीही पाहू शकत नाही।
0: अंधार हा ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्थायी भाव असतो त्यांची देवता मृत्यू असते शाकल्य। माझ्या ज्ञानाचा उपहास करण्याचा प्रमाद केला तुम्ही, त्या ज्ञानाला साक्षी ठेवून मी शापवाणी उच्चारत आहे की तुम्हाला निरुत्तरित करणाऱ्या प्रश्नाचं उत्तर माझ्या मुखातून निघेल त्या क्षणी वाचाळ बडबड करणारी ही तुमची जीवा धीरी पडेल आणि तुमचे प्राण शरीरातून उडून जातील।
7: इतका भयानक शाप देऊ नका आचार्य।
2: ही चर्चा अनर्थाच्या वाटेवरून जात आहे याज्ञवल्क्य।
0: याचा निर्णय आपण घ्यायचा आहे महाराज। मी शाप दिला आहे पण त्या शापातच एक उशापही दडलेला आहे। प्रश्नाचं उत्तर माझ्या मुखातून निघालं तर शाकल्यांना प्राण गमवावे लागतील, पण हे उत्तर येण्यापूर्वीच तत्वज्ञानातलं माझं सार्वभौमत्व तुम्ही स्वीकारलं तर त्यांना जीवदान मिळेल।
2: तू उत्तर देण्याची आवश्यकता नाही याज्ञवल्क्य, त्यापूर्वीच मी तुला सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता म्हणून घोषित करत आहे। तुमचा कुणाचा याला आक्षेप आहे काय?
3: माझा आक्षेप आहे।
2: शाकल्य, शाकल्य हा अट्टाहास कशासाठी?
3: हा अहंकारी आहे, खोटारडा आहे। तू असे प्रश्न विचारतोय ज्याची उत्तर यालाच ठाऊक नाहीत। सांगू द्या, त्याला उत्तर सांगू द्या। सांग दांभिक ढोंगी याज्ञवल्क्य, माणसाला कापून टाकला तर कुठून फुटेल अंकुर?
0: शरीराच्या पेशी पेशीतून ब्रह्मविद हो। वृक्षाप्रमाणेच मानवाच्या प्रत्येक अवयवात प्रजननाची शक्ती आहे, पण या ऊर्जेचा आवाका आपल्या लक्षात आलेला नाही। माणसाचं जीवन म्हणजे ब्रह्माचा हुंकार। हे ब्रह्म केवळ मस्तकात अथवा हृदयात नाही तर प्रत्येक पेशीत, प्रत्येक स्नायूत ते अधिष्ठित आहे। या ब्रह्माचं विज्ञान जो समजून घेईल तो कापलेल्या शरीरातूनही नूतन शरीर निर्माण करू शकेल, जे असेल मूळ शरीराचंच एक प्रतिरूप।
2: धन्य धन्य याज्ञवल्क्य, धन्य।
8: मोर्ची याज्ञवल्क्यांचा
5: जय हो।
8: मोर्ची याज्ञवल्क्यांचा
5: जय हो।
8: मोर्ची याज्ञवल्क्यांचा
5: जय हो।
9: योगेश्वर याज्ञवल्क्याय नारायण नमस्कृत्यम्।
10: धन्य, तू धन्य आहेस याज्ञवल्क्य। असं धाडस आजपर्यंत कुणीही केलं नव्हतं। शास्त्र चर्चेत साक्षात गुरुला परास्त करण्याचा पराक्रम कुणीही केला नव्हता। तू आता विश्ववंदी आहेस, स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहेस तू। तुझी प्रज्ञा या नभा इतकीच अनंत आहे याज्ञवल्क्य, अमर्याद

याद आहे. जा याज्ञवल्क्य, अरण्यात जा. आता यापुढे अरण्य हेच तुझं विद्यापीठ आणि आदित्य हाच कुलपती. कारण तू आहेस त्या आदित्याचा पृथ्वीवरील चक्षु, साक्षात आदित्य चक्षु. आदित्य च